आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरही जगात सर्वत्र. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 15 आषाढ शके 1948, 5 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 41 सेकंद झाले आहेत. आजच्या या प्रातःकालीन सभेत मी सुदेशना दाणी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते या मंगळसुरांच्या साथीनं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता आम्ही हिंदी समाचार आणि त्यानंतर वंदनवार हा चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस

0: हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
0: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा
2: गुलाब चंपक बन फुले
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा अशी ही सदा फुली आकाशवाणी
3: श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 6:35 मिनिटांनी ऐकूया कार्यक्रम रामचरित मानस गान आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: ये आकाशवाणी का प्रसारण है विविध भारती।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। ऐकूया पुढील कार्यक्रम।
2: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
4: आर्थिक जीवन

0: ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
0: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
0: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
4: जितेंद्र घोडके सराफ.
5: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
4: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. संपर्क 8661 97 67 2.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातला हा पहिला श्लोक. याचा अर्थ असा आहे, श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूनी त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे लिहितात, योग हा अविनाशी, मी स्वये सूर्यास बोलिलो, मनूस बोलिला सूर्य, तो इक्ष्वाकूस त्यापरी. वैदिक विचारसरणी संप्रदायाधिष्ठित नाही, परंतु गुरुशिष्य परंपरेतून विकास पावलेली ती एक विचारधारा आहे. याच परंपरेतून ती सामान्य जनांपर्यंत पोहोचली. उच्च तत्वज्ञान दुसऱ्याच्या मनावर ठसवायचं असेल तर त्या तत्वज्ञानाची परंपरा सांगणं ही आपली रीत आहे. अर्जुनाच्या बाबतीतही भगवंत हेच करतायत. अर्जुना, तू काही एकटाच आणि पहिलाही नाहीस. तुला सांगितलेला योग मी प्रथम सूर्याला सांगितलाय. सूर्यानी तो मनूला आणि मनूनी इक्ष्वाकूला सांगितला. मनू हा युगाचा आद्य प्रवर्तक मानला जातो. परंपरेनुसार एकूण 14 मनू होतात, पैकी वैवस्वत हा 7वा मनू आहे आणि सध्याचे युग हे वैवस्वत मन्वंतराचे आहे. याच मनूचा ज्येष्ठ पुत्र इक्ष्वाकू, जो सूर्यवंशाचा आद्य पुरुष म्हटला जातो. भगवंतांनी सूर्याला सांगितलेला हा योग म्हणजे अर्थातच आत्मज्ञानाधिष्ठित कर्तव्याचा योग, समत्व बुद्धीचा योग, म्हणजेच निष्काम कर्मयोग होय. भगवंतांनी आता कर्मयोगाचं विस्तृत कथन करायला सुरुवात केली. त्यालाही निमित्त ठरलं ते अर्जुनाच्या मनात उद्भवलेल्या एका शंकेचं. अर्जुनाचे प्रश्न विचारणं हे त्यांनी भगवंतांचं सांगणं एकाग्रतेने श्रवण करणं याचंच द्योतक होतं. आपल्या उपदेशाच्या अगदी सुरुवातीलाच अर्जुनाचा शोक दूर करण्याच्या उद्देशाने भगवंतांनी त्याला आत्मज्ञान सांगून पुढे क्षत्रियाच्या कर्तव्यांचं महत्व विशद केलं आणि त्याचा कर्तव्य अकर्तव्याबद्दलचा संभ्रमही दूर करण्याचा प्रयत्न केला. आसक्ती सोडून देऊन सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान वृत्ती ठेवून कर्म करणारा हो असं सांगून समत्वम योग उच्यते अशी योगाची परिपूर्ण व्याख्या सांगितली. बुद्धीचं इतकं समत्व प्राप्त केलेला मनुष्य असतो तरी कसा, याविषयीची अर्जुनाची उत्सुकता शमवण्यासाठी भगवंतांनी त्याला स्थितप्रज्ञ मनुष्याचं लक्षण सांगितलं. परंतु या स्थितप्रज्ञ योगाच्या वर्णनात

भगवंत अगदी तल्लीन होऊन गेले. त्यामुळे अर्जुनाच्या मनाचा मात्र गोंधळ उडाला. हा बुद्धियोग त्याला पुरता संभ्रमही करू लागला. खर तर भगवंतांनी कुठेच कर्मत्यागाचा उल्लेख केलेला नव्हता. उलट बुद्धीचं समत्व प्राप्त करून घेऊनही आपलं कर्तव्य कर्म करणाऱ्या एका योग्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं होतं. परंतु कर्म सोडून देण्याच्या निर्णयापर्यंत आलेल्या पार्थाने भगवंतांच्या बोलण्यातला मतितार्थ लक्षात न घेता आपल्याला सोयीस्कर अशाच भागाचं ग्रहण केलं होतं. युद्धासारखं घोर कर्म करण्यापेक्षा बुद्धीचं समत्व प्राप्त करून घेतलं की झालं असं जणू त्याला वाटू लागलं. आपण घेतलेल्या निर्णयासाठीची चोख आणि पूरक कारणं समोर ठेवणं हा मनुष्य स्वभाव आहे. भगवंतांच्या उपदेशात एवढीशी जरी पळवाट दिसली तरी अर्जुन ती नक्कीच पकडणार होता. त्याचा हा संभ्रम दूर करण्यासाठी भगवंतांनी त्याला कर्मयोगाचं तपशीलवार विवेचन करायला सुरुवात केली. या सूर्यनारायणाकडे तू दृष्टी ठेव, जणू काही भगवंत असंच अर्जुनाला सांगतायत. भगवंत सूर्याला या योगाचं कथन कसं करतील? सूर्य हा कोणी काही देहधारी मनुष्य नाही, काय असेल यामागचं सांगणं? वैदिक ऋषींनी निसर्गातल्या घटकांना देवत्व बहाल केलेलं आहे. ईश्वर आपल्या वेगवेगळ्या शक्तींच्याद्वारे विश्वामध्ये व्यक्त होत असतो आणि ह्या शक्ती निसर्गातली विद्युत, पर्जन्य, अग्नी, वायू, चंद्र, सूर्य इत्यादी मूर्त रूप धारण करत असतात. सूर्य व आदित्य ही खूप महत्वाची देवता मानली जाते. सूर्य हा प्राणशक्तीचं केंद्रस्थान आहे. सूर्य म्हणजे जीवनशक्ती, त्याच्यापासूनच सर्वांना चैतन्याची प्राप्ती होते असं उपनिषदांचं सांगणं आहे. सृष्टी निर्मितीच्या एकूण प्रक्रियेमध्ये तेज, प्रकाश आणि उष्णतायुक्त आदित्याची निर्मिती ही वरच्या स्थानाची आहे. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर लिहितात, सूर्य हे कर्मयोगाचं आदर्श उदाहरण आहे. आपल्याकडे ऋत आणि सत्य अशा दोन संज्ञा आहेत. सत्य हे सापेक्ष असतं आणि ऋत हे वैश्विक नियम दाखवणार असतं. सूर्य वैश्विक सत्य दाखवणार आहे. हा आदित्य आपलं धर्मकार्य चोखपणे बजावतोय. त्याच्याच सान्निध्यात हळूहळू जीवसृष्टी उदय पावली. त्यामुळे आदित्य ते भूतमात्र अशीच परंपरा भगवंतांनीही वर्तली आहे. निर्मिती करणारे जसे भगवंत आहेत तसंच योगरूपी कार्याची व्यवस्था करणारेही तेच आहेत. म्हणूनच कर्मरूपी हा योग त्यांनी प्रथम सूर्याला सांगितला हे भगवंतांचं सांगणं आहे. गीतेतल्या तिसऱ्या अध्यायात यज्ञ कल्पना आली आहे. यानुसार यज्ञ म्हणजे आसक्तीरहित, स्वार्थरहित आणि फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म होय. असं कर्म समर्पणाच्या भावनेतून घडतं. यज्ञ कर्म हा प्रत्येकाचा स्वभावधर्म झाला पाहिजे. विश्वरूपाने प्रगट होणं हे परमेश्वराचं यज्ञ कर्म आहे, तर विश्वानुकूल कर्म करत राहणं हे विश्वातल्या प्रत्येक घटकाचं यज्ञ कर्म आहे. विश्वशक्तींचं प्रगटीकरण हे ईश्वराचं यज्ञ कर्म आहे, तर त्यानुसार वर्तन हे सूर्याचं स्वभावसिद्ध कर्म आहे. धर्मस्थापनेत सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संहार हे भगवान श्रीकृष्णांचं दिव्य कर्म आहे, तर त्या अनुकूल आचरण हे एका सच्च्या क्षत्रियाचं, अर्जुनाचं स्वभावजन्य कर्म होतं. अर्जुनाचं चित्त आपल्याकडे आहे याची भगवंतांना जाणीव आहे. आतापर्यंत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देणारे भगवंत आता आपणहूनच कर्मयोगाचं विवेचन पुढे पुढे चालू ठेवू पाहतायत. आणि म्हणूनच कर्मयोगाची ही परंपरा सांगून त्यांनी बोलण्यास प्रारंभ केलेला आहे. हा योग ही काही फक्त आत्ताच्या युद्धापुरती कथन होणारी बाब नाही, तर या कर्मयोगाला युगानुयुगाची एक परंपरा आहे आणि याचं उगमस्थान आदित्य आहे. इतका हा योग पुरातन वा सनातन आहे. भगवंत या परंपरेतूनच आपलं दिव्यत्व अर्जुनाच्या मनावर ठसवणार आहेत. आपलं दिव्य कर्म त्याच्यापाशी उघड करणार आहेत. गुरुची योग्यता समजून घेणं हा शिष्याचाही हक्क आहे. भगवद्गीतेमध्ये आपलं दिव्यत्व सांगतानाही भगवंत आपलं मनुष्यत्व कुठेही विसरत नाहीत. परंपरेचं अर्जुनाला कथन करणं हा याचाच एक भाग आहे. उच्च ध्येय गाठायचं असेल तर मग आदर्शही उच्चतमच हवा. आपलं भाग्य असं की आदर्श आजही आपल्या डोळ्यासमोर आहे. पुढेही अनेक वर्ष हा तळपता आदर्श मानवासमोर असेल. कर्मयोगाचं प्रतिपादन करत राहील, प्रत्यक्ष दृष्टीला दिसत राहील. पण आपण काय करतो आहोत? वातावरण बिघडवून सूर्यप्रकाशही दूषित करत आहोत. मानव निर्मित रसायनांमुळे ओझोनचं संरक्षक कवच विरळ होत चाललंय. जीवसृष्टीची हानी करतो आहोत. इतकी कोट्यावधी वर्ष उलटली तरी आदित्य आपलं कर्म टाकत नाही. प्रकाश आणि उष्णता याचा भरभरून स्त्रोत बनून तो आपलं कर्तव्य पार पाडत आहे. तेव्हा याच योगाचं आचरण करणं ही प्रत्येक मनुष्य मात्राची जबाबदारी बनते. या श्लोकाच्या

विवेचनात विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात, ऋताधिष्ठित नियमरचना असते, त्याला अनुसरून जेव्हा मनुष्य वागतो तेव्हा त्याचं आणि समाजाचंही कल्याण होतं. पण ऋताला सोडून मनुष्य वागायला लागतो त्यावेळी आत्मघात तर तो करतोच, पण समाजाचंही नुकसान होतं. आजच्या संदर्भात हा श्लोक परंपरा आणि विश्वासार्हता याचं महत्व पटवून सांगतो. अपुऱ्या ज्ञानावर आधारित फेक न्यूज, फेक नॅरेटिव्ह अशा युगात आपल्यापर्यंत येणारी माहिती सत्य आहे की असत्य आहे, ती परंपरेला बाधक आहे का, ती अस्वस्थता पसरवणारी आहे का, आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी ती माहिती दिली ती व्यक्ती कोण आहे याची पडताळणी करायला हवी आणि खबरदारीही घ्यायला हवी, हे सगळं सांगणारा हा श्लोक आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण आपण सांगत असलेली माहिती सर्वप्रथम कोणाकोणाला सांगितली, ती का सांगितली, ही किती जुनी परंपरा आहे याबद्दल विश्वास देत आहेत. ज्यांना आदर्श मानून आपण जगतो त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून याचा प्रत्यय आला पाहिजे आणि अशी माहिती योग्य प्रकारे पुढच्या पिढ्यांना दिली गेली पाहिजे. ही माहिती योग्य असेल, व्यवहार्य असेल, कल्याणकारी असेल तरच ती टिकेल आणि सगळ्या मानव जातीचं कल्याण करेल. कृपया आपण अर्धवट ज्ञान घेऊ नये आणि देऊही नये. ते शाश्वत, सुसंगत आणि कल्याणकारी असेल तर ते रुजणारच आहे.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
3: जितेंद्र घोडके सराफ.
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
3: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: श्रोतेहो, आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजतात.
6: ती वेळ आहे जीएस चहाची.
7: उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
5: श्रोतेहो, आता कार्यक्रम भुले बिसरे गीत आम्ही राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
8: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रुतेहो भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण ऐकलात. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायो

बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर

0: परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्ट्रॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्रं, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकत आहेत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉईंट, केतन पॉईंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना, दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थिती

0: स्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठे मंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टर वर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमुग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
0: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील 0 फाटा इथे दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथे उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथे झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आत्ताच आपण ऐकल्या. आता ऐकूया भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण बरसात की रात या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. 1960 पी एल संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी भाषेतला हा एक रोमॅन्टिक म्युझिकल मूव्ही. या चित्रपटात मधुबाला, भरत भूषण आणि श्यामा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या आणि चित्रपटाची निर्मिती केली होती आर चंद्रा यांनी. मधुबाला यांनी साकारलेली शबनम आणि भूषण यांनी साकारलेला अमान या दोघांच्या भोवती हा चित्रपट फिरतो. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं, पण समाज त्या प्रेमाला मान्यता देत नाही अशी नेहमीप्रमाणे साधी सरळ कथा. पण तरीही हा चित्रपट ब्लॉकबस्टरवर यशस्वी ठरला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1960 सर्वाधिक कमाई करणारा हा 21 चित्रपट ठरला. मंडळी, बरसात की रात या चित्रपटात रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं संगीत भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतांपैकी एक मानलं गेलं, ज्याचं समीक्षकांनीही खूप कौतुक केलं. विशेषतः जे गाणं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं, जिंदगी भर नाही भूलेगी वो बरसात की रात, आणि दुसरं गाणं ना तो कारवा की तलाश हे, ही कव्वाली त्यावर्षी चित्रपटसृष्टीमध्ये भरपूर गाजली. तुम्हाला आठवतंय का मंडळी, त्या काळात रेडिओवर बिना का गीतमाला हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता आणि रसिकांना आवडणारी गाणी या बिना का गीतमालेमध्ये वारंवार वाजवली जायची. याच बिना का गीतमालेमध्ये जिंदगी भर नाही भूलेगी वो बरसात की रात हे गाणं त्यावेळेला अव्वल स्थानावर होतं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1960 प्रदर्शित झालेल्या बरसात की रात या चित्रपटाबद्दल आपण बोलतोय.

बरसात की रात या चित्रपटातलं हे अजून एक गाणं थोडस वेगळ्या धाटणीचं शास्त्रीय संगीतावर आधारित होतं, जे गायलं होतं सुमन कल्याणपूर आणि कमल बरोट यांनी. तर याच चित्रपटातलं दुसरं सर्वाधिक गाजलेलं गाणं म्हणजे ना तो कारवा की तलाश है ही कव्वाली. बॉलिवूड मधल्या सर्वोत्कृष्ट कव्वालींपैकी एक अशी ही कव्वाली मानली जाते. आणि या कव्वालीमध्ये आशा भोसले, शिवदयाल बटीश, मन्ना डे, सुधा मल्होत्रा आणि मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी एकत्र गायन केलेलं आहे. चित्रपटांमध्ये ही कव्वाली जवळजवळ 2 ते 3 वेळा येते. चित्रपटाच्या उत्तरार्धात तर अंदाजे 40 मिनिटं कव्वालीची स्पर्धा दाखवली गेली आहे. हा चित्रपटाचा पीक पॉइंट मानला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे मंडळी, या 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये मुख्य नायिका असून सुद्धा मधुबाला चित्रपटाच्या पडद्यावर कुठेही दिसत नाही. मंडळी, मधुबालाच्या अभिनयाची आणि संगीताची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहिला. चित्रपटाच्या अशा अजूनही गोष्टी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी, आशा भोसले, मन्ना डे, सुधा मल्होत्रा आणि बतीश यांच्या आवाजातली, रोशन यांनी संगीतबद्ध केलेली बरसात की रात या चित्रपटातली ही

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. सूचना ह्या कार्यक्रमात
1: श्रोते आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम गोलप सुगंधी.
2: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, घोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, काही गोष्टी या अशा असतात ज्याच्यानी आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि ती सुरुवातच जर का सुगंधी झाली तर अख्खा दिवस हा आपला छान जातो. म्हणूनच कदाचित आपल्याकडे परंपरेनुसार देवाची पूजा करून मग दिवसाची सुरुवात करण्याची प्रथा पडली असावी. याच सगळ्या पूजेच्या सामानासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींबद्दलची चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत घोलप सुगंधीचे मंगेश घोलप सर. नमस्कार मंगेश सर.
4: नमस्कार.
3: मी आता जसं म्हणलं की प्रत्येक गोष्टीची किंवा प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सुगंधानी व्हावी अशी एक इच्छा असते आणि म्हणूनच आपल्याकडे ही प्रथा आहे की देवपूजेनी दिवसाची सुरुवात होते. आता घोलप सुगंधी बद्दल बोलायचं झालं तर घोलप सुगंधीची सुरुवात नेमकी कशी झाली, कोणी केली, याबद्दल ऐकायला आवडेल.
4: घोलप सुगंधी या ब्रँड किंवा या ब्रँडची सुरुवात 1975 पासून माझ्या आजोबांपासून झाली. तेव्हा जस्ट ट्रेडिंग शॉप अशी ओळख होती. पण त्यानंतर 1980-85 नंतर माझे वडील शशिकांत घोलप यांनी त्यात पार्टिसिपेट केलं, सहभाग घेतला. वडील हे केमिकल डिप्लोमा होल्डर्स आहेत, त्यामुळे त्यांना फ्रॅग्रन्स किंवा केमिकल इंडस्ट्रीची जाण आधीपासून होती. त्यामुळे त्यांना या बिझनेसमध्ये येताना जास्त मदत झाली. प्रत्येक केमिकलची जेन्युइनिटी किंवा त्याची ओरिजिनॅलिटी ओळखण्याची त्यांची जी पद्धत आहे त्याचा उपयोग आम्हाला कस्टमरला आवडेल काय या भूमिकेतून प्रत्येक प्रॉडक्टकडे बघून तसं प्रॉडक्ट डिझाईन करण्यामध्ये झाली.
3: श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उद्बत्ती शिवाय ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली

0: झाला उदबत्ती, केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, घोलप यांनी स्वतः बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाईट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445। मंगेश सर, जसं तुम्ही म्हणालात की वडिलांचा खूप मोठा एक सहभाग होता व्यवसायाचा विस्तार करण्यामध्ये, तर विस्तार करताना कुठल्या कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर होत्या आणि कुठल्या प्रॉडक्ट मध्ये विस्तार करायला सुरुवात केली?
1: तर विस्तार करताना सगळ्यात पहिलं तत्व जे वडिलांचं होतं ते म्हणजे कस्टमर बेस्ड प्रॉडक्ट, म्हणजे आम्ही कस्टमर फीडबॅकला एवढं महत्व देतो, प्रत्येक कस्टमरचा फीडबॅक हा खूप सिरियसली घेतला जातो आणि त्याच्यानुसार प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप केलं जातं। त्यामुळे जसं प्रॉडक्ट आधी होतं त्यानंतर फीडबॅक नंतर त्या प्रॉडक्टमध्ये असे चेंजेस करून ते कस्टमरला जास्तीत जास्त आवडेल असं प्रत्येक प्रॉडक्ट आम्ही करण्याचा प्रयत्न केला। तर अगरबत्ती, धूप आणि रेडीमेड पूजा बॉक्सेस, कारण सध्या रेडीमेड किंवा एनिथिंग विच कॅन बी इझी टू बाय अशा गोष्टींना महत्व प्राप्त झाल्यामुळे एक पॅकेट घेतलं की कम्प्लीट पूजा साहित्य आमच्या घरी येतं, तुम्हाला बाकी कुठेही जायची गरज नाही, कुठल्याही दुसऱ्या गोष्टी घ्यायची गरज नाही। आणि फक्त डोमेस्टिकच नाही तर मग आम्ही इंटरनॅशनल मार्केट्स, म्हणजे आता आम्ही युनायटेड किंगडम मध्ये आमचं प्रेझेन्स आहे, तिथल्या इंडियन शॉप्समध्ये गोलप सुगंधीची अत्तर, धूप, अगरबत्ती ही सगळी प्रॉडक्ट्स आहेत। त्यामुळे अगरबत्ती, धूप आणि अष्टगंध या प्रॉडक्ट्स कॅटेगरीजना आम्ही जास्त महत्व दिलं, कारण तिथे जेन्युइन प्रॉडक्ट्सची खूप कमी आहे। सध्या भेसळयुक्त पावडरी, भेसळयुक्त सुगंधी माल किंवा त्याच्यानंतर होणारे दुष्परिणाम या गोष्टी इतक्या प्रॉमिनंट झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये खरं काय, काय जेन्युइन काय आणि खोटं काय हे समजणं अवघड झालंय।
2: बरोबर।
1: त्यामुळे आम्ही या कॅटेगरी ज्याच्यामध्ये भयंकर तफावत किंवा सेकंड थर्ड क्वालिटीचे जी प्रॉडक्ट्स आहेत त्याची इतका प्रेझेन्स आहे, त्यामुळे आम्ही ही प्रॉडक्ट कॅटेगरी आधी घेतली आणि त्याच्यामध्ये वी ट्राईड टू मेड सम फ्लॅगशिप प्रॉडक्ट्स विच आर व्हेरी एक्सक्लुझिव्ह, ज्याच्यामध्ये सुगंध जास्त, धूर कमी किंवा वास जास्त, साइड इफेक्ट बिलकुल नाहीत असे प्रॉडक्ट्स करण्याकडे जास्त भर होता।
0: वा, म्हणूनच श्रोते हो, सण समारंभाला लागणारी सुगंधी उदबत्ती शिवाय ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उदबत्ती, सुगंधी केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका आणि घोलप यांनी स्वतः बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाईट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3 इथे, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445। पुन्हा भेटूयात घोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,

0: श्रोते हो, 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, 866-9197672.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूया वंदना विटणकर यांनी रचलेलं आणि मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहे क्षमा खळे यांचा.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच भारतात आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्यांची खरेदी गुंतवणूक म्हणून किंवा हिऱ्याच्या दागिन्यांची हाऊस किंवा प्रतिष्ठा म्हणून खरेदी करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना त्याच्या खरेपणाची आपल्याला खात्री मिळण्यासाठी काय करावं, त्यासाठी काही सर्टिफिकेट असतं का, ते कोण देतं याची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार
2: मोडक साहेब. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना असं एखादं सर्टिफिकेट असतं का जे विक्रेत्याकडून आपण घ्यावं, आणि असं सर्टिफिकेट त्या ज्वेलर्सचं असावं की थर्ड

0: अटीचं असावं अशी सर्टिफिकेट्स आपल्याला कोणत्या संस्थांकडून मिळतात?
1: सर्टिफिकेट नक्कीच घ्यावं. आपण जर बघितलं तर कालानुरूप सीझेड, अमेरिकन डायमंड, सोरास्की, आता लॅबग्रोन डायमंड आणि नॅचरल डायमंड असे सगळेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जे काय हिरा म्हणून खरेदी करतोय वस्तू किंवा स्टोन किंवा खडा, तर तो कुठल्या दर्जाचा आहे आणि त्याचे नक्की रंग कुठला आहे, कॅरेट काय आहे, त्याचं क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती होण्याकरता ते सर्टिफिकेट गरजेचंच आहे. कारण नुसत्या डोळ्यांनी कलर आणि त्यातली क्लॅरिटी आणि त्यातले कट्स हे इतके बारकावे समजू शकत नाहीत. आणि आता तर हिरे जे येतात आपल्या दागिन्यांमध्ये जडवलेले असतात ते अगदी मायनस सेंट, म्हणजे ज्याला एक सेंट पेक्षा कमी आकाराच्या पासून ते एक दोन तीन चार पाच सहा सात असे छोटे छोटे सेंटचे हिरे उपलब्ध असतात आणि जे बसवले जातात. तर आता असा प्रत्येक हिरा कुठे आपण काढून त्या दागिन्यातला बघणार होतो आणि त्याचा दर्जा ठरवणार होतो, तर ते दर्जा ठरवणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्या जगन्मान्य संस्था आहेत, आयजीआय किंवा जीआय लॅबोरेटरी सारख्या, तर त्यांच्याकडून त्याचं सर्टिफिकेशन जर घेतलं असेल तर आपल्याला मनाला एक खात्री असते की आपण जे खरोखरच व्हॅल्युएबल म्हणून जी वस्तू घेतोय त्याला खरंच व्हॅल्यू आहे का नाही, तो नॅचरल म्हणजे नॅचरलच आहे का नाही, त्याचा रंग कुठला आहे, क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत आणि त्याचं वजन काय आहे. आणि मल्टिपल ज्या खडे बसवलेले असतात त्या अशा सर्टिफिकेट्समध्ये त्या दागिन्याचं म्हणून ते सर्टिफिकेट बनवलं जातं. तर त्याच्यामध्ये एकूण किती खडे आहेत, किती किती साईजचे खडे आहेत आणि त्या सगळ्या खड्यांचं मिळून एकूण कॅरेट वजन किती आहे हे पण मेन्शन केलेलं असतं. कारण आपल्याला ते सुटे खडे काढून ते करणं शक्य नसतं, कारण दागिन्यात ते फिट केलेले असतात.
0: बरोबर.
1: त्यामुळे अशी सर्टिफिकेट घेणं चांगलं आहे आणि शक्यतो ती ज्वेलर्सची किंवा विक्रेत्याची असावीत असं मला स्वतःला वाटत नाही. असणं काही गैर नाही पण मला स्वतःला वाटत नाही. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने ते थर्ड पार्टी आयजीआय किंवा जीआय सारख्या संस्थांकडून घेतलेलंच असावं.
0: मोडक साहेब, हिऱ्यांची खरेदी करताना जर आपण आयजीआय किंवा जीआय सर्टिफिकेट घेतलं तर त्याचा फायदा काय होतो आणि कोणत्या प्रसंगी फायदा करून घेता येतो?
1: आता त्याचा फायदा काय होतो, तर आजच्या घडीला तरी ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करताय त्याचकडे विकू शकताय. त्याच्याचकडे आपण एक्सचेंज करायला गेल्यानंतर तो त्याच दर्जाचे त्यावेळेला ज्या काही विक्रीची किंमत असेल त्या प्रमाणात त्याची जी काय बायबॅक किंवा एक्सचेंज पॉलिसी असेल तर तो ऍपल टू ऍपल मॅच करूनच आपल्याला देतोय का नाही हे कळू शकतं. नाही तर मग तो घेताना म्हणणार हा ई कलरचा नाही वाटत एफ कलरचा आहे, विकताना मात्र तो ई कलरचा म्हणून विकणार. तर ह्या सगळ्या गडबडी होऊ शकत नाहीत सर्टिफिकेट असलं तर. सर्टिफिकेटवरही लिहिलेलं असेल तुम्ही ई म्हणूनच घ्याल आणि परत देतानाही तो ई कलरचा म्हणूनच तुम्ही द्याल आणि त्याची पूर्ण किंमत तुम्हाला योग्य ती किंमत मिळू शकेल.
0: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून कोणतं प्रमाणपत्र घ्यावं, ते कोण देतं आणि या प्रमाणपत्राचे फायदे कोणते याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच तर आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग.

0: आपण स्टार्टअप या विषयावरती बोलत होतो आणि एक वर्ग असाही आहे की जो नोकरी पण करतो आणि साईड बाय साईड स्टार्टअप सुरू केलेला असतो. पण साधारण वर्ष दीड वर्षाचा कालावधी झाला की दोन्हीकडनं छान पद्धतीने इन्कम मिळायला लागतं आणि मग आता आपण जॉब सोडूयात आणि पूर्णपणे स्टार्टअपलाच मेन बिझनेस करून फोकस करूयात असा एक विचार मनात येतो, याबद्दल आज सांगा.
1: सो बेसिकली कसं आहे मॅडम, जेव्हा असा क्लास आहे, यंग जनरेशन आहे, नोकरीही करतायत आणि त्याबरोबर छोटे काही व्यवसाय करतायत, स्टार्टअप त्यांनी उभा करण्याचा प्रयत्न करतायत, तर या सगळ्या फेजमध्ये ह्या सगळ्या यंग जनरेशनने प्रथमतः काय विचार करणं अपेक्षित आहे की भविष्यात जर मला येणाऱ्या पुढच्या 1-2-3 वर्षांच्या कालावधीत फुल फ्लेज स्टार्टअपकडे माझ्या व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आहे तर मला आधी माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण माझं येणारं एक इन्कम जर थांबणार असेल तर माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पस असा पाहिजे की ज्याने कदाचित माझ्या स्टार्टअपमध्ये रेव्हेन्यू तेवढा जर जनरेट झाला नाही किंवा इन्कम तेवढं जनरेट झालं नाही तर मला माझी इन्व्हेस्टमेंट ही वाचवू शकते, किंबहुना त्यातून पैसे, माझ्या इमर्जन्सीचे पैसे, वर्ष 2 वर्षाच्या खर्चाचे पैसे मी त्यातून भागवू शकतो, कुटुंबाचा खर्च भागवू शकतो. तर सगळ्यात आधी आपली आणि आपल्या फॅमिलीची लाईफस्टाईल ही आपण कशी कंट्रोल करू शकतो, फॅमिलीच्या लाईफस्टाईलचे आणि आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलचे खर्च थोडेसे आपण कमी करू शकतो का. उदाहरण म्हणजे जर आपण दर शुक्रवारी संध्याकाळी फर्स्ट डे फर्स्ट शो असा मूव्ही बघत असू तर तो कृपया शनिवारी सकाळी बघा, म्हणजे तो निम्म्या पैशात होईल, निम्मे पैसे वाचतील आणि तेच पैसे आपले इन्व्हेस्ट होतील इमर्जन्सी कॉर्पस म्हणून. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण विचार करत राहिलो आणि पैसे मे बी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून किंवा लमसम इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून लिक्विड ऍज अन इमर्जन्सीच्या माध्यमातून जर बाजूला काढत राहिलो तर कदाचित 3-4 वर्षात आपण अशा निर्णयाला पोहोचू शकतो आणि फुल फ्लेश आपल्या स्टार्टअपकडे लक्ष देऊ शकतो, जिथे आपल्याकडे आर्थिक शिजोरी ही 2 वर्षाची असू शकते, कुटुंबाची जबाबदारी आणि आपली आर्थिक जबाबदारी किंबहुना स्टार्टअपची आर्थिक जबाबदारी सांभाळण्याची.
0: या मोल्याच्या सल्ल्याबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणीसर यांच्या बरोबर. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: सकाळचे 8 वाजले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेत सहभागी झालेले जम्मू काश्मीरमधील यात्रेकरू जम्मू तवी रेल्वे स्थानकावर परतले आणि त्यासोबतच गुजरातची ही 6 दिवसांची तीर्थयात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली. जम्मू काश्मीर सरकारच्या सांस्कृतिक विभागाने जम्मू काश्मीरच्या कला, संस्कृती आणि भाषा अकादमीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या यात्रेमुळे यात्रेकरूंना श्री सोमनाथ महादेव मंदिर तसंच गुजरातमधील इतर अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पाल

0: हॉकी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथं उत्साहात पार पडला. आग्रा इथल्या छापखान्यात काम करणाऱ्या 3 जणांना TET पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकंदर 10 जणांना अटक झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात नावली गावातील काही भाग काल सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार पिण्याचं पाणी आणि इतर सुविधांची पाहणी करण्यात आली. पुणे आणि परिसरातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडेल, तसंच शहरातही आज दिवसभर पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता प्रसारित करत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे.
5: सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं गीत. शब्दरचना आहे शांता शेळके यांची आणि संगीतरचना आहे प्रभाकर पंडित यांची.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी. बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
5: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111167.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: प्रवीण दवणे यांनी रचलेलं आणि प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत ऐकूया।

0: तुम्ही ज्याची वाट पाहत होता तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी, साड्यांची महाराणी. बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
2: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि

0: आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
1: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
0: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
0: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची.

0: करतो.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी.

0: कुंठेकर रोड पुणे.
1: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: स्नेहल जोशी यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. हे गीत संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी आणि गीतकार आहेत रमेश अणावकर.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: ऐकूया श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात निर्मला बापट यांनी गायलेलं गीत।

0: श्रोते आणि आगीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.
3: कॉसमोस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि
0: श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
3: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
3: ई KYC,
5: NEFT, RTGS,
3: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
3: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास

0: अवलत किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98-220-98-215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20.
2: 7823-84-1120.

Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपर मार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटरसाठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
2: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात मी सुदेशना दाणी आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण आपल्या आयुष्याचा अनुभव सजग आणि सचेतन अवस्थेत घेत असतोच, पण त्याबरोबरच एक वेगळंच आयुष्य, एक वेगळंच जग आपल्याला काही काळासाठी अनुभवायला मिळतं आणि त्या जगालाच आपण स्वप्न म्हणतो. काही शास्त्रांनुसार दिसणारी स्वप्न आपल्या सुप्त मनाचा आरसा मानली जातात, तर काही त्यांना वास्तवात घडणाऱ्या गोष्टींचे पूर्वसंकेत मानतात. स्वप्नांचं शास्त्र, त्यांचा अर्थ काही जरी असला तरी मानवी जीवनातला हा किती अद्भुत अनुभव आहे, नाही का? आजच्या कार्यक्रमात आपण गदिमांची अशी काही गीतं ऐकणार आहोत ज्यामध्ये त्यांनी स्वप्न या संकल्पनेवर शब्दरचनेची गुंफण केली आहे. ऐकूया हे हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. चित्रपट आहे आकाशगंगा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड.
3: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13

0: 11,111.
1: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. ए हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे. पण कसं आलं तुला?
2: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
3: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 5600011.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कधी कधी आपण जागृत अवस्थेत जे अनुभवत आहोत ते वास्तव आहे की सुप्त अवस्थेत पाहिलेलं स्वप्न हेच आपलं खरं वास्तव आहे असा संभ्रम होतो. पण एखादं सारखं स्वप्न येणारं रूप आपल्यासमोर मूर्त स्वरूपात येतं तेव्हा मन अचंबित होऊन जातं. या गीतामध्ये स्वप्नी येणारं त्या प्रियकराचं स्वरूप चित्ररेखेसारखं मूर्त झाल्यावर त्याचं केलेलं वर्णन आणि त्याबरोबर व्यतीत केलेले मंतरलेले क्षण गदिमांनी फार सुंदर शब्दात मांडलेत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

समोर दिसणाऱ्या गोष्टी आपण बघतोच, पण या ज्या दिसायला हव्यात अशा गोष्टीही आपल्या वैचारिकतेच्या जोरावर आपण ठरवून पाहू शकतो. या गीतामध्ये सुखात नांदणारं घरकुल साकार करण्याचं स्वप्न गदिमांनी त्यांच्या शब्दरचनेतनं मांडलंय. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनीच, आणि चित्रपट आहे भिंतीला कान असतात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: मेसेज डाय. सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाय. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98-220-98-215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर

0: मृण्मय धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयव्हीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
0: 7823 84 1120.

0: ಆರ್ಪಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇನ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
2: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: मनातले सूर जुळले की आपोआपच स्पर्शावाजून हृदय सतार छेडली जाते आणि जीवन त्या स्वरांसारखंच सुरेल मंजूळ होऊन जातं. ही स्वप्नातली रम्य कल्पना आहे की खरी आहे अशा संभ्रमाने मन त्या सुखात बावरून जातं, आणि हीच काहीशी भावना गदिमांनी या गीतामध्ये मांडली आहे. ऐकूया हे आशा भोसले आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं गुळाचा गणपती या चित्रपटातलं गीत. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: श्रोतेवाणी या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: श्रोतेहो, 8:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: विविध भारती, पुणे. ठळक बातम्या. मुंबईतील एशियाटिक सोसायटी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एशियाटिक टुमारो आणि कुमार केतकर गटाच्या सेव्ह एशियाटिक पॅनलमध्ये लढत होती. उपाध्यक्षपदाच्या 4 जागांवरही टुमारो गटाचे चंद्रप्रकाश द्विवेदी, नितीश भारद्वाज, रमेश पतंगे, संजय देशमुख यांची निवड झाली आहे. तर सचिवपदी विवेक गणपुले निवडून आले आहेत. आधुनिक आणि वैविध्यपूर्ण कृषी पद्धतींना चालना देण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त रवी कुमार सिहाग यांनी 40 शेतकऱ्यांच्या एका गटाला आत्मा या कार्यक्रमाअंतर्गत हिमाचल प्रदेशमधील पालमपूर इथं 7 दिवसांच्या आंतरराज्य अभ्यास दौऱ्यासाठी आणि प्रशिक्षण कार्यक्रमासाठी काल रवाना केलं. मध्य रेल्वेकडून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 9,000 अधिक बालकांचं लसीकरण करण्यात आलं. यामध्ये पुणे विभागात 2,554 बालकांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने 29 जून ते 3 जुलै या कालावधीत आपल्या सर्व विभागांमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवली. ही मोहीम राज्य सरकार आणि स्थानिक महानगरपालिका प्रशासनाच्या समन्वयानं राबवण्यात आली. राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसात एकूण 588 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सततचा पाऊस आणि मुंबई किनाऱ्यावर येणारी भरती यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर 10,000 कर्मचारी तैनात असल्याचं मुंबई महापालिकेनं सांगितलं. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा इथल्या घाट क्षेत्रातील पुढील 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील संवेदनशील जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला तैनात करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि शहरालगत सातत्यानं पाऊस सुरू आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत 5 TMC म्हणजे 17.5% इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्या शुक्रवारपासून आज सकाळपर्यंत पाणीसाठ्यात एकंदर 1 TMC वाढ झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Crescent
1: Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता प्रसारित करत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोतेहो, आजचा कार्यक्रम केंद्रित आहे चतुरस्त्र लेखक, कवी, बालसाहित्यकार, नाटककार असूनही गीतलेखन हाच ज्यांना जास्त आपुलकीचा जवळचा विषय वाटतो आणि त्यामध्येच विलक्षण सहजता आणि हातोटी असलेले मालवणच्या मातीत जन्माला आलेले गंगाधर महांबरे यांच्यावर. त्यांची अनेक भावगीतं आजही लोकप्रिय आहेत. वृत्तपत्र, मासिकं, नभोवाणी, दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी इत्यादींसाठी त्यांनी विविध प्रकारचे लेखन केलंय. नाटिका, बालसाहित्य, चरित्र, गाण्याचं संपादन आणि गीतसंग्रह अशा विविध

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 020-670-29100।

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
1: अरे चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
1: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. ए हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
2: मग
1: ए पण कसं आलं तुला?
2: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600011.
5: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि

0: चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गद्यलेखनापासून ते पद्यलेखनापर्यंत गंगाधर महांबरे यांची लेखणी आणि त्या लेखणीला गीतरचनेमधनं रेखाटण्यापर्यंतचं कौशल्य हे त्यांच्या मातृभूमी मालवणमध्ये झालेल्या संगीत संस्कारांमुळे अंकुरलं. त्यांच्या गावी अण्णाबुवा आचरेकर यांचे संगीताचे वर्ग चालायचे आणि शेजारच्या मुरलीधर मंदिरात उत्सवांमध्ये मृदुंग वाजवताना भजनं, अभंग, साक्या कानावर पडत गेल्या आणि नकळतच गीतलेखनाची बीजं त्यांच्यात रोवली गेली. गीतलेखनाबरोबरच तेव्हा ते गीतसंग्रहामधल्या काही गीतांना स्वतः चाली लावायचे आणि गायचे सुद्धा. थोडक्यात स्वतःमधले सगळेच संगीत कौशल्याचे आयाम ते उलगडत होते, पण मालवणमध्ये ते उत्तम गायक म्हणूनच ओळखले जातात.

शैला मोहिले यांच्या स्वरातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. हे संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. नाटक, काव्य, चरित्र, बालवाङ्मय या लेखनात जरी महांबरे रमले असले तरी गीतलेखन हाच त्यांना जास्त आपुलकीचा, जवळचा विषय वाटतो. कारण या माध्यमातनं मनातली संकल्पना लगेचच शब्दरचनेतनं मूर्त स्वरूपात आणता येते असं त्यांना वाटतं. यामुळेच गीतकार म्हणूनच महांबरे रसिकांच्या मनात रुजले. प्रत्येक गीतामधनं आपली स्वतःची अशी एक अनोखी छटा दिसावी, वेगळेपण दिसावं, हाच त्यांचा प्रयत्न असायचा. ऐकूया युगे युगे मी वाट पाहिली या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: 90% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबर वरून. विषय मीच माझी राणी.
4: श्रोते, ऐकूया एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन याविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तत्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
5: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
6: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
5: संपर्क 0206701900.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर
1: लॉन्स. पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणार मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबवेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिलँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: गंगाधर महांबरे यांनी काही नाटकही लिहिली। संतांची कृपा नावाचं नाटक त्यांनी लिहिलं आणि या नाटकातली गीतं लिहिण्यासाठी गीतकाराच्या अभावामुळे रसिक म्हणून आपल्याला त्यांनीच लिहिलेली नाट्यगीतं ऐकण्याचं भाग्य लाभलं। आणि स्वतः संगीतकार यशवंत देव म्हणाले, आता तुमच्या नाटकातली गाणी तुम्हीच लिहा आणि आम्ही चाली लावत जाऊ। पुढे नाट्यविश्वात चालींवर पटकन गाणी लिहितात

अशी त्यांची ख्याती होती. सुरुवातीला नाट्यगीतांसाठी गाणी लिहिली असल्यामुळे चित्रगीतांच्या वेळेस त्या ठराविक प्रसंगानुरूप गाणी सहज सुचण्यात आणि लिहिण्यात त्यांची हातोटी होती. चालींवर गीत लिहिणं असो किंवा गीतांवर चाली बसवणं असो, दोन्ही प्रकार त्यांना अगदी सहज वाटायचे. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांच्या स्वरात गंगाधरांचे शब्द गुंफले आणि सुमधूर बांधे सूद अशी गीतमंजिरी आपल्याला लाभली. ऐकूया सोबत या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत, संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

अनुभव संपन्न असताना आणि यशस्वीरित्या आपलं काम पुढे नेत असताना या प्रतिभेच्या किरणांनी नव्या पिढीतल्या नवोदित गीतकारांसाठी दीपस्तंभ होऊन त्यांनी मार्ग दाखवण्याचा प्रयत्नही केला. त्यांनी गीतकार शिबिरं घेतली. सुव्यवस्थित अशी गीतलेखनाची पाठ्यपुस्तकंच त्यांनी युवकांसाठी तयार केली होती आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या नवोदित युवकांना गीतलेखनाचं शिक्षण लाभलं. ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं अरुण दाते यांच्या स्वरातलं गीत.

0: श्रोते म्हणे याबरोबरच चतुरस्त्र लेखक, कवी, बालसाहित्यकार, नाटककार आणि गीतकार गंगाधर महांबरे यांच्यावर केंद्रित हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोतेव, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 आणि 26 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत
2: पुणा आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधू, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मी खरंतर एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6 आहे, कमावले दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि

0: प्रभावी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं मानअपमान नाटकातलं पद आपण कार्यक्रमात सुरुवातीला ऐकलं. पदरचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीतरचना होती गोविंदराव टेंबे यांची. आता रामदास कामत यांच्या स्वरातलं पद ऐकूया. पदकार आहेत वसंत कानेटकर आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि नाटक आहे मत्स्यगंधा.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: संत गोरा कुंभार या नाटकातलं पद आता ऐकूया. स्वर आहे फैयाज यांचा, पदरचना आहे अशोक परांजपे यांची आणि संगीतबद्ध केलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: धाडीला राम तेने वनी या नाटकातलं पदत ऐकूया. हे गायलंय आशा खाडेलकर यांनी. राजा बढे यांची पदरचना संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.

0: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
3: गुलाब चंपक बन फुले.
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोनचाफा.

0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: श्रुतेवाणी याबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत।
2: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते, पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
1: श्रोते हो, 9:58 झाले, आता ऐकूया ठळक बातम्या।
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट।
4: विविध भारती, पुणे। ठळक बातम्या। यंदाची श्री अमरनाथ यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली असून यात्रेच्या पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी तीर्थस्थळाचं दर्शन घेतलं। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं आहे। आज पहाटे जम्मू इथून 291 वाहनांमधनं 6,731 भाविकांची 4थी तुकडी कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली। पॅरिस इथं होणाऱ्या ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026 या गेमिंग विश्वाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी इंडिया रायझिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातल्या प्रत्येक गुणवंत युवा क्रीडापटूला आता जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते। हा भारताच्या डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेच्या वाटचालीतला ऐतिहासिक टप्पा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं आता व्हॉट्सअप चॅनल आणि पब्लिक ॲपवर अधिकृत खाती सुरू केली आहेत, त्यामुळे जनतेपर्यंत अधिक गतीनं अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती थेट पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे। व्हॉट्सअप चॅनलवर DGIPR गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या नावानं, तर पब्लिक ॲपवर महाराष्ट्र शासन @MahaDGIPR या नावानं शासकीय घडामोडींचे थेट अपडेट्स आता नागरिकांना मिळवता येतील। विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज सर्बियाचा नोवाक जोकोविच अंतिम 16 फेरीच्या लढतीत रोमन साफिलोलिनचा सामना करेल, तर इटलीचा जानिक सिनर याची लढत जपानच्या शिंतारो मोतीझुकीशी होईल। तसंच महिला एकेरीच्या अंतिम 16 फेरीमध्ये आयर्ना सवालेंका हिची लढत जपानच्या नाओमी ओसाकाशी होणार आहे। छत्तीसगडच्या सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तिजनबाई यांचं आज पहाटे रायपूर इथं निधन झालं। दमदार आवाज, प्रभावी व्यक्तिमत्व आणि कथाकथनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली यांच्या जोरावर तिजनबाईंनी पंडवानीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही नवी ओळख मिळवून दिली। पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांच्या निधनामुळे कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रासाठी कधीही भरून न येणारी हानी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील शोकसंदेशात म्हटलं आहे। या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट।
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041।
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स, रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली।
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट।
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। सुरुवातीला ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन।
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस।
10: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
11: नमस्कार मॅडम।
10: सर, आपण जे काही कार्यक्रम रेडिओवरती करतो ते बरेच श्रोते ऐकतात आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न आज आपल्याकडे आलेले आहेत। तर पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला पुणे कोथरूड इथून विचारला आहे मिसेस मीनल यांनी। त्या म्हणतात की माझा मुलगा 3रीत आहे, खरं तर तो खूप हुशार आहे पण अजिबात अभ्यासाला बराच वेळ बसत नाही, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, चंचल आहे, 15-20 मिनिटं झाली की लगेच उठून निघून जातो। तर असं जर का चालत राहिलं तर त्याच्या हुशारीचा काहीच उपयोग होणार नाही, मग अबॅकस द्वारे आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो का याबद्दल सांगा।
11: हो, निश्चितच अबॅकस कोर्स मुळे त्याचं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं। आम्हाला असे बरेचसे पालकांचे फीडबॅक आहेत की अबॅकसला लावण्यापूर्वी तो एका जागेवर बसायचा नाही जास्त वेळ, किंवा तो खूप चंचल होता, पण आता तो अबॅकस घेऊन बसतो, अबॅकस वर्गणित सोडवायला त्याला खूप इंटरेस्ट येतो आणि जशा पुढच्या दुसऱ्या

0: तिसरा लेवल त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या विद्यार्थ्यांचं खूप वाढलेलं आहे असं आम्हाला पालकांचे फीडबॅक्स आहेत. आणि अबॅकसचा मुळात उद्देशच ब्रेन डेव्हलपमेंटचा विकास होणं हा आहे. आणि अबॅकस मध्ये सुद्धा अशा काही ब्रेन डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटी आम्ही पालकांना सजेस्ट करतो की ज्याच्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन हे निश्चितच वाढायला मदत होते. आणि आजचं जर आपण काळ बघितला, हा टेक्नॉलॉजीचा युग आहे, तर याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन नसणं, फोकस नसणं ही खूप मोठी समस्या होऊ शकते. कारण की इथून पुढे ज्याचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगलं असणार आहे, त्यांचं फोकस कॉन्सन्ट्रेशन चांगलं असणार आहे, ते कुठल्याही विषयात कुठल्याही क्षेत्रात ती मुलं पुढे जाणार आहेत, तर निश्चितच मुलांना अबॅकस कोर्स केल्यानंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फोकस वाढायला मदत
1: होऊ शकते. अगदी खरंय. मला वाटतं मिनलताई तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, याबद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सगळ्या श्रोत्यांना सांगायचंय की तुमची ही मुलं जर का हुशार असतील पण ती चंचल असतील, एका ठिकाणी बसून अभ्यास करत नसतील, तो फक्त गणिताचाच नाही तर कुठल्याही विषयाचा, आणि शिवाय त्यांच्या मनात गणिताची भीती असेल, तर या सगळ्यावरती उत्तम उपाय म्हणजे अबॅकस. कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स वाढवणं, मेमरी वाढवणं, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही अबॅकसद्वारे साध्य करू शकता. तेव्हा अबॅकससाठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला 88 56 00 11 या नंबरवर, 88 56 00 11, 8888 5600 11. किरण पाटील सर, जसं आता तुम्ही म्हणालात की कॉन्सन्ट्रेशन वाढतात, तर या मुलाचं वय 3री मध्ये आहे, म्हणजे 1-9 वर्षाचा मुलगा आहे असं आपण गृहीत धरूयात. साधारण किती वर्षापर्यंत आपण अबॅकस सजेस्ट करतो आणि काय त्याचं महत्व आहे त्या वयामध्ये?
0: 6 ते 14 या वयोगटातली मुलं सर्वसाधारण अबॅकस कोर्स शिकत असतात. वयाचं याला खूप महत्व आहे, कारण की एक जसं आपलं उंची वाढायचं वय असतं, 21 वर्षानंतर आपली उंची वाढत नाही, तसा हा अबॅकस कोर्स जो आहे तो फोटोग्राफी मेमरीवर आधारित असतो. आणि असं म्हणतात की 15 वर्षानंतर फोटोग्राफी मेमरीची डेव्हलपमेंट फारशी होत नाही. अबॅकस कोर्स मध्ये अबॅकस टूलची इमेज त्यांच्या माइंड मध्ये ठेवून त्यांना इमॅजिनेशन करून गणित सोडवायची असतात. कोर्स करायला सर्वसाधारण 1 वर्ष जातं, त्यामुळे 14 वर्षापर्यंत हा अबॅकस कोर्स हा केला जातो. आणि जेवढ्या लहान वयात मुलं हा कोर्स करतील तेवढा त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की लहान मुलांचं ग्रास्पिंग हे चांगलं असतं, त्यामुळे हे खूप छान पद्धतीने लहान मुलं हे गोष्टी ग्रास्प करतात आणि गणित फास्ट करू लागतात.
1: बरोबर. आणि जसं आपण म्हणलं तसं की हे फक्त गणितापुरतच मर्यादित नाहीये, तर तुमच्या ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंटला सुद्धा मदत करतं. म्हणूनच श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनात गणिताची भीती असेल तर ती भीती घालवण्यासाठी, टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षांमधला त्यांचा उत्तम परफॉर्मन्स होण्यासाठी आजच संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 56 00 11, 88 56 00 11, 8888 5600 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661 96 76 72.
1: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
5: नमस्कार.
1: आता अजून एक महत्वाचा प्रश्न असतो की बऱ्याच जोडप्यांना काही काही वेळा सायकल्स कराव्या लागतात आणि मग त्यांना पहिली सायकल सक्सेसफुल नाही झाली म्हणून दुसरी मग तिसरी अशी केली जाते, तर या कंडिशनमध्ये मध्ये आयव्हीएफच्या किती सायकल्स करता येतात याबद्दल सांगा.
5: माझं वैयक्तिक मत

0: असं आहे की IVFच्या किती सायकल करता येतात याच्यापेक्षा पहिली सायकल सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. बेसिकली प्रेग्नन्सी राहणं ही खूप गुंतागुंतीची प्रोसिजर आहे. आपण IVF मध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीजांचं मिलन करून गर्भ बाहेर तयार करतोय, गर्भाशयाची तयारी करून तो गर्भ गर्भाशयात सोडतो आहे. मात्र आज सोडलेला गर्भ जो आहे आणि गर्भाशय याची एक नाळ जुळणं असं आपण मराठीत म्हणतो की त्याच्यावर जगाच्या पाठीवर कुठेच 100% अशी खात्रीशीर ट्रीटमेंट नाही. बेसिकली गर्भ जर चांगल्या क्वालिटीचा असेल आणि गर्भाशय आपण छान तयार केलं तर गर्भ गर्भाशयामध्ये रुजणं हे अपेक्षित असतं. आणि ह्या गोष्टी ज्या 100% आपल्या हातात नाही आहेत मात्र त्यासाठी प्रयत्न करणं 100% हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे पहिलीच सायकल सक्सेसफुल करण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे.
1: अगदी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. डॉक्टर चारुता, जसं तुम्ही म्हणालात की पहिलीच सायकल सक्सेसफुल कशी होईल हे बघणं गरजेचं आहे, तर काय काय बघितलं पाहिजे मग यासाठी?
0: याच्या क्रायटेरियामध्ये नेहमी एज हे फार महत्वाचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त वजन कसं आहे, लाईफस्टाईल थोडे मॉडिफिकेशन केले पाहिजे. आणि माझा असा जोडप्यांना सल्ला राहील की तुम्ही IVF म्हणजे काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे समजून घ्या. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट कडनं त्याचं शंकांचं निरसन करून घ्या आणि एका पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनी या ट्रीटमेंटला सामोरे जा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते वेळोवेळी त्यांना विचारा, सांगितलेल्या गोळ्यांच्या वेळा पाळा, इंजेक्शन जे असतात त्यांच्या वेळा पाळा. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितच याचा सक्सेस जास्त येतो. ह्याच्या जोडीला स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. कोणताही स्ट्रेस, मग तो वैचारिक असो, भावनिक असो किंवा मानसिक असो, या सगळ्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो, स्पेशली फिमेल्समध्ये. आणि त्या सगळ्याचा इम्बॅलन्स झाला की कुठेतरी हे पाळीचे प्रॉब्लेम, वंध्यत्वाचे प्रॉब्लेम किंवा वारंवार गर्भपात होणं हे दिसून येतं. त्याच्यामुळे आहार, व्यायाम, योग्य वेळेला औषधं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्यांची जर आपण चतुर्सूत्री नीट बांधली तर आपल्याला फर्स्ट सायकलमध्येच सक्सेस येण्याची शक्यता ही नेहमीच जास्त असते.
1: वा श्रोते हो, म्हणूनच अशाच या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनी, सकारात्मक अप्रोचनी आणि अर्थातच अवेअरनेसमुळे वंध्यत्वावर मात करणं आता शक्य आहे. म्हणूनच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला आणि नवनवीन केसेस डिस्कस करायला. गुड मॉर्निंग विक्रम.
4: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोते हो नमस्कार.
3: विक्रम, दर आठवड्याला तू एक वेगवेगळे विषय घेऊन भेटतोस किंवा प्रत्येक केसनुसार सुद्धा काही विषय तू बोलत असतोस. पण सगळ्यामध्ये तुझं सांगणं हेच असतं की तुम्ही कितीही वर्षांचे असा, म्हणजे वय तुमचं काहीही असो, प्रोफेशन काहीही असो, तुमच्या पुढची आव्हानं ही संपणारी नसतात. पण त्याचबरोबर तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी दिला तर फिटनेस हा अजिबात अवघड नसतो.
4: एक्झॅक्टली. आणि चित्र कसं आहे माहितीये का, मी नेहमी लोकांना सांगतो की फिटनेस ही जर्नी आहे ज्याला एंड नाहीये. फिटनेसला डेस्टिनेशन नाहीये. म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, वेळच्या वेळेस खाणं, वेळच्या वेळेस व्यवस्थित झोपणं, त्याच्यानंतर ऍडिक्युएट असा शरीराला व्यायाम देणं, ह्या ज्या दोन चार साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्यांनी आपला फिटनेस कायम मेंटेन राहतो, ह्या आपल्याला आयुष्याच्या शेवटीपर्यंत करायच्या आहेत. म्हणजे असं नाही होऊ शकत की आता मी फिट झालो आणि आता मला फिटनेस करता काहीच करायची गरज नाही, किंवा मी आता कसंही खाल्लं तरी चालेल, कधी झोपलो तरी चालेल, व्यायाम बंद केला तरी चालेल, असं नाहीये. फिटनेस जर्नी आहे, डेस्टिनेशन नाहीये. आणि फिटनेस ही जर्नी आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत
3: करायची आहे. खूप छान वाक्य बोललायस. याबद्दल तुझ्याशी मी बोलेनच परत कधीतरी. ही केस बघूयात. आपण नाव बदललंय

0: 39 वर्षांचे आहेत, संदीप असे यांचं नाव. हे कॉलेजमध्ये होते तेव्हा फुटबॉल प्लेयर होते. यानंतर आता नोकरी आणि प्रवास या सगळ्या निमित्तानं खेळ तर कधीच बंद झाला. कॉलेज सुटल्यानंतर 15 वर्ष झाली आहेत आता, आणि त्यानंतर नोकरीमध्ये पण प्रवास आणि बाहेरचं खाणं या सगळ्यांनी थोडंसं वजन वाढलं. 118 किलो आता त्यांचं वजन झालंय. यानं त्यांना डिप्रेशन आलेलं आहे आणि या डिप्रेशनमध्येच स्ट्रेसमुळे डायबिटीज सुद्धा सुरू झालेला
1: आहे.
0: तू काय काय सांगितलंस हे ऐकूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स वापरता, फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000. सो विक्रम, ब्रेक पूर्वी आपण संदीप यांची केस डिस्कस करतोय आता.
1: संदीप सरांची केस बघायची झाली तर संदीप सर ज्या दिवशी माझ्याकडे आले तर तेव्हा ते खूप डिप्रेस्ड होते. त्याच्यानंतर त्यांना खूप अँग्झायटी होती.

0: 0111-3250-90-111-32500. सो विक्रम, ब्रेक पूर्वी आपण संदीप यांची केस डिस्कस करतोय आता.
1: संदीप सरांची केस बघायची झाली तर संदीप सर ज्या दिवशी माझ्याकडे आले तर तेव्हा ते खूप डिप्रेस्ड होते. त्याच्यानंतर त्यांना खूप अँग्झायटी होत होती आणि त्यांचा मेन कन्सर्न म्हणजे त्यांनी नुकताच जो मेडिकल रिपोर्ट त्यांच्या कंपनीतर्फे त्यांचा काढला गेला होता त्यात त्यांना डायबिटीस डिटेक्ट झाला होता. आता त्यांचं जर का आपण थोडासा पास्ट बघायचं झाला तर 15-18 वर्षापूर्वी जेव्हा त्यांचं कॉलेज संपलं तेव्हा ते कॉलेजकडनं फुटबॉल खेळायचे. त्यानंतर त्यांचा फिटनेस खूप चांगला होता, वजन आयडियल होतं, एक आयडियल फिजिक असलेले व्यक्तिमत्व होते ते. आणि त्याच्यानंतर जे बाकीच्या जे आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांच्या बाबतीत होतं, कॉलेज संपतं, जॉब चालू होतो, जॉब चालू झाल्यानंतर एका बाजूला बाहेरचं खाणं वाढतं पण दुसऱ्या बाजूला ऍक्टिव्हिटी लेवल, फिजिकल ऍक्टिव्हिटी लेवलही कमी होत जाते. त्याच्यानंतर जॉब आणि कामाच्या प्रेशरमुळे झोपेच्या टायमिंग सगळी गडबडून जातात आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे हळूहळू वजन वाढायला लागतं आणि भरपूर लोकांना कळतही नाही की आपलं वजन वाढतंय अंटिल अँड अनलेस ते एक पॉइंट असा येतो की ते कधीतरी बरेच वर्षांनी वजन काट्यावरती उभे राहतात आणि त्यांना दिसतं की आपण आता 20 किलो आधी होतो त्यापेक्षा जास्त होत. तर तसंच थोडंसं त्यांच्या बाबतीत झालं, फिटनेसकडे दुर्लक्ष झालं आणि माझ्याकडे जॉईन झाले तेव्हा 118 किलो वजन तर झालंच होतं, डायबिटीसही डिटेक्ट झालेला आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांना पॅनिक अटॅक्स आणि अँझायटी प्रचंड प्रमाणात होत होती. आता मी काय केलं तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना मी काउन्सिलिंग करून हे समजवलं की तुमच्या हातातनं काही गेलेलं नाहीये, वय वर्ष तुमचं 39 आहे, आधी तुम्ही आयुष्यात व्यायाम केलेला असल्यामुळे तुमची बॉडी एक्सरसाइज अँड डाएटच्या मी जे सांगितलं त्या रेजिमेनला चांगला सपोर्ट देईल. आणि मी काय सांगितलं त्यांना तर दिवसातनं 4 वेळेस व्यवस्थित घरी बनवलेलं खायचं, 1 तास घरच्या घरी कुठली इक्विपमेंट न वापरता करता येईल असा साधा सोपा व्यायाम करायचा आणि रात्रीची झोप जी त्यांची माझ्याकडे आले तेव्हा पूर्ण गडबडलेली होती ती व्यवस्थित 7.5 ते 8 तास होईल याची काळजी घेतली. आणि पहिल्या 2 आठवड्यात जेव्हा त्यांचं वजन 2.25 किलोनी कमी झालेलं त्यांना दिसलं तेव्हा त्यांना मी काय म्हणतो त्यावरती विश्वास पटला. आज त्यांचं 7 महिन्यामध्ये 22 किलो कमी झालेलं आहे, 118 किलोवरनं आज ते 96 किलोला ऑलरेडी आलेले आहेत आणि ह्याच्याबरोबरच त्यांच्या डायबिटीसच्या दोन्ही गोळ्या ज्या होत्या त्या पूर्णपणे बंद त्यांच्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या त्यांना.
0: ग्रेट. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111-3250-90111-3250-90-111-3250. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले क्या?
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
7: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्ते.
7: जेव्हा आपण फर्निचर घेतो तेव्हा काही दिवसानंतर काही महिन्यानंतर आपल्याला त्याबाबतीत कंप्लेंट्स जाणवायला लागतात, तर याबद्दलच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. वॉर्डरोब आणि सोफा हे सतत वापरले जाणारे फर्निचरचे प्रकार, हे याची काही गॅरंटी वॉरंटी असते का किंवा हे इतक्या लवकर खराब का होतात?
8: ऍक्च्युअली कसं असतं की वॉरंटी असते, 2-3 वर्ष वॉरंटी असते मटेरियलला. इम्पोर्टेड असेल तर वॉरंटी नसते. पण याच्यामध्ये सुरुवातीलाच कस्टमरना काळजी काय घ्यावी लागते, कारण की फर्निचर आता मॉड्युलर मध्ये आहे, सगळं फ्लॅट पॅक येतं, घरी येऊन तुमचं असेंबल होतं. तर ज्यावेळेस असेंब्लीला लोक येतात त्यावेळेस त्याच्याकडनं पूर्ण लेवलमध्ये तुम्ही फर्निचर फिटिंग करून घेतलं पाहिजे. जर लेवल नसतील तुमच्या, कारण नॉर्मली काय होतं की आपल्याकडं कन्स्ट्रक्शन मध्ये कुठंच लेवल मिळत नाही, त्यामुळे फर्निचरला प्रॉब्लेम. हा फर्निचरचा प्रॉब्लेम नाही, हा ऍक्च्युअली लेवलचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ती काळजी घ्या की तुमचं फर्निचर लेवलला फिट आहे. इन केस समजा काही कंप्लेंट आली, आवाज येतोय, काय येतोय, तर तुम्ही कॉल करून बोलवू शकता कार्पेंटरला. वेळीच जर मेंटेनन्स झाला तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होऊन जातो. आता हे झालं तुमचं वॉर्डरोब संदर्भातलं. इवन सोफ्यामध्ये पण काय आहे की सोफ्यामध्ये आपल्याकडे 3-सीटर 2-सीटर असा प्रकार आहे. आता त्याच्यात काय होतं की नॉर्मली 4 कोपऱ्यामध्ये 4 लेग असतात,
9: बरोबर,
8: सेंटरला लेग नसतो. तर आम्ही ती काळजी घेतो की प्रत्येक सोफ्याला मध्ये एक सेंटरला आम्ही लेग देतो, कारण की आपल्याकडे काय होतं की वापर वापर तसा होत नाही, थोडासा रफ वापर राहतो. मग त्याला आम्ही सेंट्रल लेग देतो. सेंट्रल लेग दिल्यामुळे काय होतं की तुमचा लोड जो आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्युट होऊन जातो.
2: बरोबर, स्टडीनेस येतो.
8: हा, त्याला स्टडीनेस दाखवतो आणि त्याची

0: लाईफ तुम्हाला चांगली मिळते. अगदी 5-10 वर्ष म्हणलं तरी तुमचा सोफा व्यवस्थित चालतो आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या कुशन वरती पडतो. कुशनचा तुम्हाला खाली जर त्याला सपोर्ट असेल तर तो फर्मनेस जसा सुरुवातीला तसाच तुम्हाला 2-4 वर्ष मिळून जातो. ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुमचं पुढचा मेंटेनन्सचा प्रकार कमी होऊन जातो.
1: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि विविध ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं आपण वॉर्ड्रोप सोफ्याबद्दल बोललो तसंच बेड किंवा मॅट्रेस हे सुद्धा खूप वापरले जाणारे प्रकार, तर याच्याही बऱ्याच कंप्लेंट येतात की बेडची ट्रॉलीच सरकत नाही, बऱ्याचदा अडकून राहते, किंवा हायड्रॉलिक असेल तर काही दिवसानंतर वर्षानंतर ते ऑपरेट होत नाही, अडकून बसतात, त्याबद्दल काय सांगाल?
0: त्याच्यात काय होतं की हायड्रॉलिकला तुमचा जर वापर असेल तर इश्यू नसतो, जर वापर नसेल तर त्याचे हायड्रॉलिक जाम होतात, डस्ट राऊंड ते ऑपरेट होत नाहीत. मग त्याला तुम्हाला एकच सोल्युशन आहे की रिप्लेसमेंट.
2: ओके.
0: आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, फार काय कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाहीये. नाहीतर लोकांच्या डोक्यात काय असतं की हायड्रॉलिक खराब झालं तर परत मिळणार का? आपल्या जशा गाड्यांचे डिकी असते पाठीमागे, त्याला एक शॉकऑफ जर असतो, हायड्रॉलिक सिलेंडर असतो, सेम तशीच कन्सेप्ट त्याला पण आहे. आणि ते तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिकेशन असतात प्रत्येक हायड्रॉलिक वरती, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं, ते इझिली तुम्ही ते रिप्लेस करू शकता. सेकंड म्हणजे तुमचे मॅट्रेस आले. मॅट्रेस सगळ्यात मेजर इश्यू काय मॅट्रेसचा, की लोकांना एक 10 वर्ष वॉरंटी, 15 वर्ष वॉरंटी वाला मॅट्रेस माहिती आहेत. वॉरंटी आहे ठीक आहे, पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. मॅट्रेसमध्ये मेजर काय आहे की तुम्ही जशी आता मॅट्रेस वापरताय सेम त्याच पोझिशनला तुम्ही वर्ष मॅट्रेस नाही वापरू शकत, त्याला तुम्हाला रोटेट करावी लागते. तर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो की जिथं तुम्ही रेग्युलर जास्त वापर होतोय तिथे खड्डा पडत नाही. आणि तुम्ही 10 वर्षवाले मॅट्रेस जरी असले तर त्यांचं सुद्धा वॉरंटीचा क्रायटेरिया हाच आहे की तुम्ही रोटेट करून मॅट्रेस वापरली पाहिजे.
1: बर. तेव्हा श्रोते हो, नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
5: नमस्कार
4: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
5: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना ज्या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली,
4: बर,
5: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण, व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
4: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
5: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती

0: मी तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो.
1: बर,
0: अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी.
1: अच्छा.
0: त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही.
1: अच्छा.
0: गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला
1: आहे? अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आद्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित

0: त्यांना माहिती देतो
1: बर
0: की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माफ कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
1: बर,
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर,
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात, ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोते, आत्ताच आपण काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलेत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यभारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. प्रसारणात मी विक्रम शुद्ध सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सर्जा चित्रपटातलं हे गीत. नादो मानोर यांची ही गीतरचना आहे, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेव मराठी चित्रपट संगीत ऐकत आहात. पुणे विद्यार्थी 101 FM वरून यानंतरची गीतं काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमानंतर. सुरुवातीला यानंतर ऐकणार आहोत आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम युटिलिटी विंडोज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज.
2: हॅलो रवी, काय करतोयस?
3: अरे आज काय बाबा, सुट्टी. मस्त बाल्कनीत बसलोय, गरम गरम कॉफी घेत पुस्तक वाचत बसलोय.
2: बाल्कनीत बसून पुस्तक वाचतोयस? आणि तुझ्या घराजवळून दिवसभर जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजाचं काय?
3: ट्रॅफिकचा आवाज युटिलिटी विंडोज मुळे आता ट्रॅफिकचा आवाज इतिहास जमा झालाय.
2: युटिलिटी विंडोज हे काय आता नवीनच?
3: अरे हायवे, मेन रोड, रेल्वे ट्रॅक जवळ राहणाऱ्या लोकांसाठी एक वरदानच आहे युटिलिटी विंडोज. एकदा युटिलिटी विंडोज घरी बसवल्यावर ढोल ताशांचा आवाज असो किंवा ट्रक्सचा, तुम्हाला त्या आवाजाचा त्रास अजिबात होणार नाही.
4: साऊंड, हीट आणि वॉटर प्रूफ अशा सर्व गुण संपन्न युटिलिटी विंडोज चं प्रात्यक्षिक बघायला आजच आमच्या एक्सपिरियन्स सेंटर ला भेट द्या. त्यासाठी फोन 7745077177. आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या.
3: युटिलिटी विंडोज लागे जिथे, शांतता लाभे तिथे.
1: श्रोते हो नमस्कार. युटिलिटी विंडोज तर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. युटिलिटी विंडोजचे संस्थापक हेमंत बिबेकर हे आज आपल्या बरोबर आहेत. बिबेकर हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, तसेच ते टेक्नोक्रॅट आहेत. खिडक्यांच्या निर्मितीचा 25 वर्षांहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. जगभरातल्या खिडक्यांच्या टेक्निकल ड्रॉइंगचा अभ्यास आणि संशोधन करून भारतीय घरांसाठीच्या खिडक्यांच्या डिझाईन त्यांनी तयार केलेल्या आहेत, तसंच खिडक्यांच्या निर्मितीमध्येही ते काम करतात. आपल्याशी संवाद साधतायत हेमंत बिबेकर. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
5: नमस्कार
1: सर. खिडक्यांचं डिझाईन हे कशा पद्धतीचं असतं?
5: खिडक्यांचं डिझाईन मुख्यत्वे हे आर्किटेक्ट्स डिझाईन करत असतात. त्यांचा हा व्ह्यू असतो, त्यांचा हा स्कोप असतो. त्यांच्या डिझाईनला साजेशी खिडकी देणं हे आमचं काम आहे. आमच्याकडे बरीचशी व्हेरायटी आहे, तर आर्किटेक्टच्या डिझाईन्सला त्यांनी सुचवलेल्या साईज आणि शेपच्या विंडोजला पूर्णत्वाकडे नेणे हे आमचं काम आहे. आणि जसं तुम्हाला आम्ही आधी सांगितलं आहे की युटिलिटी विंडोज हे मॅन्युफॅक्चरर आहे, त्याच्यामुळे आम्ही हवी तशी विंडो आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो. हे आमचं वैशिष्ट्य आहे. बाकी अवांतरित लोक जे फॅब्रिकेटर असतात, म्हणून त्यांच्याकडे जे आहे तेच आपल्याला घ्यावं लागतं, असं आमच्याकडे नाही आहे. तुम्ही तुमची गरज आम्हाला सांगून ते गरजेनुसार आम्ही तुम्हाला विंडो बनवून देऊ शकतो, हे आमचं वैशिष्ट्य आहे.
1: नक्की सर, युटिलिटी विंडोज आपण स्वतः तयार करता, त्यामुळं विविध प्रकारची डिझाईन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. सर, ही डिझाईन्स कोणत्या कोणत्या पद्धतीच्या असतात? मगाशी मी बघितलं की ते एल पद्धतीचे एक असतं किंवा अजून वेगळ्या पद्धतीच्या काही डिझाईन्स असतात, तर हे खिडक्यांच्या डिझाईनचे प्रकार कुठले कुठले आहेत?
5: कालानुसार घरांचं स्वरूप जसं बदलते आहे, तर आपण बघा की त्याचं क्षेत्रफळ हळूहळू कमी कमी होतोय. आदर बंगले असायचे, वाडे असायचे, आता फ्लॅट आले, 3 BHK, 2 BHK, 1 BHK, आणि त्यातसुद्धा जागा कमी पडायला लागली आहेत. तर बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये म्हणा, कुठेही जे आपण खिडकी लावतो, तर त्याला एल शेप ज्याला आपण म्हणू ती विंडो लावतो, त्याला एक कॉलम असतो, तो कायम अडचणीचा ठरतो. तर आम्ही आमच्या तंत्रज्ञानाद्वारे तो कॉलमच काढला आहे. तर आमची विंडो म्हणजे ज्याला आपण म्हणतो एल शेप विंडो विदाउट कॉलम, त्याला कॉलमच येत नाही. हे तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता किंवा आमच्या शोरूमला किंवा एक्सपिरियन्स सेंटरला येऊन तिथे भेट देऊन बघू शकता की आमच्या एल शेप कॉर्नर विंडोला कॉलमच

0: नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण होत नाही आणि तुम्हाला पूर्ण वेव मिळतो आणि भरपूर जागा वापरायला मिळते. तशीच जिथे रुंदी आणि लांबीचा कन्सर्न आहे जिथे, तर तिथे आम्ही व्हर्टिकल स्लायडिंग विंडो म्हणजे जे आपण विंडो उघडतो तर डाव्या किंवा उजव्या बाजूने उघडतो, पण आमची ही विंडो हे वरखाली उघडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला जिथे हवी असेल ती तुम्ही त्याला थांबवू शकता, ज्याला आम्ही म्हणतो व्हर्टिकल स्लायडिंग विंडोज विथ स्टॉप्स ॲट द पॉइंट ऑफ युअर चॉईस. हे आमचं खतोतो वैशिष्ट्य आहे आणि तशा प्रकारच्या विंडो आम्ही तयार करतो. याच्या व्यतिरिक्त ज्या उघडणाऱ्या खिडक्या आहेत त्याला सगळ्यात मोठा प्रश्न असतो ग्रिलचा. हे ग्रिल लावायची कशी, लागतच नाही. तिथे आर्किटेक्ट लोक बॉक्स ग्रिल करायला लावतात. आणि मॉस्किटो नेट ज्याला आपण म्हणतो फ्लायमेश, हे तर त्याला लागतच नाही. त्याचं पण आम्ही सोल्युशन दिलं आहे. आमची हे ओपनेबल विंडो हे इनबिल्ट ग्रिल आणि इनबिल्ट फ्लायमेश याच्या सह येते आणि पूर्ण इन्व्हर्ट येते. हे सुद्धा एक फार चांगलं सोल्युशन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे.
1: श्रोते हो, आपल्याला त्रासदायक असलेल्या सर्व आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आमच्या भांडारकर रस्त्यावरील एक्सपिरियन्स सेंटरला अवश्य भेट द्या. त्यासाठी आम्हाला संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 77450 77 177 77 450 77 177. श्रोते हो, आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कॅट टोटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
0: बापूज सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: आपण नेहमीच या विषयावरती बोलत असतो म्हणजे हायजीन पाण्याचं आणि त्यामुळं आपलं सुद्धा म्हणजे आरोग्याशी निगडीत असणारी महत्वाची गोष्ट आहे पाणी. वेगवेगळ्या सोर्सेस मधून हे पाणी आपल्या टाकीमध्ये येत आहे, तर ही टाकीची स्वच्छता कशी करायची याबद्दल तुम्ही खूप छान सांगत होतात की काय डोक्यात ठेवलं पाहिजे हायजीन साठी.
3: हो, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली आता पावसाळा सुरू होणार आहे, चाऊल लागतीये, आपण बघतो हवा ढगाळ होत चालली आहे किंवा, तर त्या दरम्यान काय केलं पाहिजे की पावसाळा सुरू व्हायच्या आधी आत्ता जे पाणी येतंय तुम्हाला ते तर तुम्हाला गढूळ येतंय, ते शुद्ध पाणी नसतं. शिवाय पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील आपल्याला सगळं अशुद्धच पाणी येणार आहे, कारण ते पाणी जेव्हा त्याच्यात पडेल तेव्हा गाळ सगळा वरती येतो. त्यामुळे आत्ता हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही टाकी तुमची स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या संस्था आहेत ज्या टाकी स्वच्छ करतात त्यांच्याकडे तुम्ही जर तुमचा ऍडव्हान्स बुकिंग म्हणा किंवा ते ज्या पद्धतीत घेत असतील तर तुम्ही केला तर तुम्हाला पटकन संधी मिळेल आणि तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेऊ शकता. तर माझा असा सल्ला आहे की आत्ताचा जो काळ आहे तर त्या दरम्यान तुम्ही जर टाकी स्वच्छ केली तर खूप चांगलं राहील आणि तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही.
2: बरोबर. आता तुम्ही जसं म्हणताय की पावसाळ्याच्या सुरुवातीला टाकी स्वच्छ केली तर खरं तर चांगलं आहे, पण नाही केली तर काय होऊ शकतं किंवा पुढे जाऊन काय प्रॉब्लेम्स होतात या सगळ्याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं ऐकायचं आहे.
3: आता जर तुम्ही टाकी स्वच्छ केली नाही आणि जर तुम्हाला, आता तुम्हाला माहित आहे की पाणी हे निसर्गाचं पाणी जे साठतं ते साठवलेलंच पाणी तुम्हाला घरोघरी येतं.
2: बरोबर.
3: आता ते पाणी शुद्ध आहे नाहीये आपण सांगू शकत नाही, पण पावसाळ्यात नेमकं काय होतं की शुद्ध पाणी यायला सुरुवात होते. तुम्ही जर बघाल तर डिसेंट्री आणि अशा पोटाचे आजार या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात व्हायला लागतात. तर तुम्हाला ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्हाला आत्ता टाकी स्वच्छ करून घेणं खूप चांगलं आहे. मग इमर्जन्सी आल्यानंतर तुम्ही जर घाई केली आणि त्या दरम्यान जर तुम्हाला समजा त्या कुठल्याही संस्था ज्या आहेत त्यांच्याकडे बुकिंग मिळालं नाही तर तुमचे हाल होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा

0: स्वच्छ करून घ्या, मग जे पाणी येईल तेव्हा आपण पुढच्या काही गोष्टी असतील त्याची काळजी हळूहळू आपण घेऊ शकतो.
1: याबद्दल स्मृती मॅडम तुमच्याशी अजूनही गप्पा मारायच्याच आहेत, पण एका विश्रांतीनंतर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822 1 91320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम यांच्याशी. स्मृती मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जिथे पाणी साठवतोय त्या जागेची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. जर नाही केलं तर काय काय होऊ शकतं, या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही बोलताय.
0: आता जसं मी सांगितलं की काय होऊ शकतं, तर पाणी दूषित येतं, पाणी खराब यायला सुरुवात होते. जी नदी असते आपली, त्या नदी मधला जो गाळ आहे तो वर येतो आणि तेच पाणी आपल्याला फिल्टर होऊन जरी आलं तरी सुद्धा ते दूषित असतं. आणि मग काय होतं, तो गाळ सगळा आपल्या टाकीत साठतो. तेव्हा आपण समजा अर्धीचा जो गाळ आहे, आता तुम्ही उन्हाळा होता तेव्हा समजा आता शेवट तुम्ही जर स्वच्छ करून घेतली तर जो गाळ जास्त प्रमाणात आढळेल तो कमी होईल, कदाचित तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. वेगवेगळे बॅक्टेरियाज असतात पाण्यामध्ये, त्याचा त्रास घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना कमी प्रमाणात होईल. तर टाकी स्टोअर करायची जे ठिकाणं आहेत ती सगळी स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण पाण्याचा साठा व्हायला लागतो. आपल्या घरातले फिल्टर सुद्धा तुम्ही जर पाहिलेत तर ते नियमित स्वच्छ नाही केले तर तेच पाणी आपण पितो आणि आजारी पडतो. मग शेवटी आपल्याला ते पाणी उकळावं लागतं, मग गार करावं लागतं, मग प्यावं लागतं. मग याची जशी आपण काळजी घेतो तशीच आपण आपली जी टाकी असते ज्याच्यातून आपण हे पाणी वापरतो ते देखील आपल्याला स्वच्छ ठेवणं गरज आहे ना त्याची, त्यामुळे ते करून घ्यावं आपण.
1: अच्छा स्मृती मॅडम, याबद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे, पण त्याआधी एक विश्रांती. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकी झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822 1 91320. आमची वेबसाईट www.baputservices.com. विश्रांतीनंतर मनमोकळ्या गप्पामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत बापू सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती मॅडम. तुम्ही आता खूप छान मुद्दा मांडलात की काय काळजी आपण घेऊ शकतो पाणी साठवण्याची,
0: बरोबर,
1: म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर.
0: हो हो, आता आपण कसं, आपण जर वरवर उपचार करत राहिलो आपल्याला त्याचा परिणाम त्याचा आपल्याला मिळणार नाही पॉझिटिव्ह, का तर आपण मुळापर्यंत जात नाहीये.
1: बरोबर.
0: मग आता आपण पाणी काय फिल्टर मधनं, आपल्या घरामध्ये तर फिल्टर लावलेला असतो, फिल्टर मधलं पाणी आपल्याला प्यायला मिळतं म्हणजे सगळं ओके आहे, पण तसं नाहीये ना. तुम्ही पाणी कुठून येत आहे, कुठल्या तो स्रोत काय आहे हे थोडक्यात तुम्हाला जर माहीत असेल तर ते ठिकाण जे आहे ते स्वच्छ असणं गरजेचं आहे. मग ते कुठलं ठिकाण आहे, मग ते तुमचं कॉर्पोरेशनचं पाणी असो किंवा तुमचं बोरचं पाणी असो,
1: बरोबर,
0: तर ते तुम्ही टाकीमध्ये सगळं साठवता आणि साठवलेलं जे पाणी आहे ते वरवरच तुम्ही वापरता. जे बॉलकॉकच्या खाली तळाला असतं ते तळातच राहतो.
1: अच्छा.
0: आणि काय होतं, पावसाळा म्हणा किंवा अशी जेव्हा ढगाळ हवा होते तेव्हा तुम्ही बघाल की थोडंफार पाऊस पडतो आणि मग डबकी साठतात, मग त्या ठिकाणी ते डेंग्यूचे डास होतात किंवा त्या आळ्या होतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत याच्यापासून उद्भवणारे जे आजार आहेत आपण ते टाळण्यासाठी आपली टाकी आपण जर समजा स्वच्छ करू शकलो तर आपल्याला हे कोणतेही आजार आणि हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत असं मला वाटतं. आणि ज्या संस्था आहेत याच्यामध्ये कार्यरत आहेत, अनेक वर्ष काम करत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लवकरात लवकर अप्रोच होऊन तुमचा नंबर लावून तुम्ही ते स्वच्छ करून घ्यावं असं मला वाटतं.
1: म्हणजे आपण जे म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन
0: केअर,
1: ते या बाबतीत सुद्धा आहे की पाण्याच्या टाकीच्या बाबतीत सुद्धा
0: प्रिकॉशन इज बेटर दॅन केअर. एक्झॅक्टली, बरोबर.
1: खूप छान गप्पा आज आपल्या झाल्या, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल

0: कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होत्या बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत अशाच गप्पा मारायला पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी, तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: श्रोते, आत्ताच आपण काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलेत. आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीताचा उर्वरित भाग कार्यक्रमात. ऐकूयात तुझ्या वाजून कर्मणा या चित्रपटातलं हे गीत. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा. सुधीर मोघे यांची ही गीतरचना आहे. आपण ऐकता तुझ्या वाजून कर्मणा या चित्रपटातलं हे गीत.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

कार्यक्रमात यानंतर ऐकूत कांचन जोशी आणि संगीत वाघमारे यांच्या स्वरातलं हे गीत. हेवंत पत्की यांची ही रचना आहे आणि संगीत अक्षय यांचं आहे. हे शेवटचं गीत.

0: श्रोतेव 10:58 होत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचा रिंगण सोहळा जालना इथल्या JS महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या अखंड जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. रिंगण सोहळ्यादरम्यान पालखीतल्या अश्वांनी ठराविक मार्गावर प्रदक्षिणा घालत धाव घेतली.

0: वारकर यांनी फुगड्या, भजनं आणि कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा जागर केला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध काम केलं. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी, राष्ट्रप्रेम आणि व्यक्तिमत्व विकास घडवणारं हे एक प्रभावी व्यासपीठ आहे असं मत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केलं. ते काल चंद्रपूर इथं विद्यापीठाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यशाळेत बोलत होते. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, NSS अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. नाशिकच्या देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागानं बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे 5,72,00,000 रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचं CBI म्हटलं आहे. या गुन्ह्यात त्यांच्या पत्नी आणि आईलाही सहआरोपी करण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या महसूल वाढ समितीच्या नियमित बैठका पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधी म्हणजेच CSR निधी प्रभावीपणे आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र CSR कक्षाची निर्मिती आणि प्रशासकीय रचना एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकतात पुणे वरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 11:02 झाली आहे. प्रसारित करीत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मंजिल चित्रपटातलं हे गीत. किशोर कुमार यांचा स्वर, योगेश यांची ही गीतरचना आणि संगीत आहे आरडी बर्मन यांचं.

0: श्रद्धेव मंजिल चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात होतं. सुरुवातीला किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत असं सांगण्यात आलं होतं, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. योगेश यांची ही गीतरचना होती आणि आर डी बर्मन यांचं संगीत होतं. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: श्रद्धेव, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झालीय. अडकळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झालीय. अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिंबनायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैर फिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553 1705 किंवा 1706.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची, दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मी खरं काही चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
6: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
8: हर रोज सुबह 7 सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
8: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी, संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
6: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: श्रोते आपण ऐकत आहात मधुमालती, हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। यानंतरचं गीत लगेचच।
9: श्रोते हो, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय। आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय। बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे। अडकळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे। अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत

गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या पताका तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिंबनायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपके पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैर फिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतीसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553 17 किंवा 17

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते, कार्यक्रमात पुण्याकडून मी विक्रम शिंदे आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात प्यासा सावण या चित्रपटातलं हे गीत. सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरात संतोष आनंद यांची ही रचना आणि संगीत अर्थात लक्ष्मीकांत पॅरलाल.

आपण ऐकत आहात प्यासा सावण या चित्रपटातलं हे गीत सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरगम चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं हे गीत, आनंद बक्षी यांची गीतरचना आणि संगीत लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
3: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, हे गीत होतं बेमिस अलियाच्या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, आनंद बक्षी यांची ही गीतरचना आणि आर डी बर्मन यांचं संगीत होतं. यानंतरचं गीत या विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजावत.

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी. केतकी केतकी.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेव कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अंजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत. गीतरचना आनंद बक्षी यांची.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: जुर्माणा चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकत आहात हे गीत. आर डी बर्मन यांची ही गीतरचना आहे आणि संगीत आहे आनंद बक्षी यांचं.

0: कार्यक्रमातलं यानंतर घेत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: अरे अरे अरे न

श्रोतेवाणी कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आहे. नमखराल या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत. अंजान यांची गीतरचना, संगीत बप्पी लहरी यांचं.

0: शोधो या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते 11:58 आणि 15 सेकंद होत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल दूरध्वनीवरून संभाषण झालं. पुतीन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या 250 वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं अभिनंदन केलं. या संभाषणादरम्यान पुतीन यांनी ट्रम्प यांना युक्रेनमधल्या युद्धभूमीच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली आणि लष्करी, राजकीय तसंच आर्थिक मुद्द्यांवर नियमित संवाद कायम ठेवण्याच्या महत्त्वावर सहमती दर्शवली. मुंबई किनाऱ्याजवळील

0: एमटी देशभक्ती या कच्च्या तेलवाहू जहाजावरील एका 30 वर्षीय जखमी खलाशाची भारतीय नौदलानं अत्यंत प्रतिकूल हवामानात धाडसी सुटका केली. मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता आणि खवळलेल्या समुद्राच्या प्रतिकूल परिस्थितीतही आयएनएस शिखरावरच्या सी किंग हेलिकॉप्टरनं रेस्क्यू बास्केटच्या सहाय्यानं या खलाशाला सुरक्षित बाहेर काढलं. हेलिकॉप्टरमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी किनाऱ्यावर आणण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची अविश्रांत बरसात सुरूच आहे. जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वरच असून आज सकाळी 10 वाजताच्या स्थितीनुसार ती 6.30 मीटर एवढी झाली असून धोका पातळी 7 मीटर आहे. पुण्यातल्या जांभुळवाडी रस्त्यावरील एका गृहसंकुलामध्ये आज पहाटे संततधार पावसामुळं सोसायटीची सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि सिंहगड अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तात्काळ केलेल्या बचाव कार्यामुळं पार्किंगमधील 7 चारचाकी आणि 7 दुचाकी वाहनं सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सांग.
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तु.fashion.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, 12:02:22 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन लो बसावा, सादर करते कैलास शिंदे.
8: फोन इन लोभ असावा.

0: फोन इन लोभसावाच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात आपलं स्नेहांकित मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन लोभसावा हा कार्यक्रम.
1: हॅलो.
0: हॅलो.
1: हा सर नमस्कार.
0: नमस्कार.
1: विजय कुमार सांगतो बस्तवा तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूरतून. सर मला ते बुधवारी 10:30 एक कार्यक्रम होता रुपेरी मुकुटाचे मानकरी म्हणून. ते लई भारी ते एवढं छान त्यांनी एवढं हे केलंय त्यांनी प्रसाद कुलकर सरांनी.
0: बर.
1: ते सगळ्या कलाकारांच्या बद्दल ते शशी कपूरचं ऐकलं मी प्राणबद्दल. मला ते सुचवायचं होतं तुम्हाला.

0: पुन्हा सगळ्या महाराष्ट्र सगळ्या आताच्या युनिवर्सिटी रिले करता येईल काय?
1: ठीक आहे, चांगली सूचना आहे, बघूया आपल्याला तसं करता आलं तर.
0: अनेक अनेक सांगा, परवा ते कार्यक्रम आता बंद झालं काय?
1: बंद नाही झालेला, सुरूच आहे की तो कार्यक्रम?
0: नाही, परवा बुधवार झाला नाही की हो.
1: हा, त्या दिवशी काहीतरी अडचण असेल त्याच्यामुळे प्रसारित झाला नसेल.
0: करायचं म्हणजे काय, आता दिव्यांगतरंग कमीत कमी 10 वर्ष झालं ते धारवाड आकाशवाणीवर मी ऐकतो दिव्यांगतरंग म्हणून सगळ्या अपंग लोकांसाठी ते कार्यक्रम असतंय.
1: बरं,
0: मग तसं एक तुम्ही केलं तर फार खूप छान होईल हो.
1: बरं,
0: सगळ्या दिव्यांग बांधूना फोन करायला.
1: हा चालेल, विचार करूया त्याबाबत. हॅलो
2: हॅलो सर, नमस्कार, धनंजय वाघ बोलतोय.
1: नमस्कार, कार्यक्रम फोन इन लो बसावा
2: पुणे आकाशवाणी मध्ये आमची सर्वांची दिलकी धडकन बर का. आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्वांची लढकी कैलास सर.
1: ओके,
2: कार्यक्रम फार सुंदर सादर करतात.
1: ओके, हा
2: सर, शनिवारी सकाळी आपलं जे मग भगवद्गीतावर आद्या दुसरा आणि 9वा श्लोक फार सुंदर सरांनी विरण करून सांगितलं बर का. आणि श्रीमद भगवद्गीता पारायण चालू आहे आपल्या पुणे आकाशवाणीवरून सकाळी भारतीवर संध्याकाळी दोन्ही वेळेस बर का सर. आणि सर्व कार्यक्रम फार सुंदर प्रति माझी सर्वांचं अभिनंदन बर का.
1: ओके,
2: नवीन निवेदकांचं सर्वांचं पण.
1: बर बर बर, चला धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी धनंजय वाघ.
2: धन्यवाद सर.
1: हो, हॅलो.
3: हॅलो,
1: बोला.
3: लोबा सभा कार्यक्रम का?
1: कार्यक्रम फोन इन लोबा सभा, बोला.
3: गुलाब मुलाने बोलतोय, तालुका मुळशी जिल्हा पुणे.
1: बोला गुलाबजी, स्वागत कार्यक्रमात. आज लोबसावा एकदम सुगंधित होणार गुलाब यांचा फोन आलाय कार्यक्रमामध्ये. ताजा टवटवीत बागेमध्ये उमललेला गुलाब जसा प्रफुल्लित सुगंधित मनमोहक आपल्याला प्रफुल्लित करतो तसा तद्वत आज कार्यक्रमामध्ये. बोला
3: सर. संध्याकाळचं जे 7:30 कार्यक्रम चालू केला ना आपण, गजर हरे नामाचा,
1: हो
3: खूप छान वाटतं बरं का ऐकायला ती.
1: बोला ना, बोला. हो,
3: आणि असं अजून एक मला असं आकाशवाणीचा आभार मानायचं क्रिकेटचं वर्णन ऐकवलं कॉमेंट्री ऐकल्याबद्दल.
1: वर्ल्ड कप महिलांची जी सध्या चालू आहे त्यातले मॅचेस त्याचं वर्णन श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं जात आहे. चला आणखी काय अभिप्राय, कुठले कार्यक्रम ऐकले गुलाब मुलांनी?
3: मी ऐकतो ना संध्याकाळचं ते 5:30 कार्यक्रम लागतो मराठी गाण्यांचं ती.
1: हो,
3: परत ते गजर हरी नामाचा.
1: धन्यवाद फोन केला, अभिप्राय कळवला त्यासाठी.
3: हो,
1: हॅलो.
4: हॅलो,
1: बोला.
4: मी संजय भोजने बोलतो, तालुक्याच्या पुणे जिल्ह्यात नाही होतो.
1: हा, बोला संजय भोजने, स्वागत कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम फोन इन लो बसावा.
4: हा, अमृतसरचा कार्यक्रम छान आहे, तो युट्यूबवर ऐकत असतो. भगवद्गीतेची सगळी माहिती भेटते. श्लोक, श्लोक ते चंद्राचा आकार दिला होता ते असं स्टार्टिंगला आहे, ते कॅन्सल करून ते स्टार्टिंगच नावाचं पूर्ण ठेवावं असं मला वाटत.
1: बर,
4: चित्र ते म्हणजे श्लोक स्टार्ट होतो ते आपण ते पण वाचू शकतो आपण
1: असं. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद संजय भोजने या प्रतिक्रियेसाठी, आभारी आहोत. हॅलो, बोला.
5: लोभासावा मध्ये फोन लागलाय ना?
1: बरोबर, योग्य ठिकाणी फोन लागलाय.
5: मला ना थोडस एक विचारायचं होतं की मी 29 एप्रिलला फोन केला होता गाण्यासाठी, आणि त्याच्यानंतर लगेच एक आठवड्याने मी केला परत फोन, कारण की 29 एप्रिलचा माझा फोन घेतला म्हणजे लावलं गेलं नाही ते गाणं.
1: बर, कोण बोलताय ते नाही समजलं.
5: हा, मेधा पिटके बोलते मी.
1: हा, बोला.
5: हा, तर त्याच्यामुळे मी एक आठवड्याने परत फोन लावला, पण मग ते त्यांनी हे केलं की तुम्ही 29 एप्रिलला फोन केला होता, आता परत कसा केला फोन, मी कारण सांगायच्या आधीच फोन कट करून टाका. पण मग त्याच्यामुळे थोडस नर्वस झाले मी.
1: नाही, आता काय होतं ना, म्हणून तर तुम्ही निवेदन जर ऐकत असाल की आपण एका श्रोत्यांनी एका कार्यक्रमामध्ये जर फोन केलेला असेल तर आपण 2-2 महिन्याचा अंतर पाळा हे श्रोत्यांना कशासाठी सांगतोय आपण.
5: फोन करण्याचा काय उपयोग ना.
1: नाही, आता तुम्ही लक्षात घ्या ना,
5: म्हणून.
1: हा, म्हणून तर त्याच्यासाठीच की एका कार्यक्रमामध्ये किमान तुम्ही 2-2 महिन्याचं अंतर पाळा ना कार्यक्रमांमध्ये. त्याच कार्यक्रमामध्ये तुम्ही जर पुन्हा थोड्याशा अंतरानं परत फोन करणार असेल तर आपला उद्देश आहे की सर्व सगळ्या श्रोत्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे, त्यासाठी हा

0: कटाटो बसतो, बाकी काही नाही आहे. त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलंय, कदाचित तुमचा 2 महिन्याच्या आत पुन्हा कॉल असेल, त्याच्यामुळे त्यांनी ते लावलं नसेल. धन्यवाद. हॅलो,
1: नमस्कार, मी दिलीप मोरवाले बोलतोय पुण्यामधून.
0: हा बोला बोला दिलीप मोरवाले, स्वागत कार्यक्रमात. कार्यक्रम फोन इंडो बसावा.
1: जवळजवळ माझा पहिल्यांदा फोन लागला. हा म्हणायचं म्हणजे माझी मिसेस रेडिओची हे ऐकायचं.
0: बर,
1: म्हणजे गाणी वगैरे सगळं तुमचे प्रोग्राम वगैरे.
0: ओके ओके.
1: रेडिओ कसाच 5 वर्ष पडलेला.
0: अच्छा,
1: म्हणजे मिसेस आता नाही आहे, कोरोनामध्ये 2020 त्यांचं देहांत झालं.
0: हो हो हो.
1: तर मग 5 वर्ष एकदा साफ करत कसं असं करता करता तो रेडिओ मला सापडला याच्यामध्ये कपाटामध्ये, तर दुरुस्त केला की आणि तिची आठवण सुद्धा परत चालू केला.
0: वा वा,
1: सांगायचं होतं. दुसरं म्हणजे आता मी अर्जून अगदी सकाळी तुमचं जे वंदे मातर पासून अगदी सकाळचं तुमचं म्युझिक असते ना ते,
0: हो हो, आपलं संकेत धुन आमची
1: फार आवडते मला. आणि नंतर तुमचं आपलं हे वंदे मातरम,
0: हो,
1: आणि सकाळचं ते भगवत गीतेचं असते ना, भगवत,
0: हो हो, अमृत सरिता गीता कार्यक्रम,
1: म्हणजे सगळेच कार्यक्रम छान असतात. इव्हन तुमचे जे जाहिराती असतात त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी आम्हाला म्हणजे ज्ञान मिळते त्याच्यामध्ये.
0: जाहिराती जाहिराती आवडणं हा अभिप्राय म्हणजे खर तर आजच्या कार्यक्रमातला एकदम USP ठरावा असा तुमचा अभिप्राय म्हणताय.
1: तुम्ही जे जाहिराती ना त्याच्यामध्ये आपल्याला कळते सुद्धा ना आपण किंवा काय आहे, नवीन नवीन गोष्टी कळतात आपल्याला काय आरोग्य बद्दल किंवा कळलं. त्याच्यामुळे कुठलाही म्हणजे तक्रार करण्यासाठी आणि सगळे तुमचे जे निवेदक वगैरे आहेत ना एवढे प्रेमाने बोलतात ना. अहो तुम्हाला सांगू की मी रेडिओ चालू केल्यापासून आता मी TV विसरलो.
0: ओके,
1: फक्त संध्याकाळी काय बातम्यासाठी नाही तर कसं माहितीये जिवंतपणा वाटतो घरात रेडिओ.
0: बरोबर.
1: सर्वात दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे वनिता मंडळाचं म्युझिक आहे ना,
0: हो,
1: ते फार आवडतं मला. आमच्या आई आणि माझी नेहमी ऐकायची वनिता मंडळ.
0: ओके ओके.
1: कारण आमच्याकडे तो मर्चीचा होता ना कापडाचा रेडिओ, त्याच्यामध्ये आई न विसरता आणि कामगार सभा संध्याकाळी.
0: बरोबर बरोबर.
1: त्यामुळे आपलं नाव काय साहेब?
0: मी कैलाश शिंदे बोलतोय. खूप मस्त वाटलं तुमचा अभिप्राय तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला, खूप मस्त वाटलं आज कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.
1: तुमच्याबद्दल तुमच्यावर बोलून मला आनंद झाला.
0: ओके ओके. हा
1: ओके ओके.
0: हॅलो
2: हॅलो,
0: बोला.
2: लोबा सहकार्यक्रम
0: कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: नमस्कार सर.
0: नमस्कार.
2: मी पिंपरी शहरी तालुका भाऊसाहेब नवथर बोलतो सर.
0: बोला भाऊसाहेब नवथर, कसं काय ठीक ठाक आहे सगळं नेवासेमध्ये?
2: हो ठीक ठाक आहे, पाऊसच कमी सर इकडे आपल्या आई नगरमध्ये बी.
0: हा हा, आता पोहोचेल तिकडे पण हळूहळू.
2: हो हो.
0: बर,
2: सर्व काय काम छान आहे सर.
0: बर,
2: फोन इन आपली आवड, परत पत्रावर आपली आवड, आपली पसंत. पाऊस चांगला पडो, पंढरपूरच्या वारी देतो मला. आमच्याकडून शुभेच्छा म्हणतात 15 तारखेस पंढरपूरला पाय पाय वारीला.
0: बर, अच्छा, झाली का तयारी सगळी?
2: हो हो.
0: बर बर बर.
2: तुमचा पण नमस्कार सांगू आम्ही.
0: सांगा सांगा, पांडुरंगाला आमचा नमस्कार सांगा.
2: हो हो,
0: चालेल.
2: आणि आम्हाला एक कार्यक्रम खूपच आवडत. दादा भाऊ तांबे यांनी सादर केली कविता खूपच आवडली, ते सादर केलेली.
0: माझ्या आठवणीतलं गाव तो कार्यक्रम सादर केला त्यांनी ना.
2: माझ्या आठवणीतलं गाव हे पुन्हा सादर करावं तुम्ही आपल्या केंद्रावरून.
0: चालेल चालेल, वेळ मिळाला तर शक्य झालं तर ते पुन्हा प्रसारित करण्यात येईल. हॅलो,
3: आकाशवाणीच्या कार्यक्रमाची मेजवानी मिळते. आणि त्याच्यामध्ये जो चालू जमाना श्रुतिका होती, प्रसाद कुलकर्णी सर होते, सोनाली ताई गोखले होते,
0: गोगले गोगले त्या गोखले नाहीत, गोगले
3: गोगले गोगले. इतका आनंद होतोय सर बोलण्याच्या नादात काही सुचत नाही. चालू जमाना मध्ये एक कार्यक्रमाचं थोडक्यात दाखवलं, त्या पण नाश्त्याचा आस्वाद मिळाला.
0: ओके,
3: हो छान. आणि आमचे कैलाश शिंदे सर असले तर प्रश्नच नाही. आपकी पसंत कोणत्या अभिनेत्या कार्यक्रम आहे त्याची माहिती नक्कीच आम्हाला कळणार.
0: ओके,
3: असं आमचे उद्घोषक बंधू आहेत. आणि आता काही वेळाने आमचे कैलाश शिंदे सर जो आमचे गुरुजन बंधू आम्हाला नक्कीच पायी वारी पंढरीला घेऊन जाणार आहेत.
0: हो घेऊन जाणार, घेऊन जाणार, नक्की घेऊन जाणार.
3: आणि पंढरीचं दर्शन घडवणार आम्हाला.
0: हो हो हो
3: हो.
0: अच्छा चला, आणखी काय अभिप्राय नवनाथ, कुठले कार्यक्रम ऐकले, कुठले कार्यक्रम कसे?

0: कार्यक्रम नेहमीच मी आरोग्यम धनसंपदा परिसर याच्यातून मी स्वतः मसाजिस्ट आहे, मलाही काही गोष्टी शिकायला मिळतात ना.
1: बर बर.
0: हो.
1: अच्छा, धन्यवाद या अभिप्रायासाठी, फोन केला, अभिप्राय कळवला.
0: हो धन्यवाद.
1: हॅलो.
2: हॅलो,
1: बोला.
2: आकाशवाणी ना?
1: हो हो, कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: हा, मी रंजन कोळतकर बोलले. रेडिओ अजूनही सात्विक मनोरंजन आहेच आहे.
1: हो,
2: टीव्ही पेक्षा पण मला रेडिओ आवडतो. पण काय काय कार्यक्रम म्हणजे त्या जाहिरातींची इतकी भरमार झाली आता म्हणजे जुनी गाणी जी असतात म्हणजे पुराने गाणे ते कार्यक्रम अर्धा होऊन गेला आहे, मध्येच त्याच्यात बातम्या घातल्या आहेत. तसंच काही काही कार्यक्रम जसे सांधिगीत संध्याकाळी पावणे सातला लागायचे ते संगीत सरिता आणि भुले दिसरे गीत यांनाच कात्रिका लागली आहे. चांगल्या कार्यक्रमांनाच

0: तो कार्यक्रम अर्धा होऊन गेला आहे, मध्येच त्याच्यात बातम्या घातल्या आहेत. तसंच काही काही कार्यक्रम जसे सांधिगीत संध्याकाळी पावणे सातला लागायचे ते संगीत सरिता आणि भुले दिसरे गीत यांनाच कात्री का लागली आहे, चांगल्या कार्यक्रमांनाच कात्री लागली नेमकी. तिथे ऍडजस्ट करा ना
1: हे
0: कार्यक्रम. संगीत सरिताचा अगदीच बंद करून टाकलाय तुम्ही.
1: हो आता त्या वेळेमध्ये आपल्याला जे स्थानिक प्रसारण आहे तर ते स्थानिक कार्यक्रम आपण देतोय आणि त्या ठिकाणी जर आकाशवाणीच्या उत्पन्नामध्ये जे स्रोत आहे आकाशवाणीच्या उत्पन्नाचं तर ते जाहिराती असल्यामुळं आपल्याला जे विविध भारतीच्या मुख्य वाहिनीवरून जे कार्यक्रम प्रसारित होतात तर त्याऐवजी स्थानिक कार्यक्रमांना चालना देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मग आपल्याला या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणारं जाहिरातींचं जे उत्पन्नाचं स्रोत आहे तर त्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे.
0: दुसरी गोष्ट अशी की ते भुले दुसरे गीत जे आहे त्याच्यामध्ये मध्येच बातम्या का घातल्या तुम्ही, दुसरीकडे कुठेतरी ऍडजस्ट करा ना, ते बातम्या सारख्याच असतात एक तासाने, काही गरज नाही आहे खरं म्हणजे.
1: हा आहे, परंतु हा कसा धोरणात्मक निर्णय असल्यामुळं दिल्लीवरनं हे सगळं झालेलं असल्यामुळं आपल्याला स्थानिक पातळीवरती यातला बदल एवढ्यात तरी करणं शक्य नाही. धोरणात्मक निर्णयाअंतर्गत जर हा दिल्लीवरनंच जर यात काही जर बदल झाला तर आपल्याला तुम्हाला सकाळी जी भुले बिसरे गीत सकाळी प्रसारित होतं 7 ते 7:30 तर ते तुम्हाला ऐकायला मिळू शकेल.
0: पूर्ण मिळालं पाहिजे, मध्येच नको ते.
1: बरं, आणखी काय अभिप्राय, कुठले कार्यक्रम ऐकले आवडले याबाबत?
0: सगळेच छान असतात. आता ते गदिमांचा कार्यक्रम रोज असतो, गदिमांजली, त्याच्यामध्ये तुम्ही जाहिराती घालू शकता ना मध्ये, कारण ते रोजच असतं. किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही हे घातलं न्यूज वगैरे तरी काय हरकत नाही. भुले दुसरे गीत कार्यक्रम मध्ये कशाला ते मध्ये फार डिस्टर्ब वाटतो त्याच्या.
1: ठीक आहे, पाहूयात, तुमचा हा अभिप्राय कळवतो संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत. त्यात जर काय निर्णय झाला तर तुम्हाला पूर्वीप्रमाणे भुले बिसरे गीत हा कार्यक्रम ऐकायला मिळू शकेल.
0: आणि संगीत सरिता,
1: हो
0: हो, संगीत पण इतका सुंदर कार्यक्रम असायचा ना, तो पण बंद झाला.
1: हो हो हो, चालेल, धन्यवाद. हॅलो
2: हॅलो,
1: हा बोला.
2: मला एक सांगायचं होतं, ते डॉक्टर्स आपल्या भेटीला असताना पुणे, हॅलो डॉक्टर, हो पुणे केंद्रावर.
1: बर, कोण बोलतंय ते सांगा. ते
2: विविध भारतीवर नाही का घेता येत, तुम्हाला ऐकवता येत नाही का?
1: कोण बोलतंय ते सांगा.
2: हो, मी मालन काळे बोलते.
1: बर, आता तूर्त तरी आपल्याला हा जो हॅलो डॉक्टर आहे तो आपल्या मुख्य वाहिनीवरतीच प्रसारित होतोय विविध भारतीला, कारण 10 ते 11 दरम्यान विविध आरोग्यविषयक कार्यक्रम वेगळे प्रसारित होत आहेत तर त्या ठिकाणी आणि विविध भारतीला आत्ता तरी आपल्याला हा कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी वेळ उपलब्ध नाही आहे, परंतु जर असा जर वेळ उपलब्ध झाला तर नक्की हा कार्यक्रम विविध भारतीला देखील तुम्हाला ऐकता येऊ शकेल.
2: ते विविध भारतीवर आहेत हिंदीतून डॉक्टरांचे.
1: हो हो, आहेत आहेत.
2: पण मला पुणे आकाशवाणीवर ऐकायला मिळालं तर बरं.
1: बरं, ठीक आहे.
2: तुमचे जे हॅलो दिलं की काय गीत आहे ना,
1: हॅलो दिलो मे बस गीत आहे, आपकी पसंद आहे,
2: फोन करता येत. आम्हाला तर नंबरच लागत नाही.
1: हो, आता काय आम्ही त्यामुळे सांग,
2: आम्ही त्या आवाजावरून आता ओळखू लागले हे कोणते श्रोते.
1: हो ना, म्हणून आम्ही ते सांगतो ना त्यांना, त्या श्रोत्यांना 2-2 महिन्यांनी जरा फोन करा, नवीन श्रोत्यांना ज्यांचे फोन लागत नाही त्यांना पण बोलू द्या. आपण वारंवार फोन करणारे श्रोते कुठे ऐकतात आमचं.
2: पण ते तुमच्याकडे रेकॉर्ड असेल की?
1: रेकॉर्ड असतं ना, रेकॉर्ड असतं तर मग मागच्या आठवड्यामध्ये काही आलेले असतील त्या श्रोत्याचे फोन कॉल्स, तर ते आम्ही लावत नाही, कधी कधी काढून टाकतो ते.
2: तसंच खरं म्हणजे मग काय, लोक दुसऱ्याचा आता कुठं कोण विचार करतय
1: बघा ना.
2: स्वतःला ऐकायला मिळाले स्वतःचा आवाज की खुश
1: होऊन जातात. चला, धन्यवाद मालनजी फोन केला, अभिप्राय कळवला त्यासाठी. श्रोतो, हे होते आजच्या कार्यक्रमात ध्वनिमुद्रित झालेले काही आमच्या श्रोत्यांचे फोन कॉल्स. शिवाय आम्हाला काही पत्र, लिफाफे आणि ईमेल मिळालेले आहेत, तर आमच्या या श्रोत्यांच्या पत्रांना, मेलला आणि त्यांनी पाठवलेल्या लिफाफ्याला आता आम्ही पोज देत आहोत. सुरुवातीचं

हे पत्र आहे ते उत्तम काकडे या श्रोत्यांनी पाठवलं आहे लोणंद इथून. त्यांना 17 जून रोजी प्रसारित झालेला रात्री 11 वाजता जो कार्यक्रम प्रसारित झाला होता बेला के फूल, हा कार्यक्रम खूप खूप आवडला. हा कार्यक्रम सीमा सहस्त्रबुद्धे यांनी प्रसारित केला होता, म्हणजे सादर केला होता. यामध्ये वैजयंतीमाला, मीना कुमारी, तसंच नरगिस, आशा पारेख, साधना, माला सिन्हा या नायिकांवर चित्रित केलेली गीतं प्रसारित करण्यात आली होती. आणि या सर्व गीतांचं वैशिष्ट्य म्हणजे या गीतांमधील ठेका हा एक प्रकारचाच होता, त्यामुळं उत्तम काकडे यांना हा कार्यक्रम खूप खूप आवडला. यानंतरचा हा मेल आहे तो आम्हाला अश्विनी गुपचुप यांनी पुण्यातनं पाठवला आहे. यांचा अभिप्राय आहे तो अमृतसरिता गीता या कार्यक्रमाविषयीचा इंग्रजीतला हा अभिप्राय आहे. त्यांनी कळवलं आहे की आय लाईक प्रोग्रॅम अमृतसरिता गीता व्हेरी मच, द श्लोक पठन इज व्हेरी क्लिअर अँड नाईस, द स्टाईल ऑफ प्रसाद कुलकर्णी टेलिंग विवेचन इज व्हेरी ॲप्रिसिएटेड, थँक्स लॉट फॉर आकाशवाणी फॉर सच अ वंडरफुल प्रोग्रॅम. त्यानंतर सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर यांनी अभिप्राय पाठवला आहे. अभिप्राय आहेत कार्यक्रमाच्या संदर्भातला. त्यांनी लिहिलं आहे की विविध प्रसारमाध्यमांच्या भाऊ गर्दीत उच्चतम कार्यक्रम निर्माण करून ज्ञान विज्ञान मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचा प्रसार कौशल्यपूर्ण पद्धतीनं पार पाडत आली आहे, याबद्दल मुक्त कंठानं त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तींशी मनमोकळ्या गप्पा मारत हसत खेळत बोलतं करून विषयानुरूप सुसंवाद साधत निवेदक निवेदिका कुशलतापूर्वक रोचक कार्यक्रम निर्माण करतात, तर या कार्यक्रम प्रणालीला किंवा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांच्या या प्रणालीला त्यांनी सप्रेम नमस्कार असं लिहिलेलं आहे. राजाराम चव्हाण त्यांच्या अभिप्रायामध्ये लिहित आहेत की त्यांनी ऐकलेला 37वा श्लोक आणि त्याचं विवरण लेखन डॉक्टर शैलजा कात्रे यांचं होतं. अमृतसरिता गीता कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय होता तर त्यांना खूप आवडला. तसंच रविवारचं कीर्तन त्यांना खूप खूप आवडलं. हा अभिप्राय आहे तो आम्हाला मनोहर ठोंबरे यांनी पाठवलेला आहे. अमृतसरिता गीता हा कार्यक्रम अतिशय प्रबोधनात्मक आणि दर्जेदार आहे. श्लोकांचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं उत्तमरित्या जे विश्लेषण करण्यात येतं ते अतिशय उत्तम आहे. यातली भाषा रचना अतिशय सोपी आणि सुश्राव्य वाटते. हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांनी खूप खूप आभार व्यक्त केलेत. बाळकृष्ण आराध्ये यांना अमृतसरिता गीता कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि तुषार मोढे यांनी त्यांच्या पाठवलेल्या मेलमध्ये लिहिलं आहे, जगामध्ये वागायचं कसं ते सर्व गीतेमधून शिकायला मिळतं, ते तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगता, याबद्दल तुमच्या सर्व टीमचं खूप खूप आभार व्यक्त केलेत. रेणुका जयश्री ऋषिकेश विजय शेगुकार यांनी लिहिलेल्या त्यांच्या मेलमध्ये कळवलंय की प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेला फोन इन लोबसवा त्यांना कार्यक्रम अतिशय आवडला. विविध श्रोत्यांशी त्यांचा झालेला संवाद अतिशय रोचक आणि उत्कृष्ट प्रतिक्रिया, श्रोत्यांच्या प्रश्नांचं त्यांनी केलेलं निराकरण त्यांना खूप खूप आवडलं. अनिल पोटे यांनी निगडी प्राधिकरणातनं हा मेल पाठवलाय. त्यांना जो कार्यक्रम आवडलाय तो शनिवारी कॅलिडोस्कोप या कार्यक्रमात पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. सैन्य काळातील अनुभव तसंच पॅरा ऑलिम्पिकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करून मिळवलेलं गोल्ड मेडल याविषयीची माहिती खूप चित्तथरारक होती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं मनोगत देखील या कार्यक्रमात ऐकायला मिळालं, त्याबद्दल त्यांचा हा अभिप्राय आहे. त्यासोबतच रविवारच्या 7 संवादमध्ये सोलापूरकर आणि केंदळे यांची पाणी वाचवण्याविषयीचे फ्लो रेग्युलेटर ही माहिती खूपच उपयुक्त वाटली आणि त्यामुळं सोसायटी टँकरमुक्त झाल्याचं ऐकून खूप कौतुक वाटलं. रविवारचा जोडी तुझी माझी हा सखी संदेशमधला कार्यक्रम देखील आवडला. जोडीदाराबद्दलचं मनोगत सांगण्यात आलं होतं. अतिशय भावनात्मक कार्यक्रम झाल्याचं अनिल पोटे यांनी त्यांच्या मेलमध्ये कळवलेलं आहे. जगदीश शिंगाडे, प्रज्ञा भट यांना देखील अमृतसरिता गीता कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. दादाभाऊ तांबे यांनी ढवळगावहून पाठवलेल्या त्यांच्या अभिप्रायात कळवलेलं आहे की डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी लिहिलेलं स्वरचित्र कार्यक्रमात प्रसारित झालेलं गाऊ विठ्ठलाची गाणी हे महिन्याचं गीत अतिशय भावलं. तसंच नर्मदा परिसरात पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या प्रशांत कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत अतिशय उद्बोधक

0: प्रेरणादायी होती असं त्यांनी कळवलेलं आहे. आणि त्यांच्याच आणखी एका मेलमध्ये त्यांनी लिहिलं आहे की माझं घर माझं शेतमध्ये शेतकऱ्यांसाठी कांदा लसूण संशोधन संचालनालयाचे योगदान या विषयावर डॉक्टर राजू काळे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत देखील त्यांना आवडल्याचं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये कळवलेलं आहे.
1: आणि श्रोतो, कार्यक्रमातला यानंतरचा हा अभिप्राय आकुर्डी पुण्यातनं मिलिंद श्रीखंडे यांनी पाठवला आहे. हा अभिप्राय आहे स्वरांजली शीर्षका अंतर्गत सादर करण्यात आलेलं हे गीत, जे डॉक्टर प्रतिमा जगताप यांनी लिहिलेलं होतं. तर त्यांना हे गीत खूप खूप आवडलं असा अभिप्राय मिलिंद श्रीखंडे यांनी स्वरांजली कार्यक्रमाबाबतचा आम्हाला कळवला आहे.
0: याशिवाय आणखी काही कार्यक्रमासाठी पाठवलेली श्रोत्यांची पत्रं आहेत, तर त्या श्रोत्यांच्या पत्रांचा हा धावता उल्लेख यामध्ये करत आहोत. ललिता बापूराव पाटील यांनी हे चिंचवड संभाजीनगरीतून हे पत्र पाठवलेलं आहे. त्यांना अमृत सरिता गीता हा कार्यक्रम त्या नियमितपणे ऐकतात, तो यूट्यूबवरती त्यांना ऐकायला मिळावा असं त्यांनी कळवलेलं आहे. तर हा कार्यक्रम आता आम्ही हल्ली यूट्यूबला देखील उपलब्ध करून देत आहोत. याच कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय आहे बापू बळीराम पाटील यांचा. त्यांनी लिहिलं आहे की अमृत सरिता गीता हा कार्यक्रम त्यांना खूप खूप आवडतो. आणि यानंतरचं हे पत्र आहे आम्हाला पाठवलं आहे ते अंजली केसकर यांनी मार्केट यार्ड इथून. विविध भारतीला जे कार्यक्रम प्रसारित होतात ते सर्वच कार्यक्रम त्यांना आवडतात. शारदा संगीत पुन्हा सुरू झालेला कार्यक्रम, तसंच संध्याकाळची गोष्ट कॅमेऱ्याच्या लेन्समधून, गीतांजली, सांधारा, अमृत सरिता गीता हे सर्वच कार्यक्रम उल्लेखनीय आहेत, सर्वच कार्यक्रम आवडतात असा अभिप्राय हा अंजली केसकर यांचा आहे. आणि हा अभिप्राय आम्हाला पाठवला आहे तो राम शेळके यांनी नांदेड इथून. शेळके यांनी पाठवलेल्या त्यांच्या अभिप्रायामध्ये कळवलं आहे की त्यांना बातम्या, हिंदी मराठी चित्रपट गीतं, चर्चा परिसंवाद, करमणुकीचे कार्यक्रम, शेतकऱ्यांचे कार्यक्रम हे सर्वच कार्यक्रम त्यांना खूप खूप आवडतात. आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये रंजकता आहे, समाज जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे हे कार्यक्रम आहेत. अशिक्षित लोकांचं उद्बोधन होतं, व्यसनात गुंतलेल्या लोकांना माहिती मिळते आणि लोक व्यसनांपासून दूर राहतात. ते कसं दूर राहायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं हे देखील आकाशवाणीचे कार्यक्रम आम्हाला याबाबत माहिती देत असते. तर या सर्व कार्यक्रमांबाबत आकाशवाणी पुणे केंद्राचे मनपूर्वक अभिनंदन. आणि सर्वच कार्यक्रम हे आकाशवाणी पुणे केंद्र हे एक नंबरचं करमणुकीचं केंद्र आहे असं त्यांनी त्यांच्या पत्राद्वारे कळवलेलं आहे. तेव्हा आज पत्र पाठवलेल्या, मेल पाठवलेल्या आणि लिफाफा पाठवून अभिप्राय कळवलेल्या, तसंच फोन करून त्यांचे अभिप्राय कळवलेल्या सर्वच स्नेहांकित श्रोत्यांचे आपला स्नेहांकित कैलास शिंदे आता आभार व्यक्त करत या कार्यक्रमात निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
2: फोन इन लोभ असावा.

0: श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. फोन इन लो असावा सादर करते होते कैलास शिंदे. श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा
2: केतकी गुलाब जुई चंपक बन फुले
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा अशी ही सदा फुली आकाशवाणी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सांग.
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोतेव, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण एखादा पुणे विद्यार्थी 101 FM. दुपारचे 12:32 15 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रुपेरी मुकुटाचे मांडकरी. आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळे चित्रपट देणारे कथा पटकथालेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि 2015 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेते मनोज कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा कार्यक्रम. लेखक आहेत श्रीपाद ब्रह्मे, निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी.
9: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 48 भागात आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन भारतीय चित्रपट सृष्टीला वेगळे चित्रपट देणारे कथा पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि 2015 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेते मनोज कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक श्रीपाद ब्रह्मे, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 48 भाग.
7: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास हा केवळ मनोरंजनाचा इतिहास नाही, तर तो या देशाच्या बदलत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रवासाचा आरसा आहे. या रुपेरी पडद्याला आपल्या राष्ट्रभक्तीने, सशक्त कथाभागाने आणि अनोख्या दिग्दर्शन शैलीने सजवणारे अनेक मानकरी लाभले. असाच एक ज्येष्ठ कलाकार ज्यांना जग भारत कुमार या नावाने ओळखतं, 2015 दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार. 24 जुलै 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश इंडियातल्या आबोटाबाद इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात

मनोज कुमार यांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं हरिकृष्ण गिरी गोस्वामी. लहानपणापासूनच शांत पण डोळ्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची चमक असलेला हा मुलगा. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1947 मध्ये देशाची फाळणी झाली आणि लाखो कुटुंबांप्रमाणेच गोस्वामी कुटुंबालाही आपलं घरदार सोडून निर्वासित व्हावं लागलं. अवघ्या 10 वर्षांच्या हरिकृष्णनी तो रक्तरंजित इतिहास, तो संघर्ष आणि आपल्या माणसांची झालेली परवड अतिशय जवळून पाहिली. दिल्लीच्या किंग्जवे कॅम्प मधल्या शरणार्थी छावणीत त्यांचं कुटुंब दिवस काढत होतं. बालपणीच्या या अनुभवांनी मनोज कुमार यांच्या संवेदनशील मनावर कधीही न पुसले जाणारे संस्कार केले. त्याचे पडसाद पुढे त्यांच्या सिनेमांमधून देशप्रेमाच्या रूपाने उमटले. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून पदवी घेत असतानाच हरिकृष्ण यांच्या मनावर रुपेरी पडद्याची जादू मोहिनी घालत होती. त्या काळात अभिनेते दिलीप कुमार यांचा प्रचंड दबदबा होता. 1949 मध्ये आलेल्या शबनम या चित्रपटात दिलीप कुमार यांनी एका पात्राची भूमिका केली होती ज्याचं नाव होतं मनोज. तो सिनेमा आणि दिलीप कुमार यांचा अभिनय पाहून 12 वर्षांचा हरिकृष्ण इतका प्रभावित झाला की त्यांनी मनोमन ठरवून टाकलं, मी जर कधी नट झालो तर माझं नाव मनोज कुमार असेल. एका सामान्य तरुणाने आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या पात्रावरून स्वतःचं नाव बदलणं हा केवळ एक बालहट्ट नव्हता, तर तो चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा एक दृढ निश्चय होता. हाच ध्येयवेडा तरुण खिशात काही रुपये आणि डोळ्यात अथांग स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झाला. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. स्टुडिओच्या चक्रा मारणं, नकारांचा सामना करणं हा संघर्ष सुरूच होता. अखेर 1957 मध्ये फॅशन या चित्रपटात त्यांना एक अतिशय छोटी भूमिका मिळाली. पण खऱ्या अर्थाने त्यांचा चेहरा लोकांच्या नजरेत आला तो 1960 सालच्या कांच की गुडिया या चित्रपटातून. या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून मनोज कुमार यांनी रुपेरी पडद्यावर अधिकृतपणे पाऊल ठेवलं. या सिनेमात सईदा खान नामक नटीसमोर नायकाची भूमिका करण्याची संधी मनोज कुमार यांना लाभली. अर्थात हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला तेही कळलं नाही. मात्र 1960 सालच्या दशकाच्या सुरुवातीला मनोज कुमार यांनी सिनेसृष्टीत आपले पाय रोवायला सुरुवात केली. कांच की गुडियानंतर पिया मिलन की आस आणि रेशमी रुमाल हे चित्रपट आले. मात्र त्यांनाही फारसं यश मिळालं नाही. त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला तो 1962 मध्ये आलेल्या हरियाली और रास्ता या चित्रपटाने.

विजय भट दिग्दर्शित या चित्रपटात मनोज कुमार आणि माला सिन्हा यांची जोडी रसिकांना प्रचंड आवडली. इब्तिदाए इश्क में हम सारी रात जागे किंवा लाखो तारे आसमान में ही गाणी आजही जुन्या पिढीच्या ओठांवर रेंगाळतात. या चित्रपटामुळे मनोज कुमार यांच्याकडे एक स्टार रोमॅन्टिक हिरो म्हणून पाहिलं जाऊ लागलं. सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या सोज्वळ आणि देखण्या रूपामुळे एक रोमॅन्टिक हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली होतीच. पण मनोज कुमार नावाच्या या हिऱ्याला अजून निराळेच पैलू पडायचे होते. मुळात ते केवळ रोमॅन्टिक भूमिकांमध्ये अडकून राहणारे नट नव्हते. 1964 मध्ये राज खोसला यांनी त्यांना वह कौन थी या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका दिली. साधना यांच्या गुढ व्यक्तिमत्वाला जोड देणारा डॉक्टर आनंद त्यांनी पडद्यावर अप्रतिम जिवंत केला. मदन मोहन यांचं संगीत आणि मनोज कुमार यांचा संयत अभिनय यांनी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.

हिमालय की गोद में या चित्रपटातून त्यांनी एका शहरातून आलेल्या डॉक्टरची ग्रामीण भागातल्या संघर्षाची कथा मांडली. यातही माला सिन्हा त्यांची नायिका होती.

0: 1965 हे वर्ष मनोज कुमार यांच्या आयुष्याला आणि कारकिर्दीला एक संपूर्ण नवीन वळण देणारं ठरलं. देशाभिमानी मनोज कुमार यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित शहीद या चित्रपटाची कथा लिहिली. केवल कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी स्वतः भगतसिंग यांची मध्यवर्ती भूमिका साकारली. लहानपणी फाळणीच्या वेदना सोसलेल्या मनोज कुमार यांनी या भूमिकेत आपलं सर्वस्व ओतलं. त्यांची ती करारी नजर, भगतसिंगाची देशप्रेमाची उर्मी त्यांनी पडद्यावर अशी काही साकारली की प्रेक्षक चित्रपटगृहात गहिवरले.
1: परमनाव जब आजाद भारत का दिन.
0: पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या रचना आणि प्रेम धवन यांचं संगीत असलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.

0: वतन।
1: या चित्रपटानंतर देशाचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री इतके प्रभावित झाले की त्यांनी मनोज कुमार यांना एक खास आवाहन केलं आणि तिथूनच भारतीय चित्रपट सृष्टीला लाभला एक नवा भारत। शहीद या चित्रपटाचा विशेष खेळ दिल्लीत आयोजित करण्यात आला होता। लाल बहादूर शास्त्री यांनी हा चित्रपट पाहिला आणि भारावून गेलेले शास्त्रीजी थेट मनोज कुमार यांच्या जवळ आले। त्यांनी मनोज कुमार यांचं कौतुक तर केलंच पण सोबतच एक विचार मांडला। ते म्हणाले, मनोज मी नुकताच जय जवान जय किसान हा नारा दिलाय। या घोषणेवर आपल्या देशातल्या शेतकरी आणि जवानांवर आधारित एखादा चित्रपट तू बनवू शकलास तर देशहितासाठी ते मोठं योगदान ठरेल। देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या मनोज कुमार यांच्यासाठी हा केवळ एक सल्ला नव्हता तर पंतप्रधानांनी दिलेला जणू एक आदेश होता। दिल्लीहून मुंबईला परतणाऱ्या 24 तासांच्या रेल्वे प्रवासात मनोज कुमार झोपले नाही। त्यांच्या डोक्यात शास्त्रीजींचा तो नारा घुमत होता। मुंबईत उतरेपर्यंत त्यांच्या मनात एका नव्या चित्रपटाची संपूर्ण कथा तयार झाली होती। तो चित्रपट म्हणजे उपकार। या चित्रपटाच्या निमित्ताने मनोज कुमार यांनी केवळ कथा पटकथा लिहिली नाही तर पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली। 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या उपकार या चित्रपटाने अक्षरशः इतिहास रचला। यात मनोज कुमार यांनी भारत नावाच्या एका सुपुत्राची भूमिका साकारली। तो आपल्या भावाच्या शिक्षणासाठी शेतात घाम गाळतो आणि वेळ पडल्यास देशाच्या रक्षणासाठी सीमेवर बंदूकही हाती धरतो। हा सिनेमा इतका गाजला की इथून पुढे मनोज कुमार यांचं नावच भारत कुमार पडलं।

दिग्दर्शक म्हणून मनोज कुमार यांची दृष्टी खूप मोठी होती. उपकारच्या अफाट यशानंतर त्यांनी भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीची तुलना करणारा 1970 सालचा पूरब और पश्चिम हा चित्रपट आणला. परदेशात जाऊन आपली संस्कृती विसरणाऱ्या तरुण पिढीला भारतने पुन्हा एकदा आपल्या मातीची थोरवी पटवून दिली. यातलं हे प्रीत जहां की रीत सदा हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं हिंदीवर यांचं गीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. या चित्रपटाला कल्याणजी आनंदजी यांचं संगीत होतं.

यानंतर 1974 मध्ये आलेला रोटी कपडा और मकान हा चित्रपट त्या काळातली वाढती बेरोजगारी, गरिबी आणि सामाजिक दुरवस्थेवर अचूक बोट ठेवणारा ठरला. या सामाजिक आशयाच्या चित्रपटासाठी मनोज कुमार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं दुसरं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. अमिताभ, शशी कपूर आणि जिनत अमान यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरला.

0: त्यानंतर मनोज कुमार यांची हेमा मालिनी यांच्या बरोबर जोडी जमली.
1: चल संन्यासी मंदिर में.
0: या दोघांचे 1975 सालचा संन्यासी

0: हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर काही काळ त्यांच्या कारकिर्दीत थोडा खंड पडला. अखेर 1981 मध्ये मनोज कुमार यांना त्यांचे आदर्श अभिनेते दिलीप कुमार यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. तो चित्रपट होता क्रांती.
1: क्रांती क्रांती
0: एका अर्थाने त्यांचं स्वप्नच पूर्ण झालं होतं. हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतला खऱ्या अर्थाने ठरलेला अखेरचा मोठा हिट सिनेमा ठरला. 19व्या शतकातल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याची कथा सांगणारा हा त्यांचा सिनेमा आणि त्यातली गाणीही गाजली. यातही हेमा मालिनी होत्याच. उत्कृष्ट गाणी, सशक्त स्टारकास्ट आणि समाज प्रबोधन ही मनोज कुमार यांच्या दिग्दर्शनाची त्रिसूत्री झाली होती. दिग्दर्शक म्हणून मनोज कुमार यांनी नेहमीच भव्यता आणि राष्ट्रीय अस्मिता यांचा सुवर्णमध्य साधला.
1: क्रांती
0: या देशभक्तीपर चित्रपटांव्यतिरिक्त मनोज कुमार यांचे इतरही काही चित्रपट चांगले चालले. 1972 मध्ये आलेल्या बेईमानसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतरच्या वर्षी त्यांचा अभिनेत्री नंदा यांच्यासोबतचा शोर हा चित्रपट आला. हा सिनेमा तेव्हा गाजला नसला तरी कालांतराने या सिनेमावर समीक्षक रसिकांच्या पसंतीची मोहोर उमटली.

केवळ हेच नव्हे तर मनोज कुमार यांच्या बहुतांश चित्रपटातली गाणी चांगलीच गाजली. याचं कारण मनोज कुमार यांना संगीताची उत्तम जाण होती. ते उत्तम कानसेन होते. त्यांच्या सिनेमामधली गाणी केवळ ऐकण्यासारखी नसून ती पडद्यावर पाहणं सुद्धा एक डोळ्यांचा उत्सव असायचा. कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या दिग्गज संगीतकारांशी त्यांचं एक वेगळंच नातं होतं. दिवानी मस्तानी गाणी असोत, देशभक्तीपर गीतं असोत की विरहाची गाणी, मनोज कुमार यांच्या सिनेमातलं संगीत काळाच्या पलीकडे जाणारं ठरलं. मुकेश, महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाचा त्यांनी आपल्या पात्रांसाठी अप्रतिम वापर करून घेतला.

उपकार सिनेमातलं गाजलेलं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आजही 26 जानेवारी 15 ऑगस्ट अशा राष्ट्रीय दिवसांना आपण ऐकतोच.

0: क्रांतीनंतर मात्र मनोज कुमार यांची कारकीर्द उतरणीला लागली. त्यांनी 1989 मध्ये क्लर्क नावाचा एक सामान्य सिनेमा काढला होता. मोहम्मद अली, जेबा बख्तियार या पाकिस्तानी नटनट्यांना त्यांनी या सिनेमातून भारतीय पडद्यावर आणलं होतं. हेच काय ते या सिनेमाचं वैशिष्ट्य.
1: मैं
0: 1995 सालचा मैदान ए जंग.

0: या सिनेमानंतर मनोज कुमार यांनी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला. नंतर त्यांनी मुलगा कुणाल गोस्वामी याच्यासाठी जय हिंद नामक सिनेमा 1999 मध्ये काढला, मात्र तोही अपयशी ठरला. त्यावर्षी एक गोष्ट मात्र चांगली झाली, फिल्मफेअरने मनोज कुमार यांना जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित केलं. मनोज कुमार यांना आणखी एक ओळख मिळवून दिली, ती शिर्डी के साईबाबा या चित्रपटाने.
1: साईनाथ साईनाथ
0: शिर्डीकरांनीही तिथल्या एका रस्त्याला मनोज कुमार यांचं नाव देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीचा एक नवा रंग देणाऱ्या, सिनेमाच्या माध्यमातून समाज जोडणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याचा सन्मान करणं म्हणजे एका युगाचा सन्मान करण्यासारखं होतं. चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या याच अफाट आणि अजरामर योगदानासाठी भारत सरकारने 2015 त्यांना चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. जेव्हा ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आले तेव्हा संपूर्ण सभागृहांनी उभं राहून या भारतपुत्राला मानवंदना दिली. हा सन्मान म्हणजे त्यांच्या ध्येयवेड्या प्रवासाला मिळालेला एक सुवर्ण मुकुट होता. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने तेव्हा 79 वय असलेला हा बुजुर्ग अभिनेता पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकला. तोवर ते चित्रपटसृष्टीच्या काहीसे विस्मरणात गेले होते. मनोज कुमार यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि हा अभिनेता कधीही गैरकारणांसाठी प्रसिद्धीस आला नाही या बाबी एक माणूस म्हणून त्यांचं मोठेपण सांगणारे आहेत हे कायमच मान्य करायला हवं. 4 एप्रिल 2025 मनोज कुमार यांचं मुंबईत निधन झालं. ते देहानं आपल्यातून निघून गेले असले तरी आपल्या अभिनयातून आणि चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर कोरलेलं भारत हे नाव आणि दिलेला राष्ट्रप्रेमाचा संदेश प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम जिवंत राहील.

0: जाएंगे।
1: अशा या थोर देशभक्त कलाकाराला, दिग्दर्शकाला आणि रुपेरी पडद्याच्या खऱ्या मानकऱ्याला भारतीय चित्रपट सृष्टीतल्या समस्त चित्रपट प्रेमी रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा। भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका रुपेरी मुकुटाचे मानकरी। रुपेरी मुकुटाचे मानकरी।
2: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 48व्या भागात आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं, राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन भारतीय चित्रपट सृष्टीला वेगळे चित्रपट देणारे कथा पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि 2015 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेते मनोज कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। लेखक होते श्रीपाद ब्रह्मे, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
3: श्रोते हो, आकाशवाणी नेटवर्क आपण ऐकत आहात आणि आपण ट्यून केलं आहे पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 12:58:30 झाली आहेत। आत्ता आपण ऐकलात कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी। आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं, राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळे चित्रपट देणारे कथा पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि 2015 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित अभिनेते मनोज कुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा कार्यक्रम आपण आत्ता ऐकलात। लेखक होते श्रीपद ब्रह्मे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
4: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
5: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
6: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
5: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
4: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप।

0: जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सांग।
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल, तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह, तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
4: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या, आमची वेबसाईट tathastu.fashion।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतेव, आता ऐकूयात नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव।
7: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव।
6: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अरिजित सिंग यांच्या स्वरात सिटी लाईट चित्रपटातलं हे गीत। रश्मी सिंग यांची ही रचना आहे आणि संगीत जीत गांगुली यांचं।

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटासाठी इराफत महमूद आणि तनिष्क बागची यांची ही रचना. स्वर आहे ॲश किंग यांचा आणि संगीत आहे तनिष्क बागची यांचं.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, विजिल अँड बिल्डिंग, पुणे.

अक्सर या चित्रपटासाठी के आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं हे गीत आपण आता ऐकलं. समीर यांची ही गीतरचना होती आणि संगीत दिलं होतं हिमेश रेशमिया यांनी. श्रोते यानंतर ऐकूयात बागी चित्रपटासाठी.

अक्सर या चित्रपटासाठी के के आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं हे गीत आपण आता ऐकलं. समीर यांची ही गीतरचना होती आणि संगीत दिलं होतं हिमेश रेशमिया यांनी. श्रोतेव यानंतर ऐकूयात बागी चित्रपटासाठी अंकित तिवारी यांच्या स्वरातलं हे गीत. रचना आहे अभिंद्र कुमार उपाध्याय यांची आणि संगीत आहे अंकित तिवारी यांचं.

श्रुतेव अंकित तिवारी यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं आणि कार्यक्रम आहे द नेक्स्ट वेव, अर्थात नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात. यानंतर ऐकूयात डिअर जिंदगी या चित्रपटासाठी जसलीन रॉयल यांच्या स्वरातलं हे गीत. गुलजार यांची ही गीतरचना आणि संगीत आहे इलैयाराजा यांचं.

सोनू निगम यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकत आहात. नुसरत बद्र यांची ही गीतरचना आहे आणि संगीत सोनू निगम यांचं. चंदा की डोली.

0: श्रोते कार्यक्रमातलं यानंतरचं गीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

श्रोते हे होतं बागे चित्रपटातलं गीत परंपरा टंडन आणि जोश यांच्या स्वरात. जगदीप यांची ही रचना होती, संगीत आगाज यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रईस चित्रपटासाठी अरिजित सिंग यांची गीतरचना, हर्षदीप कौर यांचा सहस्वर, अमिताभ भट्टाचार्य यांची ही रचना आहे, संगीत झाम यांचं.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक विलन या चित्रपटातलं हे गीत. अंकित तिवारी यांचा स्वर आहे, संगीत अंकित तिवारी यांचं आणि रचना आहे मनोज मुत्तशीर यांची.

ऐशमती गीता मॅट्रिक पास या चित्रपटातलं हे गीत रेखा भारद्वाज यांच्या स्वरात आपण ऐकत आहात. संजीव आनंद झा यांची गीतरचना आणि संगीत त्यांचंच.

0: नंतर
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लापता लेडीज या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं हे गीत आहे. स्वानंद किरकिरे यांची ही गीतरचना आणि संगीत आहे राम संपत यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात तेरे बिना या चित्रपटासाठी कैलाश खेर यांची यांच्या स्वरातलं हे गीत. राशीद फिरोजाबादी यांची ही रचना आहे आणि नायब राजा यांचं संगीत आहे.

श्रुतीवाणी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात लवप्पा या चित्रपटासाठी नक्ष अजीज आणि मधुवंती यांच्या स्वरातलं हे गीत, सोमी यांची ही गीतरचना. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत. द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यापीठ 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 2:32 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात मी विक्रम शिंदे आमच्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात कालाबाजार या चित्रपटासाठी गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत. शैलेंद्र यांची गीतरचना, SD वर्मन यांचं हे संगीत आहे.

सुरुवातीला आपण गीता दत्त यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं. श्रोते होता ऐकूयात छलिया या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातली ही गीतरचना. गीतरचना आहे कमर जलालाबादी यांची आणि संगीत आहे कल्याणजी आणंदजी यांचं.

श्रोते हो, मुकेश यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. चित्रपट होता छलिया. यानंतर ऐकूयात परक. या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात शैलेंद्र यांची ही गीतरचना आहे आणि संगीत आहे सलील चौधरी यांचं.

श्रुतीवर या गीतानंतर ऐकूयात जिस देश में गंगा बहती है या चित्रपटासाठी मुकेश आणि शंकर जयकिशन यांच्या स्वरातली ही गीतरचना आहे. शैलेंद्र यांची गीतरचना आणि या गीतरचनेला संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी.

आणि शेवटी आता कार्यक्रमात शेवटी ऐकूयात कोहिनूर चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत. शकील बदायरी यांची ही गीतरचना आहे आणि संगीत आहे नौशाद यांचं.

0: नमस्कार तमन्नाजी, पुन्हा एकदा या चौथ्या भागात आपलं स्वागत. आपण शास्त्रीय नृत्याच्या शिक्षिका गुरु आहात आणि अनेक स्पर्धांसाठी आपण परीक्षक म्हणूनही जाता. जर एखादी रचना जर कोणी सादर करत असेल तर त्यात काय काय अपेक्षित आहे? जर भरतनाट्यमचा बघत असू तर
1: जर भरत
0: समजा त्याला एक 5-7 मिनिटच मिळाली तर त्यानं काय भरतनाट्यम दाखवावं, त्यातलं काय सार दाखवावा?
1: बरं, तुम्ही कॉम्पिटिशन दृष्टीने असं म्हणताय की इन जनरल म्हणतात
0: कॉम्पिटिशन गुरु?
1: जर कॉम्पिटिशन आपण म्हटलं तर मग आम्ही आज त्याला नृत्य नृत्य म्हणजे अगदी प्युअर डान्स, म्हणजे किती त्यांनी स्टेप्स आपण म्हणतो आडवूज आम्ही म्हणतो त्याला, त्याचे कोरवे किंवा त्याने किती काय काय त्याच्यामध्ये केलंय. ओके, त्याच्यानंतर अभिनय. जर त्यांनी एखाद्या शिवाची रचना घेतली आहे किंवा गणेशाची रचना घेतली, कोणाची देवीचं काही घेतलंय, मग त्या देवीचा अभिनय तो साजेसे दाखवतो की नाही, म्हणजे देवीचं एक सात्विक रूप आहे, रौद्र रूप आहे, अशी वेगवेगळी रूपं आहेत, मग त्या देवीचं काय काय त्यांनी त्याच्या त्या गाण्याच्या अनुसार म्हणा, म्हणजे गाणं कसं आहे त्यानुसार आहे. सो त्यांनी कसं ते दाखवलंय, परत प्रेझेंटेशन ओव्हरऑल, म्हणजे आपण एक म्हणतो की गुरुने केलेली एक कोरिओग्राफी पण असते, मग ती कोरिओग्राफी कशी केली आहे, म्हणजे जिकडे बीट्स आता असे बीट्स आहेत, मग ते प्रॉपर त्या बीट्सनुसारच नाचलेत की नाही, की इकडे तिकडे गेलंय, म्हणजे आता एक पर्टिक्युलर बांधणी असते. जर ऑडिओ आपण वापरतो तर त्या ऑडिओमध्ये एक बांधणी असते प्रत्येक तालाची, सो मग ती त्याप्रमाणे केली आहे की नाही. जर बेताल असेल तर मग आपण त्याला नाहीच मार्क देऊ शकत. आणि इन जनरल परफॉर्मन्स जर आपण एखाद्या फेस्टिवलला प्रेझेंट करतोय, तरी मी म्हणेन की मग एखादा छान अभिनय पीस, ज्याच्यामध्ये तुम्ही एक अष्टपदी, जशा आपण म्हणतो की कृष्ण आणि राधेचा पूर्ण संवाद अष्टपदी मध्ये असतो, असं काहीतरी तुम्ही प्रेझेंट करू शकता, किंवा एखादी जावळी शृंगारपद असतं, एखादं भक्तीपद असतं, असं करून मग तुम्ही त्याला एक जोडून काहीतरी नृत्य, म्हणजे जसं आमच्यामध्ये तिल्लाना वगैरे आम्ही करतो, किंवा एखादा वर्णम तुम्ही करू शकता, म्हणजे ज्याच्यामध्ये नृत्य अभिनय हे दोन्ही येतं, नायिकेचे भाव येतात, भक्तीभाव येतात, जे तुम्ही दाखवाल ते. पण तुम्ही ओव्हरऑल प्रेझेंटेशन ॲज अ डान्सर, तुमचं पोस्चर कसं आहे, तुम्ही उभे कसे आहात, मुळात आम्हाला तर स्टेजवर एंट्री केल्यावरच पहिलं कळतं की पुढे काय होणार आहे, म्हणजे इतकी नजर तयार झाली आता.
0: बरोबर,
1: की बघून बघून की तुम्ही आल्यावरती स्टेजवर अच्छा नमस्कार कसा करतात, इव्हन नमस्काराची पद्धत, किती नमस्कार कशा पद्धतीने करते एखादा कॅन्डिडेट आहे, कशा प्रकारे नमस्कार करतो, त्यावरून सुद्धा सर कळतं की पुढे करणार काय.
0: बरोबर आहे. मला वाटतं हे सगळे 9 मार्ग आहेत ना,
1: मार्ग
0: हा, समजा 9 जर प्रकार असतील,
1: हा मार्गम आता आमचे जे तंजावर बंधू आहेत चेन्नैया पोन्नैया शिवानंद वडी वेळू चौघ, त्यांनी मार्गम हा बनवलाय, म्हणजे अगदी तुमचं आपण म्हणतो ना कंपोजिशन, कसे वेगवेगळे कंपोजिशन आहेत, म्हणजे मग कौतुकम, पुष्पांजली, आलारिपू, जतीस्वरम, शब्दम, वर्णम, हे असं त्याचा अर्थ सर ऍक्च्युली काय होता माहितीये का, आपण एक स्लो पासून सुरुवात करून फास्ट पर्यंत जातो, म्हणजे टेम्पो आपण म्हणतो की नाही, सुरुवातीचा स्लो टेम्पो करून अगदी तिल्लानापर्यंत फास्ट टेम्पो, म्हणजे असं म्हणणं की लोक गुणगुणत गेली पाहिजेत ते गाणं. सो तिल्लाना हा प्रकार आमचा असा आहे की लोक ते गाणं इतकं डोक्यात ठेवून गुणगुणत बाहेर निघाली पाहिजेत, असं त्यांचं कॉन्सेप्ट होतं.
0: साधारण सगळं पूर्ण हे करायला मिनिमम किती वेळ लागतो?
1: आता अरंगेत्रम जेव्हा करतात तेव्हा हे असं पूर्ण मार्गम करतात, तर मिनिमम 3 तास.
0: 3 तास,
1: येस, म्हणजे मध्ये ब्रेक वगैरे सगळं पकडून 3 तास, म्हणजे आमच्याकडे वर्णम पर्यंत ब्रेक असतो. वर्णम हा अत्यंत टफ आयटम आहे आमच्याकडे,
0: त्यासाठी म्हणून ब्रेक,
1: अगदी ब्रेक, कारण तो आम्ही सुरुवात करतो कौतुकम, पुष्पांजली झाली, त्याच्यानंतर आलारिपू असतो आमचा एक, मग जतीस्वरम, शब्दम आणि वर्णम. वर्णम जो अगदी म्हणजे सर 40 मिनिटाचा एखादा कंपोजिशन असतं, मागे माझ्या एका विद्यार्थ्यांनी सादर केलेलं 60 मिनिटाचा अख्खा फक्त वर्णम होता. मग इकडे स्टॅमिनाची पूर्ण कल असते, तुमची पूर्ण स्टॅमिनाची कल असते, म्हणजे गुरु आणि शिष्याचा एक काय म्हणतात ते बॉन्ड इतक्या वर्षाचा कसा बनलाय आणि त्यांनी कसं सादरीकरण केलंय हे खूप एक हे असतं, चॅलेंजिंग असतं. आणि मग वर्णम नंतर परत एक छोटा ब्रेक, आणि त्याच्यानंतर मग एखाद्या कीर्तनमपासून किंवा एखाद्या पदमपासून सुरुवात होते देवाच्या, म्हणजे शिवाचं पदम किंवा एखादा अभंग घेतो, कधी कधी अभंगाने सुद्धा सुरू करू शकतो, असं सुरू करून परत स्लो स्लो स्लो आणि मग एकदम फास्ट आणि मग तिल्लाना, म्हणजे क्रिस्पी नंबर असतात. सो तिल्लाना झाल्यानंतर जसं म्हटलं ना की ते गाणं अगदी डोक्यात राहतं लोकांच्या, असं आहे.
0: अगदीच पूर्ण इतिहास डोळ्यासमोरून गेला भरतनाट्यमचा, आणि मला वाटतं हेच कलाकारांनी करायचं आहे, जो कोणी प्रवेशम करतायत किंवा मग कॉम्पिटिशनसाठी 7-8 मिनिटात जरी तुम्हाला त्यातलंच काही प्रेझेंट करायचंय, तर या सगळ्या गोष्टींना धरून ते प्रेझेंट झालं पाहिजे. इथे आपण शास्त्रीय

0: तर मला जे एवढा वेळ बोलूनही आपण फक्त तुमच्या 2 ते 3 कलेविषयीच बोललो आहोत. मी मागे जाऊन परत त्या मिमिक्रीकडे आणि नकलांकडे न येतोय. त्याचा मार्ग कुठपर्यंत पुढे पोहोचला? कारण अनेक चॅनल्सवरनं आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम करतो, तर हे सगळं आता याच आवाजात बोलणार आहात का काही नक्कल करणार आहात? माझी मधल्या दरम्यानच्या काळात माझी एखादी नक्कल नाही केली ना, म्हणजे मला श्रोत्यांकडनं कळू नये की ते तर तुमचीच नक्कल करत होते.
1: नाही, तुमची नक्कल नाही केली. असं मी म्हटलं ना की मला ना लहानपणी म्हणजे असं नक्कल करायला आवडायची, तर मी ॲक्च्युली हे डोरेमॉनसाठी पण ना मी कॉलेजमध्ये एकदा घरी आले होते आणि मी जंगल बुक लागायचं माहिती आहे ना, तर मी गाणं म्हणायची ते जंगल जंगल बात चली. तर मी नेहमी ना काय मला मूड असायचं माहित नाही, पण मी ते अशा आवाजात गाणं गायची. जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है, असं चालू असायचं माझं. तर ते आमच्या इकडे एक अंकल होते, तर त्यांनी माझं असंच घरात आणि खाली ग्राउंड फ्लोअरला राहायचे, तर त्यांनी मी केकटत होते, टाइमपास चाललेला, आईला त्रास देत होते इन शॉर्ट. तर ते कोण गा रहा है, ये बच्चे जैसा कोण गा रहा है, ये मेरी बेटी और कोण गाएगा, हाँ ये मस्ती कर रही है, अरे आप इसको इसके लिए क्यों नहीं भेजते हो, वैसे ही गा रही है, अच्छा गा रही है. अच्छा? आई म्हणते नहीं नहीं वो मस्ती कर रही है, उसको क्या, नहीं नहीं मैं आपको एक रेफरन्स देतो. आणि ते ना कुठेतरी ते इंडस्ट्रीशी कनेक्टेड होते, तर त्यांनी एक रेफरन्स दिला, एक वर्कशॉप होतं डबिंगचं ठाण्यामध्ये. सो मग ते म्हणले आप इसको भेजो, आप भेजो उसको वहां पे. तर त्यांनी मला पाठवलं आणि मग मी त्या असंच वर्कशॉपला गेले. मग तिकडे ते वेगवेगळ्या असं आवाजाचं काही काही काही काही शिकवत होते, तर मी 2 दिवस ते वर्कशॉप केलं, मला खूप मजा आली, छान वाटलं. आणि मग मी त्यांना जेव्हा हा आवाज काढून दाखवला, मग तेव्हा ते डोरेमॉनचे डबिंग चालू होते तेव्हा हिंदीमध्ये, तर अगदी अगदी सुरुवातीला. तर मग त्यांनी मला विचारलं की तू इंटरेस्टेड

0: आहे का, करणार का? मी म्हटलं बापरे, कार्टून याच्यासाठी डायरेक्ट? तर म्हणे हां ट्राय करूया आपण, बघूया. म्हटलं कसं, मला अनुभव नाही आहे काहीच. नाही, त्याच्या अगोदरचं मी सीडी अशा केल्या होत्या ना, म्हणजे ज्या गणपती बिणपतीसाठी सीडीज असतात, ते राक्षसाचे आवाज काढ हे
1: अच्छा
0: असं टाइमपास, म्हणजे अगदी ते नाक्यावरती वगैरे गणपती वगैरे बसवतात वगैरे,
1: हो
0: त्या लोकांनी मला असं बोलवलं होतं, मी असं केलेलं टाइमपास. पण इतकं सिरियसली मला माहीत नव्हतं. त्यांनी बोलवलं, मग मी गेले आणि मग तिकडे त्यांनी मला सांगितलं. मग मी ते बघितलं की अच्छा, हा कार्टून तर बघायचो आम्ही, डोरेमॉन हे मग ते कसं करतात, मग ते बघून बघून मग त्यांनी सांगितलं, मग डोरेमॉनच्या आवाजात तुम्ही कसं बोलणार. मग तुम्ही आता जर बोलायचं असेल तर
2: नोबिता, तुम्हें पता है आज मुझे आकाशवाणी में बुलाया है और मैं आज इतनी खुश हूँ कि भुजबल सर जो है ना वो मेरा इंटरव्यू ले रहे हैं.
0: डोरेमोन तुम्हारी तो चल पड़ी, तुम तो निकल पड़े, तुम तो बड़े मजेदार हो.
1: म्हणजे दोन्ही आवाज परत. म्हणजे कुणाला काही करूच द्यायचं नाही, मी सगळं करणार.
0: तशी एक ट्विटी म्हणून एक यायची बर्ड, ट्विटी म्हणून यायची. हा मग ती बोलायची,
2: देखो दादी माँ, ये जो पीला मामा है ये मुझे कभी खा जाएगा, मुझे पता नहीं, आप ही मुझे इससे बचा सकते हो दादी माँ, मेरी रक्षा करो दादी माँ, मेरी रक्षा करो.
1: वा वा. बरं, इथं दोन गोष्टी आणखी आहेत. एक म्हणजे नक्कल करणं तर आहेच आहे, पण ते पिक्चर म्हणा, ते सीन म्हणा, त्याचे लिप मुवमेंट म्हणा, ते मॅच करून तुम्हाला त्याच्यासाठी हावभाव द्यायचे, हे मोठं आव्हान आहे.
0: खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे हे इतकं टास्क आहे ना, तरी मी म्हणेन कार्टून तरी ठीक आहे, कारण त्याला असं जस्ट अॅनिमेटेड असल्यामुळे इतकं टेन्शन नाही पडत, ते आपण आपल्या इमोशननी बोलू शकतो की काय इमोशन आहे. पण जेव्हा इट कम्स टू रिजनल लँग्वेजेस, एकतर आपण ती भाषा बोलत नाही, पण मी ते इमोशन्स माझ्या भाषेत लिहून घ्यायचे, जसं की बेंगॉली काय किंवा काही असो, तर माझ्या भाषेमध्ये मी लिहून घ्यायचे आणि मग ते इमोशन ते करणं सगळ्यात जास्त कठीण आहे. जेव्हा डॉक्युमेंटरीज मी करायची ना डिफरंट रिजनल लँग्वेजचे, इट इज द बिगेस्ट टास्क, बिकॉज त्यांचे एक्झॅक्ट इमोशन तुम्हाला ते त्यांच्या डायलॉग मधून बोलायचे ना,
1: हे मुवमेंट पण पकडायला लागणार.
0: एक्झॅक्टली, नाही नाही,
1: कार्टूनचे थोडे कमी
0: लिप्स मुवमेंट असतात, कार्टूनच्या अशा एक्झॅक्ट मुवमेंट नसतात ना, ते अॅनिमेटेड असल्यामुळे तेवढ्या एक्झॅक्ट नसतात, पण याच्या एक्झॅक्ट असल्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क टू डू दॅट.
1: आणि वेरायस तुम्हाला ती भाषा येत पण नाही.
0: नाही नाही, भाषा नाही, भाषा मला कळतात, त्याचं मला काय म्हणतात एक जे बोलायची एक लय असते ना, ढब असते, ती कळते मला, पण एक्झॅक्ट भाषा कन्फ्लुएन्सी मध्ये नाही येत. पण मी ती प्रॅक्टिस करून, हा 2 दिवस घ्यायची मी पूर्ण प्रॅक्टिस करायची, एक एक वाक्य, मग थोडे थोडेच आम्ही सीन करायचो की जे प्रॉपरली इमोशनली तितके नीट होतील.
1: वा,
0: असं. सो ती एक वेगळी मजा आहे करायची,
1: आणि खूप खूप मोठा.
0: मला सर जास्त चॅलेंजिंग वाटलं म्हणून मी ते करायला गेले, म्हणून मला ते खूप आवडायचं. आणि असे बरेच मी ऍड्स वगैरे पण भरपूर केल्या, पण नंतर नंतर आवाजाला खूप जास्त माझ्या स्ट्रेस खूप व्हायचा, खूप स्ट्रेस व्हायचा, आणि अर्थात मला डान्सकडे जास्त इंटरेस्ट होता, पुढे शिकवायचं होतं. म्हटलं ऑलरेडी टीचिंगमुळे आपल्याला खूप बोलावं लागतं, आवाजाचं खूप सांभाळावं लागतं, सो म्हणून मग मी ते नंतर मग थोडं कमी केलं.
1: नक्कीच, शिवाय तुम्हाला शास्त्रीय गायन पण करायचंय, तिथं तो आवाज जपायचा. नक्कीच, तर तिकडे वळूच आपण शास्त्रीय गायनाकडे. दरम्यान गाणं
0: मला एक ते बेंगॉली, आय मीन हे आहे ना बेंगॉली, अजून ते स्टार्टच होतं.

0: वा, तर आपण गायनाविषयी बोलणार होतो की गायनासाठी आवाज जपणं. आता पुन्हा तोच विषय आहे की एखादं आवाज वेगवेगळ्या कारणासाठी वापरणं आणि तो परत गायनासाठी वापरणं, यात किती कसरत करावी लागते आणि काय काय सांभाळावं लागतं?
1: गायनासाठी सांभाळायचं म्हटलं तर सबकुज, असं काही मी असं काही पाळत नाही, आईस्क्रीम बिस्क्रीम न खाणं, मी सगळं खाते असं काही नाही आहे. पण येस, तुम्हाला रियाज करावा लागतो. आणि मेन तर मी नेहमी सांगते, जसं आपण म्हटलं ना की बेसिक मूळ सा रे ग म प ध नि सा हा रियाज तुम्ही रोज केलात तर तुमचा आवाज नक्की साफ होतो. आणि मुळात आपण आमच्या गायनात सुद्धा सगळे म्हणतात की सा तुमचा कसा लागतो याच्यावर पूर्ण तुमचं स्वर डिपेंड करतात. साच तुमचा जर चुकीचा लागला तर तुम्ही पुढे गाणं गाऊच शकत नाही. तुमचा साच मुळात तो सूर जो आपण लावतो त्या सुरामध्ये तुमचा सा लागला पाहिजे, तरच तुम्ही एक म्हणजे तुम्हाला त्या सुराची मग ओळख चांगली आहे. कारण खालचा सा आणि वरचा सा हे फार महत्वाचे आहे.
0: इथे किती मुभा आहे, जसं आपण म्हणाल की तुमचा पहिला सा लागलाच नाही आणि तो तुमच्या लक्षात आला, तर तुम्ही तो तिथेच थांबून परत सुरू करू शकता?
1: अगदी सुरू करू शकतो का नाही, पण त्याला प्रॉपर गायडन्स तुम्हाला घ्यायला पाहिजे की मुळात तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा सा लागत नाही.
0: हा
1: हा, कारण आपण असे बघतो की लागत नाहीये पण गातायत. चुकलं आणि परत सुरुवात केली, पण त्या चुकण्यानंतर जेव्हा सुरू केलं ते सुरात असेल मग तर चॅलेंजिंग, मग इट्स अ गुड थिंग. पण चुकून परत तीच चूक केली तर मग ते चुकीचं आहे. मग तुम्ही जर पुढे कंटिन्यू करता तर ते चुकीचं आहे की तुम्हाला मग कळतच नाहीये की आपण आपला सूर चुकतोय. आता खूपदा बघा ना सर, की ज्याला गाण्याचं नॉलेज नाहीये, संगीताचं नॉलेज नाहीये, पण जर एखादा बेसूर गाईल आता पहिलं लक्षात येतं आणि ते पहिले लोकांची रिॲक्शन, अरे बापरे काय असं गातोय, म्हणजे त्यांना सुराचं नॉलेजही नसेल कदाचित, पण

0: इट्स अ गुड थिंग, पण चुकून परत तीच चूक केली तर मग ते चुकीचं आहे.
1: अच्छा.
0: मग तुम्ही जर पुढे कंटिन्यू करता तर ते चुकीचं आहे, की तुम्हाला मग कळतच नाही आहे की आपण आपला सूर चुकतोय. आता खूपदा बघा ना सर, की ज्याला गाण्याचं नॉलेज नाही आहे, संगीताचं नॉलेज नाही आहे, पण जर एखादा बेसूर गायला तर पहिलं लक्षात येतं, आणि ते पहिले लोकांची रिॲक्शन, अरे बापरे काय असं गातोय, म्हणजे त्यांना सुराचं नॉलेजही नसेल कदाचित, पण ती गडबड आहे.
1: नक्कीच. आणि त्याने ती दुरुस्ती केली तर तो एक चांगला मुद्दा. मी एवढ्यासाठी मुद्दा विचारला की नव्या ट्रेंडनुसार आता तुम्ही अभिनयात पण आहात, आजकाल स्टेजवर म्हणा अगदी नाटकांमधून देखील म्हणा, जर तुम्ही फंबल झालात तर तो फंबल देखील टाळ्यांसाठी वापरला जातो की तो डायलॉग परत एकदा घ्यायचा, वेगळ्या दृष्टीने काहीतरी घ्यायचा, आणि तो एक प्लस पॉईंट म्हणून हा एक नवा ट्रेंड सिरियल्स मधून आणि स्टेजवरून आपल्याला पाहायला मिळतो. याकडे तुम्ही कसं बघताय? यात इतकी काय इतकं फ्रीडम किंवा एवढं त्या कलाकारामधला माणूस दिसू द्यावा?
0: आता मला असं वाटतं की ट्रेंड प्रमाणे बदलणं काही हरकत नाही, आणि मला वाटतं ते जर नॅचरली झालंय तर ते छानही वाटतं. कदाचित आपण म्हणतो नाटक ड्रामा ड्रामा ड्रामा, ओव्हरऑल आपण ड्रामाच बघतो की पाठांतर केलंय आपण ते पाठांतरच बोलतोय, किंवा आपले जे पंचेस आहेत आपण ते पाठांतरानेच बोलतोय, पण एखादा पंच जर असाच नॅचरली निघाला ट्रेंडनुसार तर आय डोंट थिंक इट इज बॅड, बिकॉज ते एक कम्युनिकेशन बिटवीन ऑडियन्स आणि कलाकार. सो ते एक मला वाटतं एक्सेप्टेड आहे, म्हणजे मला आवडेल.
1: नक्कीच, नाटकात तर ठीकच आहे, ते तिथं म्हणजे घडतच आहे,
0: अगदी
1: ती चूक तुमची घडलीच आहे, पण जेव्हा एखाद्या नाटक वजा किंवा एखाद्या रियालिटी शो मध्ये गोष्टी घडतात पण त्या एडिट नाही केल्या जात, त्या तसेच तसे दाखवल्या जातात. ह्या म्हणजे दोन्ही अर्थाने म्हणतो,
0: दोन्ही अर्थाने. पण मी जर म्हणेन तुम्ही जर नाटक जे आपण समोर चालू असताना बघतोय किंवा चालू आहे ते एक नॅचरल मी म्हणेन, पण रियालिटी शो हे कधी कधी मला असं खूप वाटतं की इट इज जस्ट फॉर युअर पब्लिसिटी.
1: राईट.
0: की तुम्ही किती फेमस झालं पाहिजे, तुम्हाला किती काय मिळालं पाहिजे, मग त्याच्यावर तुमचे लाईक्स किंवा काय जे काय त्यांचं जे वोट्स असतात किंवा काय डिपेंड करतात, तर ते समवेअर रियालिटी शो मध्ये आय एम नॉट अ बिग फॅन.
1: म्हणजे तुमच्या मतानुसार तिथे जर चूक झाली असेल तर ती कट करावी, चांगला जो पार्ट आहे तेवढाच दाखवा.
0: एक्झॅक्टली. पण रिअल मध्ये असेल तर आय एम ओके विथ दॅट, पण जे जर रियालिटी शो मध्ये असेल तर दॅट इज नॉट राईट. मग ते तुम्ही मुद्दाम दाखवताय, असं आपण खूपदा बघतो ना सर रियालिटी शो मध्ये, असे खूपदा दाखवतात, मुद्दाम दाखवतात अट्रॅक्शन म्हणून.
1: आणि सिरियल्स मध्ये पण जे नवीन चला हवा येऊ द्या सारखी असेल, कपिल शर्मा शो असेल, तुम्ही तिथे फंबल झाला चुकलात तरी त्याच्यावरही टाळ्या घेऊन मग पुढे जाणार.
0: राईट.
1: एक नवा ट्रेंड
0: त्याला एक म्हणते, तुम्ही कट करून करू शकता, पण रियालिटी मध्ये तुम्हाला नाही करता येत ना बरेचदा.
1: नक्की.
0: सो ते होतं.
1: नक्कीच. या सगळ्यांवर एक गाणं,
0: ते एक गुंजा सा है कोई एक तारा.
1: अरे
0: ओरे मन में तू तो बावरा है, तू ही जाने तू क्या सोचता है.
1: क्या बात है, क्या बात. नक्की नक्की ऐकू. याचं परत निवडीचं कारण?
0: निवडीचं कारण म्हणजे मुंबई पाऊस.
1: अच्छा.
0: आणि तेव्हा हा मूवी पण रिलीज झालेला, वेकअप सीट, माझा अत्यंत आवडीचा मूवी, अत्यंत आवडीचा मूवी आहे. आणि ते स्पेशली मुंबईच्या पावसावरती जेव्हा त्यांनी त्याच्यात वर्णन केलं होतं ना, तर हे गाणं तेव्हा मी अगदी एक्सपिरियन्स केलंय मरीन ड्राईव्ह वरती. सो तो मला, त्यामुळे तो मूवी आणि हे गाणं मला इतकं आवडतं. सो मी ऑलवेज मुंबई रेन्स अँड दिस सॉन्ग इज माय फेवरेट.
1: मरीन ड्राईव्हने अशी किती गाणी दिली आहेत, जास्त पावसाची
0: गाणी
1: जास्त विशेषतः.
0: ऍब्सोल्युट.

0: तर तमन्नाजी, या चौथ्या भागात इथे आपण थांबूया, पण मजा येते तुमच्याशी बोलताना, कारण गाण्यांची निवड देखील वैविध्यपूर्ण अशी आहे. जसं तुमचं कार्यक्षेत्र हे वैविध्यपूर्ण आहे, शास्त्रीय नृत्याबरोबरच वेगवेगळ्या कलेत आपण पारंगत आहात. या सगळ्या कलांविषयी, शास्त्रीय संगीतातल्या आपल्या अभ्यासाविषयी आणि आपण पुढच्या पिढीला देत असलेल्या ज्ञानाविषयीही आपण बोलणार आहोतच, पण पुढच्या भागात. तर शोध हो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्य गुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग चौथा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील हो.

श्रोते, आत्ताच आपण विशेष गीतगंगा या कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय नृत्यगुरु बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाणी या कार्यक्रमाचा चौथा भाग ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. दुपारचे 2:59:45 होत आहेत. त्यानंतर ठीक 3 वाजता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून मंच हे गीत हा कार्यक्रम प्रसारित होतोय. आम्ही तो आता सहक्षेपित करीत आहोत.

0: Mancha Regui.
1: Mancha Regui.
0: Mancha Regui.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे ठीक 5 वाजलेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.

0: प्रकाश नारायण संत यांच्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. पूर्वसूत्र.
1: गाण्याच्या स्पर्धेच्या वेळी आलेल्या पाहुण्यांनी मला एक पाकिट दिलं होतं आणि ते घेऊन शारदा संगीत विद्यालयाच्या म्हसेकर मास्तरांना जाऊन भेट म्हणून सांगितलं होतं. मला गाण्याच्या स्पर्धेत नेहमी बक्षीस मिळायची, तेव्हा आपण कधीतरी त्या माडीवरच्या आवाजाच्या खोल्यात जाणार असं मला वाटायचं. आजी, मी आज शारदा संगीत विद्यालयात जाणार आहे.
2: जाताना हिरीला पण घेऊन जा की.
1: मी काकू करायला लागलो.
3: थांबा, आलेच बघ 5 मिनिटात तयार होऊन.
1: आम्ही क्लास मध्ये गेलो तेव्हा मास्तर एकटेच होते.
4: मी आता जरा गडबडीत आहे, उद्या सकाळी येशील?
3: चल, मला तुझी शाळा दाखव.
1: हिरा थांब. गुती मुलो, आमच्या शाळेतल्या वरच्या वर्गातल्या मोठ्या मुलांचं क्रिकेट चालू होत.
3: लंपन, चल की रे.
1: कोणी काहीही म्हणाल नाही. मी चटकन हिरा जवळ गेलो. हिचा भाऊ बंक्या पावर बाजे आम्हाला कळलं होत, पण हिच्याकडे काहीतरी पावर आहे असं मला वाटायला लागलं. शाळेला सुट्टी होती तरी आरजी कुलकर्णी मास्तर शाळेत होते.
3: सर, मी याची मामी बहीण. शाळा पाहायला आले?
5: हो, जरूर जरूर या. अशा या, ही प्रयोगशाळा.
1: 10 मिनिटात पाहून संपणारी शाळा 1 तास झाला तरी संपेच ना. दुकानात जाऊन सामान घ्यायची हिराला फारच आवड असणार. खिडकर मॅडच हिरानं त्याला त्याच्या मागच्या कपाटातल्या सगळ्या वस्तू बाहेर काढायला लावून फक्त एक लाल रिबीन घेतली, म्हणून खेडकरला रडायलाच येणार असं वाटलेलं. कुरसुंदीकरांना दिलेल्या खोलीत पुंग्या बोकाल पकडायला गेलो तर हिरा आपली ट्रंक उघडून बसली होती. खेडकरच्या दुकानाचं कपाट उघडल्यावर येतो तसा वास येत होता, पण आमच्या घरात राहणाऱ्या मुलीनं त्याच्या दुकानातून चोरून सामान आणावं हे पाहून मला भीतीच वाटली. त्यानंतर मी तिच्या बरोबर कुठेही बाहेर जायचं बंद केलं. आमच्या पडवीतल्या त्या मोठ्याच्या मोठ्या न्हाणी घरात मी आंघोळ करत होतो, तेवढ्यात म्हशीचं रडणारा रेडकू माणसाच्या आवाजात बोलायला लागलं तर येईल तसा आवाज स्वयंपाकघरातून यायला लागला.
6: अडी अडचणीला वहिनी रावसाहेबाचं दार आपल्याला आधी उघडणार बघ.
1: मग मला समजलं की तो माणूस म्हणजे अण्णा हिरा बंके आणि सोनाचे वडील.
0: ऐकूया शारदा संगीत या मालिकेचा 8वा भाग.

0: वाट नवल बघली तू ते वाट ते मानसात.
1: मी खोलीत जाऊन कपडे केले, केसांचा भांग पाडला आणि माझ्या दप्तराची पिशवी रिकामी करून घेऊन परत खाली आलो. चला मी तयार आहे. पण पेटीवर अण्णा नव्हते. मी सोप्यात गेलो तर तिथेही नव्हते. मामी अण्णा कुठे गेले? मला बाहेर नेणार होते ना.
2: आत्ता तर होते की कुठे गेले सांगायला नाही, येतीलच आत्ता.
1: मी सोप्यात जाऊन उंबऱ्यावर त्यांची वाट बघत बसलो. शेवटी

0: खेळायची वेळ झाली तरी ते आले नाहीत. मग जेवण करून शाळेत गेलो. मग बऱ्याच दिवसांनी ते आले. येताना त्यांनी शेंगा आणि गुळ आणला होता. पण ते आले तेव्हा मी शाळेत होतो. मी घरी गेलो तेव्हा ते बाहेर गेले होते. ते परत आले तेव्हा मी झोपलो होतो आणि मी उठलो तेव्हा ते गेले होते. पण ते घरात नसले तर ते येऊन गेल्याचं समजत होत. घरात जिकडे तिकडे शेंगांची फोलपट्टा पसरत होती. बंक्यानं फारच कटकट केल्याने त्यांनी त्याच्यासाठी कॅनव्हासचे सुंदर बदामी रंगाचे बूट आणि मोजे आणले होते. बंक्यानं शर्टात चड्डीत खचून ऐटीत ते बूट पायात चढवले आणि तो मिलिटरीतल्या लोकांसारखा चालायला लागला. पण बूट घातल्यावर त्याला चालायला येईना. चालताना त्याच्या टाचा बुटातून बाहेर यायचं आणि थांबावं लागायचं.
1: हे कसले बूट आणले अण्णा, मला ते दुसऱ्याच पाहिजेला.
2: अरे ते दोन्ही बूट एकाच पायाचे असतील रे.
3: त्यांना जीवच नसेल बघा.
0: तेवढ्यात आमचे ड्रिलचे मास्तर आले. त्यांनी त्या बुटाकडे पाहिलं. मग त्यांनी बंक्याला सरळ उभं करून आपल्या बुटाचा पाय त्याच्या बुटाच्या पुढच्या भागावर ठेवला.
4: पाय दुखतोय का तुझा?
1: नाही बा, अजिबात दुखायला नाही.
4: गधड्या, हे बूट तुझ्या पायाच्या मापाच्या दुप्पट आहेत. कुठल्या गाढवानी आणले हे बूट?
0: कुणी काही म्हणाल नाही. बंक्याचे नवे बूट तसेच राहिले.
1: अण्णांचं नेहमी असंच असतं. सगळं मोठं चट्टी दोरीने घट्ट बांधायला लागते आणि शर्ट म्हणजे तो वर केल्यावर चट्टी घातली की नाही समजतच नाही. सोन्याचा ब्रॉक मोठा, मला घेतलेली टोपी सारखी वाऱ्याने उडणारी.
3: अरे लहान मुलं मोठी होणारी असतात, त्यांना वाढत्या मापाचेच कपडे शिवावे लागतात बघ. त्याला अन्न काय करणार आता? या हिराचंच बघ की हट्ट करून परवा तिने नवीन कपडे शिवून घेतले की आणि नीट वापरायच्या आतच आता घट्ट व्हायला लागलेत.
1: अण्णा आत्ता टोपी घातले ती नवी घेतली की त्यांच्या लहानपणीची?
3: समजायलंय बरं समजायलंय. त्या आल्यावर सांगतेस त्यांना.
0: पुढल्या खेपेला अण्णा आल्या

0: ये वर्डनों का गप बरा गप एकदम गप काल से पेपर आल गए
1: हो
0: हाँ बगू बरा
1: त्यानं तो पेपर आणून अण्णांना दिला. अण्णांनी तो पेपर फाडून कागदाचे बोळे केले आणि ते बंक्याच्या बुटांच्या पुढच्या भागात खोवले.
0: हां घाल घाल आता बूट घाल. हां अब चलो क्विक मार्च लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट जमते की रे.
1: बंक्या चालायला लागला. त्याची टाच काही बुटातून बाहेर येई ना पण तो हसे ना. आपल्याला फसवलं असं त्याला वाटत असणार. आजी एकदा बागेत काम करत उभी होती आणि एक धोतर कोट काळी टोपी घातलेला माणूस दोनदा तीनदा आमच्या घरासमोर फेऱ्या मारून मग फाटकात येऊन उभा राहिला. मला त्यानं हाक मारली.
2: ए बाळ जरा इकडे ये मला जरा हे घर दाखवतोस का रे.
1: तेवढ्यात आजी तिथं आली. तो तिला म्हणाला
2: वहिनी साहेब हा बंगला एकदम बेस्ट आहे. आम्हाला असाच बंगला बांधायचा आहे बघा पाहायला मिळेल काय.
1: आजी खुश झाली. तिनं त्याला बंगला दाखवला चहाही दिला. बंगला बेस्ट आहे असं पुन्हा म्हणून तो निघून गेला. त्यानंतर एक दिवस सकाळी एकदम तीन माणसं आमच्या दारात येऊन उभी राहिली. तिघांनी निळ्या रंगाचे शर्ट घातले होते. प्रत्येकाच्या शर्टाला दोन दोन मोठे खिसे होते आणि ते कागदांच्या घड्यांनी भरले होते. तिघांनी मिळून 15 तरी अंगठ्या घातल्या होत्या. तिघांची पोट नगाऱ्यासारखी होती. खर तर त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तीन माणसं आलेली नसून तीन पोटच आली आहेत असं मॅड सारखं वाटलं होतं. त्यातला एक म्हणाला
3: इनामदार नाहीत काय.
4: नाहीत.
1: कोण इनामदार.
3: कुरसुंदीचे इनामदार.
4: ते यायला नाहीत.
5: काय काम आहे सांगा की ते नाहीत.
3: काय की इनामदार साहेब परवा इडगुंजीला बाजारला भेटले म्हणले एक बांगला स्वस्त इकणे मालकाला झटक्यात परगावी जायचंय 1000 रुपये

0: सोडले तर लगेच काम होईल म्हणले, म्हणून आम्ही पैसे सोडले बघा, आज आम्हाला पत्त्यावर बोलावलंय।
1: तर मग आज ते येतीलच की? बाहेर रस्त्यावर थांबा बघू तुम्ही।
2: ते तीनही निळे शर्ट आमच्या फाटकाच्या बाहेर एका झाडाच्या सावलीत उकिडव्या बसून राहिले। संध्याकाळी मी खेळून आलो तर ते तिथेच होते। सकाळी उठल्यावर मी आधी फाटकाकडे गेलो, निळे शर्ट गेलेले होते, पण ते जिथं बसले होते तिथं जळक्या बिड्यांचा पाऊसच पडल्यासारखं दिसत होता। मग एक दिवस एक म्हातारा माणूस वाकत काठी टेकत सावकाश फाटकाच्या आत आला।
3: एवढं आमच्या जिमिनीच काम साहेबाला करायला सांगा। आमच्या कातड्याच्या चपला तुमच्या पायात घालू बघा।
4: अरे बाबा, तुझं कातडही नको आणि चपलाही नको, कुठून आलास तू? कुणाकडे काम आहे आणि काय काम आहे?
2: त्याने पिशवीतून अल्युमिनियमच्या डब्यातून खरवास आणला होता। डबा उघडल्यावर त्याच्या वासाने मी बेशुद्ध होऊन लगेच त्या वासाने पुन्हा शुद्धीवर आलो।
5: हो आजोबा, चला तुम्हाला जिमिनीच काम करणाऱ्याकडे पोहोचवतो। घर चुकले तुम्ही।
3: इथं कलेक्टर साहेब, त्यांना खरवस द्या आणि आमच्या जिमिनीच काम करायला सांगा। कुरसुंदीकरांनी पाठवलंय।
5: लंपू दादा स्क्रू दिलाय।
6: कुरसुंदीकर म्हणून कोण कलेक्टर इथं राहायला नाहीत, तुम्ही जावा आता।
7: बाबूराव, त्यांना पाणी दे आणि बाहेर पोहोचवून ये। ही कसली नसती पाचोळ्यासारखी माणसं माझ्या घरात यायला लागलीत, याचा छडा लावलाच पाहिजे।
8: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट। पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी।
9: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
10: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
9: संपर्क 89 29 30 41 42।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: मग बऱ्याच दिवसांनी तो रेडकाचा आवाज पुन्हा ऐकू आला।

0: ಹಿರಣ್ಮಯಿ, ಬಂಕಿಂಚಂದ್ರ, ಅಗ ಸೋನಾಲಿಕಾ, ಕುಟ ಆದ್ ಕುಟ ತುಂಬಿ ಸಕಳೆ.
1: कोण हे चंद्रलिका आणि मोई? कुरसुंदीकर अण्णांनी येताना केळी आणली होती. प्रत्येकाला त्यांनी एक एक केळं दिलं होतं. बंकिमचंद्रांनी केळं खाल्लं होतं. तो आता सालाचे दोरे काढून खात होता. माझं केळं मी तसंच ठेवलं होतं. ते काळं डुसच झालेलं होतं.
2: जावा, येताना तुम्ही म्हैसूर बाग आणतो म्हणालेला, कुठं आहे?
0: अरे म्हैसूर पाक म्हैसूरला इतकं छान मिळतो म्हणून सांगू, ऐकलास काय? इकडं इकडं बघ तरी, तो नुसता जिभ्यावर विरघळतो बघ, पण इकडं तो कच्चा असतो रे, खाल्ल्यावर पोट बिघडतय बघ.
2: मग त्याच्या मागच्या खेपेला बर्फी आणतो म्हणालेला.
0: अरे मी बर्फीच आणायला गेलो की रे, ऑर्डरही दिली होती बघ, पण बर्फी करताना त्याच्यात एक पाल पडलं की रे.
2: अयो, मग आता काय आणणार?
0: लंपू, तुला कोणतं गोड पदार्थ आवडतंय रे?
1: माझ्या डोळ्यासमोर त्यांचं बोलणं सुरू असताना केशरी रंगाच्या तुपात भिजलेल्या आणि साखरेच्या पाकानं भरलेल्या जिलब्या येत होत्या. मी एकदम म्हणालो, जिलबी.

0: दुकान उघडली नसतील.
1: सकाळी 8 लाच उघडतात बघा.
0: उघडत असतील की, पण आपल्याकडे सायकल नाही. शिवाय
2: ही घ्या किल्ली, माझी सायकल आहे की. बाजारात पहिलंच दुकान कुंदनमल मिठाईवाल्याचं आहे. सायकल बेस्टम बेस्ट आहे, हवा बिवा भरून तुमच्यासाठी एकदम तयार.
3: मग त्यांना उठावंच लागलं. मला खूप आनंद झाला होता, इतका की डोळ्यात चकाकणारा तो मॅड सूर्य म्हणजे एक मोठीच्या मोठी जिलबी आहे आणि ती मी तुकडे तुकडे करून खाणार आहे असं मला वाटायला लागलं. आधी आम्ही कुंदनमलच्या दुकानात गेलो. ताटात सोनेरी चकाकणाऱ्या जिलब्यांचा ढीग होता. कुंदनमलनी एक जिलबी चवीसाठी दिली.
0: छ्या, हे फार गोड आहे हो, तोंडाला मिठी बसल की हो.
3: मग आम्ही राजस्थान मिठाईवाल्याकडे गेलो.
0: छ्या, ही जिलबी चिवट आहे हो, पोट दुखल बघा.
3: तिसरं दुकान.

0: गोड आहे हो, तोंडाला मिठी बसल की हो।
1: मग मी राजस्थान मिठाई वाल्याकडे गेलो।
0: ही जिलबी चिवट आहे हो, पोट दुखल बघा।
1: तिसरं दुकान
0: बेडा, ह्याच्यात खराब रंग घातलाय हो।
1: चौथ
0: व्यंकटरमणा खवट तूप, पोरांची पोट बिघडवायची काय हो।
1: प्रत्येक खेपेला मला वाटायचं निदान चव पाहण्यासाठी तरी एखादी जिलबी मिळेल, पण नाही। दांडीवर बसून मांड्या दुखायला लागल्या होत्या। शेवटी आम्ही घरी आलो, पानं मांडली होती, स्वयंपाकघरात गेलो आणि आजीजवळ जाताच मला रडू आलं। आजीने मला जवळ घेतलं,
2: वाटलंच मला। पण थांब तू, आपण अर्ध्या तासात जेवायला बसूया, हं? तोपर्यंत तू काहीतरी पुस्तक वाचत बस जा।
1: बाबूराव जेव्हा मला बोलवायला आला तेव्हा मी खाली गेलो, भूक लागली होती। माझघरात पानं घेतली होती, उदबत्त्या पेटवल्या होत्या, सगळे कुरुसुंदीकर एका रांगेत बसले होते। मग बाबूरावानं वाढायला सुरुवात केली। वरण भात खाऊन झाल्यावर चांदीच्या पातेल्याचं त्यानं झाकण काढलं, तरा केशरी सुंदर जिलब्या। मला इतका आनंद झाला की मी पाटावर उभारून पुन्हा खाली बसलो। बाबूरावानं आमच्या ताटात जिलब्या वाढल्या आणि तो अण्णांच्या पानाजवळ गेला।
0: वा वा बाबूराव, वा, मजा आणलंय हो, मजा आणलंय। वाडा वाडा की हो, वाढून सोडा दोन चार, काय माग पुढे बघताय बघा।
1: बाबूरावानं आजीकडे पाहिलं।
2: कुरसुंदीकर, सकाळी 8 तुम्ही माझ्या नातवाला जिलबी घेऊन देतो म्हणून बाहेर पडलात, त्याला सायकलवरून उन्हातून हिंडव हिंडव हिंडवलत आणि एकही जिलबी न घेता त्याला घरी परत घेऊन आलात। तुम्हाला चांगल्या जिलब्या मिळाल्या नाहीत, अपमानानं पोर घुसमटत होत। एका जिलबीच्या तुकड्यासाठी कुत्र्यासारखं आपण अण्णांच्या मागं हिंडलो म्हणून पोर रडलं मगाशी, आणि आता त्याच दुकानात आणलेली जिलबी तुम्हाला झकास वाटायला लागली काय? बाबूराव, त्यांना जिलबी वाढू नकोस, भात वाढ आणि ताकाची वाटी दे, त्यांच्या प्रकृतीला तेच उत्तम।
0: आओ, आओ, वैनी, वैनी, मी पोराची थट्टा केली की हो, तुम्ही काय रागवताय?
2: जराशी थट्टा केली काय, मग आता आणखी थोडी थट्टा दाखवते तुम्हाला। थांबा बाबूराव, ते समोरच्या कोनाड्यावरचे पाट खाली पाड।
3: हे बघा, हे बघा आणि हे बघा काय ते।
1: त्या पाटामध्ये काय काय वस्तू होत्या? चांदीचं भांड, चमचे, पावडरच्या बाटल्या, माझ्या घरातली सोन्याची साखळी आणि काय काय।
2: ही तुमच्या बायकोनी आणि मुलांनी केलेली थट्टा। हे सगळं सामान त्यांच्या बॅगेतून मी आज सकाळी जप्त केलं। तुमचं घर जळालं म्हणून तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाकडे गेलात, तर त्यानं महिन्यातच तुम्हाला घराबाहेर काढलं। लहान मुलांना घेऊन कुठं जाणार म्हणून मी तुम्हाला ठेवून घेतलं, तर तुम्ही या घराचेच लचके तोडायला लागलात। परत हे कमी म्हणून रावसाहेबांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांचं घर झटकन विकायचंय असं सांगून तुम्ही लोकांकडून पैसे उचलायला सुरुवात केलीत। कसले पाचोळ्यासारखे लोक एका विद्वान माणसाच्या दारात यायला लागले? आज रावसाहेब परगावी गेलेले नसते तर त्यांनी तुम्हाला तुरुंगातच डांबलं असतं। या घरात 5 राहण्याची लायकी नाहीये तुमची। जेवण करा आणि निघा तुम्ही।

शारदा संगीत या मालिकेच्या 8व्या भागातील भूमिका आणि कलावंत आजी ज्योती सुभाष, मामा गिरीश कुलकर्णी, मामी अरुणा सांबराणी, हिरा रुपाली भावे, बंक्या तेजस चितळे, बाबूराव राजेश मोरे आणि लंपन मदन देवधर. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संकलन महेश लिमये. निर्मिती सहाय्य गीतांजली टाकळकर. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी.

0: जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो तर एकदम संध्याकाळीच उठलो. खाली आलो तेव्हा सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला होता. घरात सर्व एकदम शांत होत. कुरसुंदीकरांचा पत्ता नव्हता. मी आजोबांच्या तक्त्याला टेकून आरामात बसलो. कितीतरी दिवसात मी असं बसलोच नव्हतो. एवढ्यात आजी बागेतून घरात आली. मी आजीकडे पाहत असताना मी काही विचारायच्या आधीच आजी म्हणाली,
1: गेलं ते परचक्र.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. यामध्ये आज प्रकाश नारायण संत यांच्या कथांवर आधारित मालिकेचा 8वा भाग आपण ऐकलात. दिग्दर्शक होते सचिन कुंडलकर, निर्मिती होती चैतन्य वेद पुणे यांची आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या प्रतिमा कुलकर्णी.

श्रोतो, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडकळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिंबनायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैरफिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553 17 किंवा 17 6.

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे ठीक 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
1: पुणे आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: शोध हो कार्यक्रमातील ही पहिली रचना जयश्री शिवराम यांच्या स्वरात नाधो महानोर यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे आनंद मोडक यांनी.

0: उना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: गुडघे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95

0: 0395 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
7: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो आपण ऐकत आहात पुन्हा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरात सौमित्र यांची रचना, संगीतबद्ध केली आहे मिलिंद इंगळे यांनी.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: be registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा. ई कॉमर्स, सुपर मार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर.

0: तर क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण कमल प्लाझा खंडोबा मंदिराजवळ बिबवेवाडी अनेक्स सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात श्रीरंग गोडबोले यांची रचना, अविनाश विश्वजीत यांचं हे संगीत मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
3: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशॉर्ट डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
6: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
7: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
6: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
5: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
6: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
5: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
8: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
5: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: श्रोते हो, मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया विश्वनाथ बागुल यांच्या स्वरातील ही नाट्यरचना. पदरचना आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांची, संगीतबद्ध केली आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनीच सौभद्र या नाटकासाठी.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला पुन्हा ऐकेर सांजधारा हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या महान कार्याची धुरा पुढे चालवत SNDT महिला विद्यापीठानं शिक्षण संशोधन नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात आदर्श काम केलं आहे. देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठामध्ये असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज पुण्यात काढले. SNDT महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. याच निमित्तानं इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटनही त्यांनी केलं. कार्यक्रमाला पुण्यातील मान्यवरांसह विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रोजगाराची हमी देणाऱ्या VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मिशन ग्रामीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पहिल्या हप्त्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज दूरस्थ प्रणालीद्वारे वितरण करण्यात आलं. या महिन्यापासून ही योजना देशभरातल्या ग्रामीण भागात लागू झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात बेल्हे इथं 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटन उद्या केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे होणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्तानं आणि आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या अनुषंगानं हा कार्यक्रम होणार आहे. पुणे महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्याच्या उद्देशानं व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी अर्थात CSR प्रभावीपणे आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती आणि प्रशासकीय रचना 1 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली आहे. महसूल वाढ समितीच्या नियमित बैठका पुढील आठवड्यापासून सुरू होतील असंही भीमाले यांनी सांगितलं. पुणे मेट्रोच्या हिंजवडी शिवाजीनगर मार्गावर अत्याधुनिक थर्ड रेल विद्युतीकरण प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. 23 किलोमीटर लांबीच्या या

0: मार्गावर पहिल्यांदाच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. यामुळे मेट्रोचा वीज पुरवठा अधिक कार्यक्षम होणार असून जलद आणि सुरक्षित सेवा सुनिश्चित होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची पाटी बसवणं बंधनकारक असलं तरीही पुण्यात जवळपास 14.5 लाख वाहनं अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटशिवाय असल्याची माहिती वृत्तसंस्थेच्या बातमीत दिली आहे. गेल्या 1.5 वर्षात 6 वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अनेक वाहनांना अशा पाट्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकानं आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून अशा वाहन चालकांकडून प्रत्येकी 1,000 रुपयांचा दंड आकारला जात असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. पुण्यात पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 100 प्रशिक्षित वाहतूक वॉर्डन्सची नियुक्ती प्रमुख चौक तसंच संवेदनशील ठिकाणी केली जाईल. ही कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी क्रेडाई आणि पुणे शहर पोलीस यांच्या दरम्यान करार झाला आहे. याचा प्रारंभ नुकताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून आणखी 4,000 घरांच्या विक्रीची तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात सवलतीची जाहिरात जुलै अखेर प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी, अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती वृत्तसंस्थेच्या बातमीत दिली आहे. पिंपरी चिंचवड इथल्या धावपटूंनी आळंदी ते पंढरपूर हे 225 किलोमीटरचं अंतर 3 दिवसात धावत कापण्याचा शक्ती रन हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. धावपटी भूषण तारक दरवर्षी हा उपक्रम राबवत असून हे त्याचं 5वं वर्ष होतं. 3 टप्प्यातल्या या उपक्रमाला शक्ती, भक्ती आणि श्रद्धा अशी नावं दिली होती. यामध्ये 16 धावपटूंनी सहभागी होत हा उपक्रम पूर्ण केला. राज्यात मान्सूनची सक्रियता वाढली असून पुणे शहरासह जिल्ह्यातही पहाटेपासून कधी जोरदार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. सामान्य जनजीवनावर त्याचा परिणाम झाला असून वाहतूक संथगतीनं सुरू आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल.
4: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: यावेळी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण बरसात की रात या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. 1960 पी एल संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी भाषेतला हा एक रोमॅन्टिक म्युझिकल मूव्ही. या चित्रपटात मधुबाला, भरत भूषण आणि श्यामा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या आणि चित्रपटाची निर्मिती केली होती आर चंद्रा यांनी. मधुबाला यांनी साकारलेली शबनम आणि भूषण यांनी साकारलेला अमान या दोघांच्या भोवती हा चित्रपट फिरतो. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं पण समाज त्या प्रेमाला मान्यता देत नाही अशी नेहमीप्रमाणे साधी सरळ कथा. पण तरीही हा चित्रपट ब्लॉकबस्टरवर यशस्वी ठरला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1960 दशकात सर्वाधिक कमाई करणारा हा 21 चित्रपट ठरला. मंडळी, बरसात की रात या चित्रपटात रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं संगीत भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतांपैकी एक मानलं गेलं, ज्याचं समीक्षकांनीही खूप कौतुक केलं. विशेषतः जे गाणं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं, जिंदगी भर नाही भूलेगी वो बरसात की रात, आणि दुसरं गाणं ना तो कारवा की तलाश है ही कव्वाली, त्यावर्षी चित्रपट सृष्टीमध्ये भरपूर गाजली. तुम्हाला आठवतंय का मंडळी, त्या काळात रेडिओवर बिना का गीतमाला हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता आणि रसिकांना आवडणारी गाणी या बिना का गीतमालेमध्ये वारंवार वाजवली जायची. याच बिना का गीतमालेमध्ये जिंदगी भर नाही भूलेगी वो बरसात की रात हे गाणं त्यावेळेला अव्वल स्थानावर होतं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1960 प्रदर्शित झालेल्या बरसात की रात या चित्रपटाबद्दल आपण बोलतो.

बरसात की रात या चित्रपटातलं हे अजून एक गाणं थोडस वेगळ्या धाटणीचं शास्त्रीय संगीतावर आधारित होतं, जे गायलं होतं सुमन कल्याणपूर आणि कमल बरोट यांनी. तर याच चित्रपटातलं दुसरं सर्वाधिक गाजलेलं गाणं म्हणजे ना तो कारवा की तलाश है ही कव्वाली. बॉलिवूड मधल्या सर्वोत्कृष्ट कव्वालींपैकी एक अशी ही

कव्वाली मानली जाते आणि या कव्वालीमध्ये आशा भोसले, शिवदयाल बटीश, मन्ना डे, सुधा मल्होत्रा आणि मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी एकत्र गायन केलेलं आहे. चित्रपटांमध्ये ही कव्वाली जवळजवळ 2 ते 3 वेळा येते. चित्रपटाच्या उत्तरार्धात तर अंदाजे 40 मिनिटं कव्वालीची स्पर्धा दाखवली गेलीय. हा चित्रपटाचा पीक पॉइंट मानला जातो. आणि तुम्हाला माहितीये मंडळी, या 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये मुख्य नायिका असून सुद्धा मधुबाला चित्रपटाच्या पडद्यावर कुठेही दिसत नाही. मंडळी, मधुबालाच्या अभिनयाची आणि संगीताची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहिला. चित्रपटाच्या अशा अजूनही गोष्टी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी, आशा भोसले, मन्ना डे, सुधा मल्होत्रा आणि बतीश यांच्या आवाजातली रोशन यांनी संगीतबद्ध केलेली बरसात की रात या चित्रपटातली ही

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोतेहो, संध्याकाळचे 6:15 झाले आहेत। प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोतेहो, कार्यक्रमातील हे पहिलं गीत विभावरी आपटे, विजय कोपरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गजेंद्र आहिरे यांची ही रचना, आनंद मोडक यांचं संगीत।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: ॲट द रेट मसाले 1958 पासून चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरातील हे गीत. रचना आणि संगीत आहे विना चिटको यांचं.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक परांजपे यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुझ्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
3: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
4: मग
3: हे पण कसं आलं तुला?
4: अगं सक्सेस अबॅकस.

0: मुळे
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
2: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात नाधो महानोर यांची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील ही रचना, बोल आहेत ग्रेस यांचे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली।
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: श्रोते हो, कार्यक्रमातील हे शेवटचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, शांताराम नांदगावकर यांची ही रचना।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661 67 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या 4 अध्यायातला हा पहिला श्लोक। याचा अर्थ असा आहे, श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता। सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूनी त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला। गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे लिहितात, योग हा अविनाशी, मी स्वये सूर्यास बोलिलो, मनुस बोलिला सूर्य, तो इक्ष्वाकूस त्यापरी। वैदिक विचारसरणी संप्रदायाधिष्ठित नाही, परंतु गुरु शिष्य परंपरेतून विकास पावलेली ती एक विचारधारा आहे। याच परंपरेतून ती सामान्य जनांपर्यंत पोहोचली। उच्च तत्वज्ञान दुसऱ्याच्या मनावर ठसवायचं असेल तर त्या तत्वज्ञानाची परंपरा सांगणं ही आपली रीत आहे। अर्जुनाच्या बाबतीतही भगवंत हेच करतायत। अर्जुना, तू काही एकटाच आणि पहिलाही नाहीस। तुला सांगितलेला योग मी प्रथम सूर्याला सांगितलाय, सूर्यानी तो मनूला आणि मनुनी इक्ष्वाकूला सांगितला। मनू हा युगाचा आद्य प्रवर्तक मानला जातो। परंपरेनुसार एकूण 14 मनू होतात, पैकी वैवस्वत हा 7वा मनू आहे आणि सध्याचं युग हे वैवस्वत मन्वंतराचं आहे। याच मनूचा ज्येष्ठ पुत्र इक्ष्वाकू, जो सूर्यवंशाचा आद्य पुरुष म्हटला जातो। भगवंतांनी सूर्याला सांगितलेला हा योग म्हणजे अर्थातच आत्मज्ञानाधिष्ठित कर्तव्याचा योग, समत्व बुद्धीचा योग, म्हणजेच निष्काम कर्मयोग होय। भगवंतांनी आता कर्मयोगाचं विस्तृत कथन करायला सुरुवात केली आहे। त्यालाही निमित्त ठरलं ते अर्जुनाच्या मनात उद्भवलेल्या एका शंकेचं। अर्जुनाचे प्रश्न विचारणं हे त्यांनी भगवंतांचं सांगणं एकाग्रतेने श्रवण करणं याचंच द्योतक होतं। आपल्या उपदेशाच्या अगदी सुरुवातीलाच अर्जुनाचा शोक दूर करण्याच्या उद्देशाने भगवंतांनी त्याला आत्मज्ञान सांगून पुढे क्षत्रियाच्या कर्तव्यांचं महत्व विशद केलं आणि त्याचा कर्तव्य अकर्तव्याबद्दलचा संभ्रमही दूर करण्याचा प्रयत्न केला। आसक्ती सोडून देऊन सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान वृत्ती ठेवून कर्म करणारा हो असं सांगून समत्वम योग उच्यते अशी योगाची परिपूर्ण व्याख्या सांगितली। बुद्धीचं इतकं समत्व प्राप्त केलेला मनुष्य असतो तरी कसा, याविषयीची अर्जुनाची उत्सुकता शमवण्यासाठी भगवंतांनी त्याला स्थितप्रज्ञ मनुष्याचं लक्षण सांगितलं। परंतु या स्थितप्रज्ञ योगाच्या वर्णनात भगवंत अगदी तल्लीन होऊन गेले, त्यामुळे अर्जुनाच्या मनाचा मात्र गोंधळ उडाला। हा बुद्धियोग त्याला पुरता संभ्रमित करू लागला। खरं तर भगवंतांनी कुठेच कर्मत्यागाचा उल्लेख केलेला नव्हता, उलट बुद्धीचं समत्व प्राप्त करून घेऊनही आपलं कर्तव्य कर्म करणाऱ्या एका योग्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं होतं। परंतु कर्म सोडून देण्याच्या निर्णयापर्यंत आलेल्या पार्थाने भगवंतांच्या बोलण्यातला मतितार्थ लक्षात न घेता आपल्याला सोयीस्कर अशाच भागाचं ग्रहण केलं होतं। युद्धासारखं घोर कर्म करण्यापेक्षा बुद्धीचं समत्व प्राप्त करून घेतलं की झालं असं जणू त्याला वाटू लागलं। आपण घेतलेल्या निर्णयासाठीची चोख आणि पूरक कारण समोर ठेवणं हा मनुष्य स्वभाव आहे। भगवंतांच्या उपदेशात एवढीशी जरी पळवाट दिसली तरी अर्जुन ती नक्कीच पकडणार होता। त्याचा हा संभ्रम दूर करण्यासाठी भगवंतांनी त्याला कर्मयोगाचं तपशीलवार विवेचन करायला सुरुवात केली। या सूर्यनारायणाकडे तू दृष्टी ठेव, जणू काही भगवंत असंच अर्जुनाला सांगतायत। भगवंत सूर्याला या योगाचं कथन कसं करतील? सूर्य हा कोणी काही देहधारी मनुष्य नाही, काय असेल यामागचं सांगणं? वैदिक ऋषींनी निसर्गातल्या घटकांना देवत्व बहाल केलेलं आहे। ईश्वर आपल्या वेगवेगळ्या शक्तींच्याद्वारे विश्वामध्ये व्यक्त होत असतो आणि या शक्ती निसर्गातली विद्युत, पर्जन्य, अग्नी, वायू, चंद्र, सूर्य इत्यादी मूर्त रूप धारण करत असतात। सूर्य व आदित्य ही खूप महत्वाची देवता मानली जाते। सूर्य हा प्राणशक्तीचं केंद्रस्थान आहे। सूर्य म्हणजे जीवनशक्ती, त्याच्यापासूनच सर्वांना चैतन्याची प्राप्ती होते असं उपनिषदांचं सांगणं आहे। सृष्टी निर्मितीच्या एकूण प्रक्रियेमध्ये तेज, प्रकाश आणि उष्णतायुक्त आदित्याची निर्मिती ही वरच्या स्थानाची आहे। विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर लिहितात, सूर्य हे कर्मयोगाचं आदर्श उदाहरण आहे। आपल्याकडे ऋत आणि सत्य अशा दोन संज्ञा आहेत। सत्य हे सापेक्ष असतं आणि ऋत हे वैश्विक नियम दाखवणार असतं। सूर्य वैश्विक सत्य दाखवणार आहे। हा आदित्य आपलं धर्मकार्य चोखपणे बजावतोय। त्याच्याच सान्निध्यात हळूहळू जीवसृष्टी उदय पावली, त्यामुळे आदित्य ते भूत मात्र

अशीच परंपरा भगवंतांनीही वर्तली आहे. निर्मिती करणारे जसे भगवंत आहेत, तसंच योगरूपी कार्याची व्यवस्था करणारेही तेच आहेत. म्हणूनच कर्मरूपी हा योग त्यांनी प्रथम सूर्याला सांगितला हे भगवंतांचं सांगणं आहे. गीतेतल्या तिसऱ्या अध्यायात यज्ञ कल्पना आली आहे. यानुसार यज्ञ म्हणजे आसक्तीरहित, स्वार्थरहित आणि फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म होय. असं कर्म समर्पणाच्या भावनेतून घडतं. यज्ञ कर्म हा प्रत्येकाचा स्वभावधर्म झाला पाहिजे. विश्वरूपानी प्रगट होणं हे परमेश्वराचं यज्ञ कर्म आहे, तर विश्वानुकूल कर्म करत राहणं हे विश्वातल्या प्रत्येक घटकाचं यज्ञ कर्म आहे. विश्वशक्तींचं प्रगटीकरण हे ईश्वराचं यज्ञ कर्म आहे, तर त्यानुसार वर्तन हे सूर्याचं स्वभावसिद्ध कर्म आहे. धर्मस्थापनेत सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संहार हे भगवान श्रीकृष्णांचं दिव्य कर्म आहे, तर त्या अनुकूल आचरण हे एका सच्च्या क्षत्रियाचं अर्जुनाचं स्वभावजन्य कर्म होतं. अर्जुनाचं चित्त आपल्याकडे आहे याची भगवंतांना जाणीव आहे. आतापर्यंत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देणारे भगवंत आता आपणहूनच कर्मयोगाचं विवेचन पुढे पुढे चालू ठेवू पाहतायत, आणि म्हणूनच कर्मयोगाची ही परंपरा सांगून त्यांनी बोलण्यास प्रारंभ केलेला आहे. हा योग ही काही फक्त आत्ताच्या युद्धापुरती कथन होणारी बाब नाही, तर या कर्मयोगाला युगानुयुगाची एक परंपरा आहे आणि याचं उगमस्थान आदित्य आहे, इतका हा योग पुरातन वा सनातन आहे. भगवंत या परंपरेतूनच आपलं दिव्यत्व अर्जुनाच्या मनावर ठसवणार आहेत, आपलं दिव्य कर्म त्याच्यापाशी उघड करणार आहेत. गुरुची योग्यता समजून घेणं हा शिष्याचाही हक्क आहे. भगवद्गीतेमध्ये आपलं दिव्यत्व सांगतानाही भगवंत आपलं मनुष्यत्व कुठेही विसरत नाहीत. परंपरेचं अर्जुनाला कथन करणं हा याचाच एक भाग आहे. उच्च ध्येय गाठायचं असेल तर मग आदर्शही उच्चतमच हवा. आपलं भाग्य असं की आदर्श आजही आपल्या डोळ्यासमोर आहे. पुढेही अनेक वर्ष हा तळपता आदर्श मानवासमोर असेल. कर्मयोगाचं प्रतिपादन करत राहील, प्रत्यक्ष दृष्टीला दिसत राहील. पण आपण काय करतो आहोत? वातावरण बिघडवून सूर्यप्रकाशही दूषित करत आहोत. मानवनिर्मित रसायनांमुळे ओझोनचं संरक्षक कवच विरळ होत चाललंय. जीवसृष्टीची हानी करतो आहोत. इतकी कोट्यावधी वर्ष उलटली तरी आदित्य आपलं कर्म टाकत नाही. प्रकाश आणि उष्णता याचा भरभरून स्त्रोत बनून तो आपलं कर्तव्य पार पाडत आहे. तेव्हा याच योगाचं आचरण करणं ही प्रत्येक मनुष्य मात्राची जबाबदारी बनते. या श्लोकाच्या विवेचनात विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात, ऋताधिष्ठित नियमरचना असते, त्याला अनुसरून जेव्हा मनुष्य वागतो तेव्हा त्याचं आणि समाजाचंही कल्याण होतं. पण ऋताला सोडून मनुष्य वागायला लागतो त्यावेळी आत्मघात तर तो करतोच, पण समाजाचंही नुकसान होतं. आजच्या संदर्भात हा श्लोक परंपरा आणि विश्वासार्हता याचं महत्व पटवून सांगतो. अपुऱ्या ज्ञानावर आधारित फेक न्यूज, फेक नॅरेटिव्ह अशा युगात आपल्यापर्यंत येणारी माहिती सत्य आहे की असत्य आहे, ती परंपरेला बाधक आहे का, ती अस्वस्थता पसरवणारी आहे का, आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी ती माहिती दिली ती व्यक्ती कोण आहे याची पडताळणी करायला हवी आणि खबरदारीही घ्यायला हवी, हे सगळं सांगणारा हा श्लोक आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण आपण सांगत असलेली माहिती सर्वप्रथम कोणाकोणाला सांगितली, ती का सांगितली, ही किती जुनी परंपरा आहे याबद्दल विश्वास देत आहेत. ज्यांना आदर्श मानून आपण जगतो त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून याचा प्रत्यय आला पाहिजे आणि अशी माहिती योग्य प्रकारे पुढच्या पिढ्यांना दिली गेली पाहिजे. ही माहिती योग्य असेल, व्यवहार्य असेल, कल्याणकारी असेल, तरच ती टिकेल आणि सगळ्या मानवजातीचं कल्याण करेल. कृपया आपण अर्धवट ज्ञान घेऊ नये आणि देऊही नये. ते शाश्वत, सुसंगत आणि कल्याणकारी असेल तर ते रुजणारच आहे.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकलत कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 7 वाजलेत काही क्षणात. सैनिकों की शौर्यगाथा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: फौजी साथियों, आज के विशेष जयमाला कार्यक्रम की शौर्य गाथा की इस कड़ी में हम आपको सुनवा रहे हैं महावीर चक्र से सम्मानित असिस्टेंट कमांडेंट राम कृष्ण वाधवा की शौर्य गाथा। कार्यक्रम का बाकी हिस्सा आप सुनेंगे एक छोटे से अंतराल के बाद।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची ही रचना संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी।

0: लक्षात हो, संत नामदेव महाराजांची ही रचना होती. संगीतबद्ध केली होती बाळ माटे यांनी आणि स्वर होता माणिक वर्मा यांचा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
2: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
2: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
3: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची ही रचना संगीतबद्ध केली आहे राम फाटक यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोतो, कार्यक्रमातील ही शेवटची भक्तिरचना पंडित

0: श्रोतेहो, या रचनेबरोबरच आजचा आपला पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही थेट समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. रात्रीचे 8 वाजलेत. हवामेल हा कार्यक्रम काही क्षणात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: right, right, right. All right.
1: Oh, dear, come to me, dear.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज,
2: राजा मेहंदी अली खान, मदन मोहन.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. पुणे पेपर्स.

0: सुनिए।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, रात्रीचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या सुमधूर हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक

0: आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, आज रविवार अर्थात एक ही फिल्म से, या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत एका निवडक चित्रपटातील काही अजरामर अशी गाणी। श्रोते हो, उद्या 6 जुलै हिंदी चित्रपटसृष्टीला नीचा नगर, हकीकत आणि आखरी खत सारखे जागतिक दर्जाचे चित्रपट देणारे प्रख्यात दिग्दर्शक चेतन आनंद यांचा उद्या स्मृती दिन। चेतन आनंद यांच्या चित्रपट निर्मितीची एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संगीताची असलेली उत्तम जाण। 1970 साली आलेला त्यांचा हीर रांझा हा चित्रपट याचंच एक उत्कृष्ट उदाहरण आहे। प्रख्यात कवी कैफी आझमी यांनी या चित्रपटाचे संपूर्ण संवाद काव्यात म्हणजेच पद्यात लिहून एक इतिहास रचला, तर संगीतकार मदन मोहन यांनी या काव्यांना आपल्या सुरांनी अजरामर केलं। चला तर मग आज चेतन आनंद यांच्या स्मृतीला उजाळा देत हीर रांझा या एकाच चित्रपटातील ही सर्व गाणी ऐकूया।

0: श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील ही रचना होती कैफी आझमी यांची. संगीत होतं मदन मोहन यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो, ऐकलं का? तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सांग.
1: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुमठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तू.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, चित्रपटातील हे पुढचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारे राजकुमार आणि हीरच्या भूमिकेत प्रिया राजवंश यांची जोडी पडद्यावर अजरामर झाली. याशिवाय पृथ्वीराज कपूर, प्राण, अजित यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. यासोबतच कामिनी कौशल, अचल सचदेव आणि टुनटुन यांनीही यात महत्वाच्या भूमिका साकारल्या.

0: जगजीत कौर, शमशाद बेगम आणि नूरजहाँ यांच्या आवाजातील हे होतं गीत. कैफी आझमी यांची रचना, मदन मोहन यांचं संगीत. श्रोतो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला की फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल हा कार्यक्रम. श्रोते हो, हीर रांझा या चित्रपटाने 1971 सालचा फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावे केला. तसेच चित्रपटाला अप्रतिम दृश्यांद्वारे टिपणारे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर जल मिस्त्री यांना 1971 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार हा देखील हीर रांझा या चित्रपटासाठी मिळाला. तर ऐकूया कार्यक्रमातील हे शेवटचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला डॉक्टर परीक्षित हेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आज आपण एक ही फिल्मचे या अंतर्गत ऐकलीत चेतनानंद दिग्दर्शित हीर रांझा, 1971 साली आलेली चित्रपटातील काही निवडक अशी गाणी.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी शुभम भोंजाळ आपणा सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून. शुभरात्री. जय हिंद.